नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र। श्रोते हो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ, शके 1948, 17 जून 2026। पहाटेचे 5:50 आणि 45 सेकंद झाली आहेत। आजच्या या प्रातकालीन सभेत मी संजना जोगळेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सनईच्या या मंगल सुरांसह।

0: उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकारी यांनी सनईवर वाजवलेली ललित पंचम या रागातली धून आपण ऐकलीत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: ऐकूयात गिरवाणवाणी. गिरवाणवाणीमध्ये आज आपण ऐकणार आहोत श्रीमद शंकराचार्य रचित सौंदर्य लहरी स्तोत्र पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्वरात.

श्रोतेहो गिरवाणवाणीमध्ये आपण ऐकलं पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांनी पठण केलेलं श्रीमद शंकराचार्य रचित सौंदर्य लहरी स्तोत्र. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: विदुषी किशोरी अमोणकर यांच्या स्वरातली त्यांनी संगीतबद्ध केलेली संत सोराबाई यांची रचना आपण ऐकलीत. यानंतर ऐकूया चिंतन या सदरात डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचे विचार.
1: जगद्गुरु शंकराचार्यांनी प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि सर्वोच्च पारमार्थिक सत्ता अशी त्रिविध सत्ता मानली आहे. प्रातिभासिक सत्ता म्हणजे उदाहरणार्थ स्वप्नात दिसणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तू, जागेपणी त्या असत्य आहेत हे लक्षात येतं. व्यावहारिक सत्ता म्हणजे आपण ज्या जगात जे वावरतो व्यवहार करतो ते. आणि पारमार्थिक सत्ता म्हणजे व्यवहार दशेचा बाध होऊन परब्रह्माचा साक्षात्कार होणं. पारमार्थिक सत्याचा केव्हाच बाध होत नाही. यापैकी व्यावहारिक दशेबद्दल जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात की सत्य आणि असत्य यांच्या मिश्रणानं माणसाचे लौकिक व्यवहार होत असतात. आपल्या वागण्यात खऱ्या खोट्याची

0: एवढी वेसळ झालेली असते की हा सगळा मामला आपल्या अंगवळणी पडलेला असतो. त्यात काही वावगं करतो असं आपल्याला वाटतच नाही. व्यवहारात कित्येक वेळा आपल्याला स्वतःच्या हितासाठी किंवा काही वेळा दुसऱ्याच्या हितासाठी खोटा व्यवहार करणं भाग पडतं. साधू आणि कसाई यांची गोष्ट प्रसिद्धच आहे. कसायाच्या तावडीतून विचारी गाय वाचावी म्हणून साधू महाराज खरं न सांगता दुसऱ्याच वाटेनं गाय पळाली असं सांगतात. इथं खोटं बोलण्यामध्ये साधू महाराजांचा हेतू चांगलाच असतो. आता दुसरे उदाहरण पहा. रामराव आपल्या नातवाला घेऊन दत्ताच्या दर्शनाला निघाले. जाताना देवापुढे ठेवायला त्यांनी रुपयाचं एक सुटं नाणं घेतलं. जाताना हार आणि उदबत्तीचा पुडा घेण्याकरता ते फुलाच्या दुकानात गेले. त्याचे झाले 11 रुपये. तेव्हा रामरावांनी दुकानदाराला 20 रुपयाची नोट दिली. दुकानदार म्हणाला, बाबा मला 1 रुपया सुट्टा द्या, मी तुम्हाला 10 रुपये परत देतो. रामरावांकडे 1 रुपया सुट्टा असून सुद्धा देवापुढे ठेवायला हवा म्हणून ते म्हणाले, माझ्याकडे नाही रे, तूच मला 9 रुपये परत दे. रामरावांच्या नातवानं आजोबांनी 1 रुपयाचं नाणं घेतलेलं पाहिलं होतं. तो अभावितपणानं खरं बोलून गेला, आजोबा निघताना नाही का तुम्ही 1 रुपया सुट्टा बरोबर घेतला? आजोबांचा चेहरा पाण्यासारखा झाला. असा हा खरा खोट्याचा व्यवहार. आणखी एक घटना. ऐन परीक्षा चालू असताना विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून त्याचे नातेवाईक वडिलांच्या मृत्यूची बातमी त्याच्यापासून लपवून ठेवतात. आणि वडिलांची प्रकृती बरी नाही, परीक्षा झाल्यावर आलास तरी चालेल असं खोटंच कळवतात. मुलांना लहानपणी ढगातून देवबाप्पा पाऊस पाडतो किंवा ढगांचा गडगडाट झाला की आभाळातली म्हातारी दळते आहे असं खोटंच सांगितलं जातं. इथे मनुष्य हेतुपुरस्सर खोटं बोलत नसतो. आता स्वार्थासाठी म्हणाल तर आयकराच्या फॉर्ममध्ये खरं उत्पन्न न दाखवणं, साध्या वाहनानं प्रवास केला असताना प्रथम श्रेणीचा प्रवास दाखवून अधिक पैसे वसूल करणं यासारख्या सुद्धा गोष्टी मनुष्य कळत नकळत करत असतो. कित्येक वेळा हे सगळं सुखरूपपणानं खपूनही जातं. त्यामुळे असं वाटतं की खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं हे घट्ट चिकटलं आहे. म्हणूनच सत्यानृते मिथुनी कृत्य असं जे आचार्यांनी म्हटलं आहे त्याची सत्यता पटते. महाभारतकारांनी सुद्धा काही अपवादात्मक स्थितीमध्ये खोटं बोललं तर चालू शकेल असं सांगितलंय. नरोवा कुंजरोवा असं सांगणाऱ्या धर्मराजाचं उदाहरण बोलकं आहे.
1: चिंतन या सदरात आपण ऐकले डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांचे विचार. श्रोतेहो, याचबरोबर प्रभातवंदन हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.

हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. सकाळचे 6:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांचीही रूपरेषा. यानंतर लगेचच म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते विजय भुयार. आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेले हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरनं सहक्षेपित करू. 7:40 बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता अध्याय पहिला श्लोक 23, विवरण लेखन डॉक्टर मुकुंद दातार, श्लोक गायन प्रीती गंगाखेडकर, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 8:40 गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता, लेखन देवकुमार अहिरे, सहभाग दीपाली गडदे, संदीप दोरुगाडे आणि श्रीनिवास जरंडीकर, सादरकर्ते मुकसित मुजावर, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:30 रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रमाचा भाग 46, अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि 2013 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने

0: सन्मानित संपूर्ण सिंह कालरा तथा गुलजार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम, लेखक विजय पाडळकर, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी, 10 वाजता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची, 10:10 सुगम संगीत, 10:25 काही स्थानिक निवेदन। दहा वाजून 30 मिनिटांनी हिंदी चित्रपट संगीत आणि संध्याकाळी 5 वाजता आणि रात्री 10 वाजता पुन्हा एकदा आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। 11 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद डागरबंधू यांचं ध्रुपद गायन राग गुणकली। सकाळी 11:30 आम्ही या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांची पत्नी निर्मात्या दिग्दर्शिका संध्या गोखले यांच्याशी गप्पा आणि गाण्याचा भाग 6वा, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ। दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं ध्यान संगीत आणि चक्र संगीतोपचार याविषयी गायिका धनश्री कुलकर्णी यांची मुलाखत, सूत्रसंचालन यशस्वी पुणेकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। दुपारी 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 द नेक्स्ट वेव्ह हा नव्या हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रागेश्री कुलकर्णी यांचं गायन राग शुद्ध सारंग, 5:30 युववाणी स्टेट्यून्ड या सदरात 18 जून या वीरांगना महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा, सादरकर्ते धीरज केदारी, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची। संध्याकाळी 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा, संध्याकाळी 6:30 ICC वुमन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत हेडिंग्ले लीड्स येथे भारत आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन सामना संपेपर्यंत आमच्या रेडिओ सेटवरनं आपण ऐकू शकाल। दरम्यान ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम 7:30 माझं घर माझं शेत, काटेविरहित निवडुंग एक बहुपयोगी वनस्पती याविषयी कृणाल पांडे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आणि बाजारभाव सादरकर्ते धीरज केदारी, 8:15 एक कलाकार, रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमांतर्गत उस्ताद डागरबंधू यांचं ध्रुपद गायन राग जय जयवंती। याचबरोबर आमची प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही नेहमीच्या वेळी प्रसारित आणि सहक्षेपित करू। श्रोतेओ, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 6:35 झाली आहेत, ऐकूयात दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल।
1: श्रोतेहो, 17 जून या तारखेचं महत्व जाणून घेऊया। 17 जून 1991 या दिवशी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला। 1963 अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं सार्वजनिक शाळांमधून बायबलचं पठण करणं कायदेबाह्य ठरवलं। 1940 दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधून माघार घेण्यास सुरुवात केली। आज जन्मदिवस असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत, 1981 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन, भारतीय टेनिसपटू लिएंडर पेसचा आज जन्मदिन, 1973 त्याचा जन्म झाला। जगातल्या सर्वोत्कृष्ट डबल्स खेळाडूंपैकी एक अशी लिएंडरनं स्वतःची ओळख बनवली।
2: Mate, it's going really well so far, so why switch? We're giving all the 40-year-olds a chance to believe that we can also be great at 40.
1: 17 जून 1867 या दिवशी सत्यशोधक समाजाचे एक आधारस्तंभ भास्करराव जाधव यांचा जन्म नागाव जिल्हा कुलाबा इथं झाला। आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी काही नावं ही आहेत, 1297 संत निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर इथं समाधी घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांचं निधन 1674

या तारखेला पाचाड इथं झालं. 1928 ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी आणि लेखक पंडित गोपबंधुदास तथा उत्कलमणी, थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचं निधन 17 जून 1895 या दिवशी झालं. सुधारक हे वृत्तपत्र त्यांनी सुरु केलं. 1983 चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि वितरक शरद पिळगावकर. आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्वानं

0: तमन्नाएं न हो, मगर आपकी जिंदगी के दायरे के बाहर बहुत से लोग, उनको भी आपने कभी देखा है जो मेहनत मजदूरी करके कमाते हैं और खाते हैं और जिंदगी का मजा लेते हैं। आपके साथ तकलीफ है कि आपकी दौलत ने आपको कंगाल कर दिया है, सबसे अकेला कर दिया है, और इन चीजों से बचने के लिए आप अपने ही दायरे में चक्कर लगाते रहते हैं, सच्ची जिंदगी को पहचानने की कोशिश नहीं करते। आप जिंदगी को धोखा देते हैं, इसलिए जिंदगी आपको धोखा देती।
1: मोतीलाल यांच्या नैसर्गिक अभिनय शैलीपासून पुढे अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनी प्रेरणा घेतली। श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकले आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
1: श्रोते हो, सकाळचे 6:40 होत आहेत, ऐकूयात कृषीवाणी। कृषीवाणीमध्ये आज आपण ऐकणार आहोत हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला जाणून घेणार आहोत। भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात 16-20 जून दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। कृषी हवामान अंदाजावर आधारित सामान्य सल्ला जाणून घेऊयात। पूर्व मौसमी पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेल्या पिकांची फळं आणि भाजीपाल्याची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करायला हवी, तसंच पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने योग्यरित्या ती झाकून ठेवायला हवीत। पावसाची शक्यता असल्याने कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची फवारणी शक्यतो पावसाची उघडीप बघून करायला हवी। खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीच्या कामाची तयारी करून घ्यावी। जमिनीची खोली लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिकांचं नियोजन केलं तर अवर्षणवर्षी उत्पादनात स्थिरता आणायला मदत होईल। खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाण्यांचं नियोजन करावं। शेतकरी बांधवांनी 80-100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणीची घाई करू नये आणि पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी। पिकांचं कीड आणि रोगांसंदर्भात नियमित सर्वेक्षण करून जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असेल तर विविध योग्यता उपाययोजना करायला हव्यात। कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशकाची फवारणी करताना वेगवेगळी ती करायला हवी। पिकांवर कोणतेही कीटकनाशक, बुरशीनाशक आणि तणनाशक फवारताना त्या पिकाकरता त्या रासायनिक औषधांचा लेबल क्लेम असल्याची खात्री करूनच त्याचा वापर करायला हवा। हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आणि हवामानाच्या पूर्वानुमानाकरता मेघदूत मोबाईल ऍपचा वापर करायला हवा। पीकनिहाय सल्ला आता आपण जाणून घेऊयात। खरीप भात पिकाचं चांगल्या प्रतीचे सुधारित वाण जसे इंद्रायणी, फुले समृद्धी, फुले राधा, फुले कोलम विकत घेण्याचं नियोजन करायला हवं। भात बियाणे पेरणीकरता 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंच तसंच आवश्यकतेनुसार लांबीचे गादी वाफे तयार करावेत। 1 एकर क्षेत्रावरील लागवडीसाठी 4 गुंठे रोपवाटिका पुरेशी होते। 1 गुंठा वाफ्याला 250 किलो शेड खत किंवा कंपोस्ट खत, 500 ग्रॅम नत्र, 500 ग्रॅम स्फुरत, 500 ग्रॅम पालाश खत मातीत मिसळायला हवं। भात रोपं वेळेवर उपलब्ध होण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी रोपवाटिकेमध्ये गादी वाफा तयार करून ओळीने पेरणी करावी। ऊस पिकातील खोड किडीच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा हे 5-6 चिलोनिस, 5-6 ट्रायकोकार्ड आणि 15 दिवसाच्या अंतराने प्रति हेक्टरी वापरायला हवं, तसंच 5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी वापरायला हवेत। मका पीक अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 5% किंवा इमामेक्टिन बेन्झोएट हे 5% एमसी एसजी 8 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायला हवी। केळी पावसाची शक्यता असल्याने झाडे पडू नयेत म्हणून वजनाने मोठ्या असलेल्या घडाला गरजेप्रमाणे बांबूच्या किंवा पॉलिप्रोपिनिलच्या पाट्यांच्या सहाय्याने झाडांना किंवा घडांना आधार किंवा टेकू द्यावा। मातीतील ओलावा टिकवण्यासाठी आणि बाष्पीभवन रोखण्यासाठी आच्छादन करणं फायदेशीर ठरेल। जनावरांचं व्यवस्थापन करताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राअंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या फुले अमृत कार्ड

0: या पशुसल्ला मोबाईल प्रणालीचे ऍपच्या द्वारे माहिती करून घ्यावी. तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक औषध पाजावं आणि शेवटच्या आठवड्यात लाळ्या, खुरकूत, फऱ्या आणि घटसर्प या रोगांच्या एकत्रित रोगप्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात.
1: कृषीवाणीमध्ये आपण ऐकलात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:15 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आणि त्यानंतर लगेचच 6:55 संस्कृतमधून प्रसारित होणाऱ्या दिल्ली केंद्रावरून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोतेहो नमस्कार. यावर्षी आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन निरोगी वार्धक्यासाठी योगा फॉर हेल्थ एजिंग या संकल्पनेवर साजरा करीत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची संकल्पना विशद करताना आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक परिपूर्णता अथवा संपूर्ण सुस्थिती होय, आनंद होय, केवळ रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. आजच्या आधुनिक काळात संपत्तीत वाढ होत आहे, ऐषारामाचं जीवन आपण जगत आहोत, परिश्रम, मजुरी, मेहनत यांचे प्रमाण कमी झालेले आहे, तसेच आजची जीवनशैली, आहार विहार यात आमूलाग्र बदल झाल्याने आपण 40 आलेल्यातच पाहतोय की मेदवृद्धी, मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक प्रकारचे रोग निर्माण झालेले आहेत. यात प्रामुख्याने रक्तदाबाचे कमी किंवा अधिक प्रमाण, हृदयरोग, कॅन्सर, संधिवात, सांधेदुखी, मानसिक विकार, विसरभुळेपणा, मलबद्धता, आम्लपित्त यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वार्धक्य, वृद्धत्व धोक्यात आले आहे. मनुष्य शरीर हे एक अलौकिक मंदिर असल्याने ते स्वच्छ, सुंदर, मजबूत, टिकाऊ ठेवणे आवश्यक आहे. तसेच या शरीराचे संवर्धन, संगोपन करणे महत्वाचे आहे. याकरिता दररोज योग करणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजेच आचरण होय. यात आहार, विहार, विचार आणि व्यवहार होय. योग आपण पाहतो की काही जण फक्त आसन आणि प्राणायाम किंवा व्यायाम करतात, मात्र आहार विहाराकडे लक्षच देत नाही. त्यामुळे साहजिकच शरीराच्या समस्या जोर धरत आहे. निसर्गाच्या नियमांचे पालन केल्यास, रोज आपल्या शरीराकरता योगद्वारे वेळ दिल्यास निश्चितच आपले वार्धक्य मजेत, आनंदात आणि आरोग्यदायी जाईल. काहींना असे वाटते की वृद्धावस्था एक अटळ अवस्था आहे, या अवस्थेत आजारांच्या समस्या येणारच आणि एक दिवस जायचेच आहे असा विचार करतात. मात्र आपल्याला अकाली वृद्धत्व येणार नाही याकरिता आपण योगाद्वारे निश्चितच प्रयत्न करू शकतो. आसन प्राणायामाच्या मदतीने विविध प्रकारांनी स्नायूंची हालचाल, आकुंचन, प्रसरण, शिथिलीकरणाने आरोग्य सुदृढ होते. आयुष्यभर निरोगी राहण्याची शक्ती आसनामुळे प्राप्त होते. आसने अनेक प्रकारचे आहे, मात्र आपले वय, शरीर, शक्ती आणि प्रकृतीला अनुरूप अशीच आसने आपण यावयात करणे योग्य ठरते. आसन प्राणायामाबरोबरच ध्यान धारणा केल्यास

0: निश्चितच मनाला शांती मिळते. शारीरिक मानसिक रोग दूर होतात. वृद्धावस्थेत कोशिकांची निर्माण क्षमता जी असते तर ती मंदावलेली असते. प्राणायामांच्या मदतीने श्वासाचे संतुलन साधले जाते. ऍसिडिटी आम्लपित्त या आजारावर आपण बघितलं तर कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम, तसेच आसनांमध्ये पश्चिमोत्तासन, वक्रासन, त्रिकोणासन, उड्डयनबन याद्वारे आपण त्याच्यावर मात करू शकतो. मधुमेहामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायामाबरोबरच उड्डयनबंद, त्यानंतर आसनांमध्ये सर्वांगासन, मंडुकासन, वज्रासन, सुप्त वज्रासन हे आसन करून आपण याच्यावर मात करू शकतो. मलबद्धता, कॉन्स्टिपेशन आपण ज्याला म्हणतो हे बऱ्याच जणांमध्ये आढळून येतं. याकरता भस्त्रिका प्राणायामाबरोबर उड्डयनबंद, त्रिकोणासन, वक्रासन, पश्चिमोत्तासन, त्याचबरोबर नवली क्रिया सुद्धा केल्यास निश्चितच फायद्याचं ठरेल. लठ्ठपणा आपल्याला जर कमी करायचा असेल तर भस्त्रिका प्राणायामाबरोबर उज्जयी, कपालभाती, उड्डयनबंद, सर्वांगासन, वज्रासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन हे करू शकतो. अर्धांगवायू पॅरालिसिस आलेल्यांना अनुलोम विलोम प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम महत्वाचे ठरते. मूत्रपिंड विकारात अनुलोम विलोम, नाडीशोधन, उड्डयनबंद, भुजंगासन, धनुरासन हे महत्वाचे ठरते. चिंता, दौर्बल्य, डिप्रेशन करिता नाडीशोधन, भ्रामरी, सूर्यभेदन प्राणायामाबरोबर वक्रासन सुद्धा महत्वाचे ठरते. याबरोबरच सर्व आजारांकरिता हास्यासन, धारणा आणि ध्यान केल्यास निश्चितच अकाली वृद्धत्व आपण टाळू शकतो आणि आपण योगाद्वारे निरोगी जीवन आनंदाने जगू शकतो. नमस्कार.
1: निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. तज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, भारत हा मान्सून म्हणजेच मोसमी पावसावर अवलंबून असलेला देश आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आणि पृथ्वीवरील स्थानामुळे भारतात तीन ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भारतात मान्सून पाऊस पडतो कारण उन्हाळ्यात समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते, त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो. समुद्रावरील तापमान जमिनीच्या तुलनेत कमी असल्यामुळे समुद्राकडे हवेचा दाब वाढतो, त्यामुळे आर्द्रतायुक्त वारे समुद्राकडून भारताकडे येतात. हे नैऋत्य मान्सून वारे म्हणून ओळखले जातात. हे वारे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त आर्द्रता घेऊन येतात, त्यामुळे पावसाची निर्मिती होते. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम या शब्दापासून आला आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ ऋतू किंवा हंगाम असा आहे. ऋतूनुसार दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांना मान्सून असे म्हणतात. भारतात साधारणतः 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरतो. मान्सून पावसावर भारताची शेती, उद्योग आणि सामान्य जनतेचे जीवन अवलंबून आहे. आपल्या देशात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात उन्हाळा ऋतू असतो. होळी हा सण येऊन गेला की हळूहळू उन्हाळा आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या 4 महिन्यांच्या थंडीनंतर उन्हाळा हा ऋतू सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. मे महिन्यात तर उन्हामुळे कंटाळलेला प्रत्येक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या देशात मोसमी पावसाचे म्हणजेच पावसाळ्या ऋतूचे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आहेत. काही वेळेस एप्रिल मे महिन्यात वाळीवाचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या कडक उन्हानंतर जूनमध्ये पावसाळा ऋतूला सुरुवात होते. पण अलीकडे काही वर्षात जूनमध्ये सुद्धा पाऊस पडत नाही असे चित्र पाहायस मिळत आहे. यावर्षी तर तापमानाने उच्चांक गाठला आहे. या वाढत्या तापमानाचा आपल्या आरोग्यावर, आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. यावर्षी तर भारतातल्या काही ठिकाणी तब्बल 47 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान होते. ही खूप चिंताजनक गोष्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही पर्यावरणीय समस्या आहे आणि ती भारतासारख्या विषुववृत्तीय देशांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. तापमान वाढ झाल्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे आणि

0: या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी तापमान वाढ थांबवली पाहिजे आणि तापमान वाढ थांबवण्यासाठी आपले खरेखुरे साथीदार पर्यावरणाचे शिलेदार म्हणजे वृक्ष. मग आपल्याला आठवण होते पर्यावरण जपण्याची, मग आठवण होते झाडे लावली पाहिजेत, प्रदूषण टाळलं पाहिजे. पण एकदा जूनच्या शेवटी पावसाळ्याला सुरुवात झाली की आपण आपल्याच कामकाजात मग्न होतो आणि केलेला संकल्प विसरून आपल्या कामाला लागतो. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून होत असते, निसर्गातून होत असते हे आपल्याला माहीत असून सुद्धा पर्यावरण संवर्धनाकरिता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. उलट पर्यावरणातील उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरूकता न झाल्याने येणाऱ्या काळात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल यामध्ये कोणतीही दुमत नाही. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे हे विसरता कामा नये. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: अपेक्षास्ति। अमेरिकादेशस्य राष्ट्रपतिना सह मेलनम् अतिरिच्य अद्य प्रधानमन्त्री श्रीमोदी सर्वेभ्यः लाभाय संतुलितं सर्वसमावेशं सुस्थिरं च आर्थिकवृद्धेः पुनरुत्थानम् इत्यस्मिन् विषये तथा कृत्रिम बुद्धिमत्तायाः सुरक्षितं द्रुत प्रभावी उपयोगं सुनिश्चेतुम् इति विषये G7 इत्यस्य कार्यसत्रे अपि भागं ग्रहीष्यति। प्रधानमंत्री ईयू परिषदः अध्यक्षेण एंटोनियो कोस्टा इत्यनेन सह ईयू अध्यक्षस्य आयोगस्य अध्यक्षया फॉन डेर लेयन इत्यनया सह त्रिपक्षीय सम्मेलनं करिष्यति। जर्मन चांसलर फेडरिक मर्ज इत्यनेन सहापि द्विपाक्षिकोपवेशनं भविष्यति। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ह्यः फ्रांस देशस्य एवियन नगरे G7 शिखर सम्मेलने नूतन सहभागित्वस्य निर्माणं तथा अन्तर्राष्ट्रिय ऐक्यभावस्य पुनर्निर्माणं इत्यस्मिन् विषये सत्रं अभिसम्बोधितवान्। विदेशमन्त्रालयेन सूचितं यत् सत्रावधौ प्रधानमन्त्रिणा अन्तर्राष्ट्रिय सहभागित्व विनिर्माणे विशेषतः वर्धमान परस्पर सम्बद्ध विश्वे विश्वासस्य महत्वम् अधोरेखितम्। सभायां प्रधानमन्त्रिणा अधोरेखितं यत् भारतं सर्वदा मानवतायै प्रथमं इति दृष्टिकोणम् अनुसरति। सः अग्रे अकथयत् यत् भारतस्य अन्ताराष्ट्रिय सहभागित्वस्य दूरदृष्टिः वसुधैव कुटुम्बकम् इत्यस्य कालातीत दर्शनस्य आधारेण अस्ति, विश्वमेकः परिवारः अस्तीति। फुटबॉल क्रीडायां गतरात्रौ न्यूजर्सी क्रीडांगणे प्रथम समूहस्य आरंभिक क्रीडायां फ्रांस देशेन सेनेगल देशं 3-1 इति अंकैः पराजितम् इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र। श्रोतेहो, सकाळचे 7:30 झाली आहेत। ऐकूयात जनता सहकारी बँक आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
1: श्रोते हो, आज 17 जून। पत्रकार, प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत ज्यांनी सुधारक या वृत्तपत्राच्या माध्यमातून जुनाट रूढी, अंधश्रद्धा आणि जातीव्यवस्था यांसारख्या प्रथांचा कडाडून प्रहार केला, स्त्री शिक्षण आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा ज्यांनी पाया रचला असे थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा आज स्मृती दिवस। त्यानिमित्त ऐकूयात आजचा विचार। व्यक्तिस्वातंत्र्याचा उपयोग हा स्वैराचारासाठी होता कामा नये। व्यक्तीने समाजाचे अहित न करता स्वतःच्या इच्छेप्रमाणे केलेले वर्तन म्हणजेच स्वातंत्र्य।
4: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
4: व्हिजिट देशपांडे AI हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुटाणी देहू। कॉल 8929304142।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: आजचा विचार पुन्हा ऐकूयात. पत्रकार प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत ज्यांनी सुधारक या वृत्तपत्राच्या माध्यमातनं जुनाट रूढी अंधश्रद्धा आणि जातीव्यवस्था यांचा कडाडून प्रहार केला, स्त्री शिक्षण आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा पाया रचला असे थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा आज स्मृती दिवस. त्यानिमित्त ऐकूयात आजचा विचार. व्यक्तिस्वातंत्र्याचा उपयोग हा स्वैराचारासाठी होता कामा नये. व्यक्तीने समाजाचे अहित न करता स्वतःच्या इच्छेप्रमाणे केलेले वर्तन म्हणजेच स्वातंत्र्य. श्रोते हो, आपण ऐकलात जनता सहकारी बँक आजचा विचार.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयी.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोते हो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: श्रोतेहो, सकाळचे 7:07 झाली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या।

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती.

0: याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: सतारीचे बोल असोत
4: की मंजुळ बासरी,
3: शततारांची संतूर असो
4: की मंगल सनई,
3: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
4: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
5: श्रोतेहो सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर, पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केलं. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे, असंही त्यांनी सांगितलं. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे, असंही त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर आज बैठक नियोजित आहे. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा G7 देशांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733 कोटी 28 लाख रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी

0: उपाययोजनांवर भर देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठीचं नियोजन या धोरणात आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणालाही मान्यता देण्यात आली. राज्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याच्या महसूल विभागानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक पात्र महिला बचत गटाला 5 वर्षांच्या भाडेतत्वावर 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा लागवड, बांबू लागवड आणि चराऊ जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदान देखील दिलं जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबिल कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट देणार आहेत. जबिल कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं यावेळी उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं देशभरातील औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करत लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीसाठी उपलब्ध असलेली विशेष सवलत रद्द केली आहे. आता डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करता येणार नाही. कफ सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे, संभाव्य गैरवापराला आळा घालणे आणि सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेला बळकटी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सागरी परिसंस्थेच्या संतुलनात समुद्री कासवांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. याबद्दल जनजागृतीसाठी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले हा यातला एक महत्वाचा प्रकार असून या कासवांच्या संवर्धनात रत्नागिरी जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. ऑलिव्ह रिडले कासव वन्यजीव कायद्यानुसार संरक्षित प्राणी आहे. हे कासव मच्छीमारांच्या जाळ्यात सापडल्यास जाळं कापून त्यांना जीवदान देण्याकरिता कांदळवन कक्षाकडून नुकसान भरपाई दिली जाते. जखमी कासवांवर उपचारांसाठी किनारपट्टीवर उपचार केंद्रही उभारण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून कासव महोत्सवासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे बनावट आणि फसवे संदेश या ऍपवर झळकत आहेत. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. आगामी नीट UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA नं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान नीट

0: जी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनानं व्यापक तयारी केली आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे जिल्ह्यातील 26 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हवामान. जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात राज्यात सरासरीच्या केवळ 26% पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. मान्सूनला झालेला विलंब आणि धरणातील घटता पाणी साठा याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. दरम्यान येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: तुमच्या घरातील ओला कचरा फेकून देताय, आता तो वापरून घरच्या घरीच खत तयार करा.
3: होय, होम कंपोस्टिंगमुळे तुमचा ओला कचरा उपयुक्त बनतो आणि तुम्ही पर्यावरणाची काळजी घेऊ शकता.
2: फक्त काही सोप्या स्टेप्स मध्ये घरच्या घरी कंपोस्ट तयार करा आणि आपल्या बागेतील झाडांना निरोगी ठेवा.
3: आपल्या पुणे शहराचं नाव उजळवूया. चला आपण सर्व मिळून होम कंपोस्टिंगचा अवलंब करूया.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र.

0: तुमच्या घरात जुनी पुस्तक, तुटलेली खेळणी किंवा जुने कपडे आहेत का? या सर्व वस्तू फेकू नका, कारण त्यांचा पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करता येते.
1: ओला आणि सुका कचरा वेगळा करा आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवा. पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करून आपण पर्यावरणाचा बचाव करू शकतो.
0: आपल्या पुणे शहराचं नाव उजळवूया.
1: चला एकत्र येऊन स्वच्छतेत आपला सहभाग दाखवूया.
0: स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, आपलं योगदान महत्त्वाचं आहे. घनकचरा व्यवस्थापन कार्यालय पुणे महानगरपालिकेमार्फत जनहितार्थ जारी.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, बदलत्या हवामानामुळे किंवा पावसाच्या अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागतोय। बदलत्या हवामानाचा सगळ्यात मोठा परिणाम पाहिला तर तो शेती क्षेत्रावर होतोय। पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर, या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आधुनिकता आणि यांत्रिकीकरण याच्या सहाय्यानं बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपण उत्पादन वाढवून शेती केली पाहिजे यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण ठरतोय। राज्यातल्या 21 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत। या उपक्रमातून कशा पद्धतीनं आणखीन मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेऊ शकतात आणि यात कोणकोणत्या वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत याचविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय आणि ही माहिती आपल्याला देत आहेत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर। सर नमस्कार।
1: नमस्कार।
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपण पुढील 10 वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत?
1: ह्यामध्ये हवामान बदलाच्या अनुषंगाने मी इथं सांगतो की आपल्या राज्याचं हवामान अनुकूलन धोरण आणि आराखडा तयार केलेला आहे। 2017 तयार केला पहिला त्याचा म्हणून आपण व्हर्जन, त्या सुधारणा करून 2023 पुन्हा प्रकाशित केलेला आहे। त्या धोरणामध्ये असं दिसून आलेलं आहे की प्रथमतः असं केले विश्लेषण केलेलं आहे राज्याचं हवामान पुढे कसं राहील, तर 2030, 2050, 2070 इथंपर्यंत राज्यामध्ये कशा प्रकारचं हवामान बदलेल याचं एक विस्तृतपणे असं आकलन त्यामध्ये अंदाज अनुमान केलेले आहेत। आणि आधार फार महत्वाचा आहे की जे जागतिक अशा प्रकारच्या संशोधन संस्थांनी निर्माण केलेले

आहेत त्याच्या आधारे हे केलेलं आहे आणि त्यावर असं दिसून येत आहे की पुढच्या ह्या काही काळामध्ये पहिली गोष्ट काय होणार की तापमानामध्ये 1 ते 1.5 डिग्री आणखी वाढ होणार आहे. म्हणजे सध्या आपली वाढ झालीच आहे 1.5 डिग्री पर्यंत, आणखी ती वाढेल आणि साधारणपणे ती मग 2.5 डिग्री जर वाढ झाली तर त्याचा एक मोठा फटका आपल्या पिकांना आणि शेतीला होऊ शकतो. दुसरा यामध्ये असा त्या अनुमान आहे की पावसाचं एकूण प्रमाण वाढणार आहे, 10 ते 26% वाढ ह्या प्रमाणामध्ये होऊ शकते असं अनुमान त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तिसरं अनुमान फारच महत्वाचं आहे शेतीसाठी, ते म्हणजे पावसाचे खंडाचे दिवस वाढणार आहेत. एकूण पाऊस जर वाढला असला तरी तो सलगपणे आणि समान प्रमाणात पडेल का, काही शाश्वती नाही. त्यामुळे अचानक पडेल जास्त पडेल आणि मध्ये खंड घेईल, तो पुन्हा मग तो त्यांचे निर्माण करू शकतो. मग ही अशी विपरीत परिस्थिती पुढच्या काळामधली आहे आणि असे मधून मधून एल निनोचे प्रमाण हे आहेच आहे. म्हणजे एल निनो आहे आपण ऐकतोय आज, परंतु एल निनोची सुरुवात म्हणजे ज्याचा अधिकृतपणे एल निनो सांगितला गेला होणार आहे अशा प्रकारचा सागरी हवामानातला बदल, तो 1878 साली साजरा गेला. 1878 मध्ये पहिला एल निनोचा प्रकार सांगितला गेला. आजपर्यंत 17 वेळेला एल निनोची परिस्थिती जगभरामध्ये निर्माण झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की पुढे ती होणारच आहे. हे सगळे बदल आपल्या राज्यापुढे आहेत, हे एक मोठं हवामान बदलाचं संकट आपल्याला दिसतच आहे. मग याचा अर्थ असा आहे का की ती समस्या तात्पुरती आहे का, नाहीये. त्यामुळे ही दुर्गामी परिणाम करणारी समस्या आहे. मग आम्हाला त्यासाठी दुर्गामी परिणाम करणाऱ्या समस्येला दुर्गामी विचार करावा लागेल, तेव्हा तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही. म्हणून आज शेतकऱ्यांनी आणि विशेषतः की आज जो युवक आहे, जो ज्याच्या हातामध्ये ज्या खांद्यावर पूर्णपणे देशाचं आणि 1900 सगळ्या क्षेत्राची धुरा आहे, त्यांना हा विचार केला पाहिजे आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन नवीन ज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे ह्या हवामान बदलाला आपण सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यांना तोंड देणं गरजेचं आहे, पण फाईट कशी करायची आहे, जुळवून घेऊन फाईट करायला लागेल आम्हाला. आपण विरुद्ध जाऊ शकत नाहीये, कारण निसर्गाची ताकद प्रचंड मोठी आहे. तर जुळवून घेत घेत आम्हाला जायचंच पुढे असेल तर आम्हाला या ठिकाणी हवामानाला जुळवून घेणं तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आहे. जे आपण चर्चा आतापर्यंत केली आहे हा त्यातला एक पहिला भाग आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारे बारकावे आपण जर बघितले, पीकनिहाय, जमीननिहाय, कारण प्रत्येक जमीन वेगळी आहे, माती वेगळी आहे, पिकं वेगळी आहे, हवामान त्या त्या भागातलं वेगळंपण आहे. कारण राज्यामध्ये आपले अनेक प्रकारचे हवामान कृषी हवामानाचे विभाग आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जमीन आणि हवामान वेगळं होतं, पाण्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आत्ताच्या आपण जेएनजी म्हणून आपण ज्याला की ज्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे टेक्नॉलॉजी वापर करण्याचं प्रचंड चांगलं कौशल्य आहे आणि त्याबरोबर हे कौशल्य जर ते वापरलं गेलं, जसं की आता आजकाल आपण हॅकॅथॉन माध्यमातून देखील बरेच नवीन नवीन स्टार्टअप पुढे येत आहेत, त्या स्टार्टअप देखील काही नवीन टेक्नॉलॉजी वापरत आहेत. पण या सगळ्याचं एक बघणं गरजेचं आहे, हे तुकड्यातुकड्यामध्ये काम न होता पूर्णपणे ह्या युवक शक्तीनं जर ह्या शेतीच्या प्रश्नांचा समग्रपणे अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची जी गरज आहे ती जर शोधून काढली, तर पायाभूत बदलापासून मध्यम बदलापर्यंत आणि मग काही लघु बदल म्हणजे पटकन करण्यासारखे बदल असतील, त्या छोटे छोटे असतील, हे सगळे असे मांडले गेले पाहिजे आणि त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि मग हे काम करण्यासाठी म्हणून जसं की शासनाचा भाग मोठाच आहेच आहे, त्याबरोबरच कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रांचं संस्थान देखील मोठं योगदान यामध्ये आहे. आज आपण ह्या माध्यमातून मी सांगाल या ठिकाणी आपला आनंद वाटेल की हे कृषी विद्यापीठाबरोबर आपण IIT नंतर या प्रकारचे नॅशनल ब्युरो ICAR संस्था, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सायन्स वगैरे, याबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, अशा मोठ्या मोठ्या संस्थांना ह्या एकत्र आणलेलं आहे की जे पुढच्या काळाचा विचार करून काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतात, विकसित करू शकतात शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे मग हे युवकांच्या पुढे हे मोठं स्वप्न असणं गरजेचं आहे की आमच्या ह्या एकूणच असणाऱ्या शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदलाची गरज तर आहेच, पण ते बदल करताना अशा प्रकारे लहान, मध्यम आणि दीर्घकालीन टिकणारे बदल करायचे असतील तर शेतीमध्ये सुरुवात कशी करायची आहे, कोणतं शास्त्र वापरलं पाहिजे आहे, विज्ञान आधारित शेती करण्याची कशी गरज निर्माण झालेली आहे, अगदी म्हणजे साध्या साध्या गोष्टीपासून, म्हणजे 1 एकराच्या माझ्या शेतीमध्ये माझी जमिनीचा प्रकार आहे कसा, पोत कसा आहे, खोली किती आहे आणि त्या ठिकाणी त्याचं पाणी धरण क्षमता किती आहे, त्यामध्ये त्याचा pH किती आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय गर्भ किती आहे, हे सगळा अभ्यास करण्यापासून ते मग त्यामध्ये असणारे बियाणं पिकं आणि मग पुढच्या लागवड पद्धती आणि मग त्यामध्ये असणारे पाणी देण्याच्या पद्धती, हे सगळं एकत्रपणे विचार जर केला आणि मग ह्या नंतर शेवटी येतो म्हणजे मूल्य साखळी, तयार झालेल्या मालाला योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं, मिळवून देणं,
ते योग्य वेळेला त्याचं विक्री करणं यासाठीच एक मूल्यसाखळी तयार करण्याची गरज आहे की जे की आजच्या युवकांना हे सहज शक्य आहे कारण आज ग्लोबल बाजारपेठ तयार झालेली आहे त्याचा अभ्यास लोकांकडे असणं आवश्यक आहे तो अभ्यास आपण जर घेतला

0: तर आपल्याला याही प्रकारे एक चांगल्या प्रकारचे मूल्यसाखळी निर्माण करू शकतो. याच्यामध्ये ट्रेसिबिलिटीचं एक चांगलं तंत्र नवीन पुढे आणलेलं आहे. ते म्हणजे की ग्राहकाला कळलं पाहिजे की हे मी जे आज खातोय माल हा माल कोणाच्या शेतामधून आलेला आहे. त्यावरून तो ग्राहक ठरवतो की अरे हो या भागात आहे म्हणजे हा चांगला असणार आहे किंवा या लोकांनी केला म्हणजे हा चांगला असणार आहे. ही गॅरंटी त्याला मिळते, विश्वास बसतो त्यामध्ये आहे. त्यामुळे हे जे मोठं गोष्ट ट्रेसिबिलिटी सारख्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सर्व आज युवकांपुढे मोठ्या संधी आहे. याच्यामध्ये आहे म्हणजे आव्हान जेवढे आपण म्हणतो आहे तितक्या संधी देखील निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आज या नवीन बदलत्या हवामान काळामधल्या शेतीमध्ये ही जी बदलती आव्हानं आहेत याला एक संधी म्हणून आपण वापर जर केला तर त्या संधीचा निश्चितपणे उपयोग शेतकऱ्यांना तर होणारच आहे, पण पुढचा शेतकरी म्हणजे आजचा तरुण हा आपण विचार केला पाहिजे.
1: आणि युवक येतात सर शेतीकडे पण वळत आहेत, पण प्रमाण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेती करण्याकडे त्यांनी जोर दिला पाहिजे, तर त्यासाठी काय मार्गदर्शन तुम्ही त्यांना सांगा?
0: यासाठी म्हणून प्रथम तसा अभ्यास केला पाहिजे. जसं मग म्हटलं तुम्हाला की त्यांनी आज म्हणजे सोशल मीडियाचा प्रचंड वापर होतो आहे, पण त्या वापरामध्ये अधिकृतपणे जे काही ज्ञान आहे ते जर त्यांनी घेतलं आणि ते अधिकृत ज्ञानाचा वापर जर करू शकले तर आज त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे, पहिली गोष्ट आहे. त्यामध्ये दुसरी गोष्ट यामध्ये आहे की जे संशोधन झालेलं ते आज फक्त आपलंच विद्यापीठ काम करत असं नाही ना, आज जरा देशामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, राज्य जगामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, तिथं काम चालू असतं, तिथं त्यातून शोधून काढावं आणि त्याचा देखील आपला किती उपयोग होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे आहे. हे करत असताना आयटीचं जे काही नवीन नवीन क्षेत्र तयार झालेली आहेत, मग त्यामध्ये जसं की एआयचा वापर तर आपण पाहिलाच आहे आता, मग एआय मशीन लर्निंग जसं आहे तसं या ठिकाणी जिओ स्पेशल इंजिन्स तयार करणं आहे, त्या माध्यमातून नेमकं ठिकाणं कोणत्या कुठे काय होतं आहे, म्हणजे आज शेताच्या जे काही लोकेशन्स आहेत म्हणून आपण त्यामध्ये त्या भागामध्ये कशा गोष्टी घडतात आहेत, म्हणजे याचा आपण अशा प्रकारे चांगलं म्हणजे स्थळपरत्वे काय बदल होऊ शकतो यासाठी जिओ स्पेशल इंजिन फार महत्वाचे होणार आहेत. मग तो डेटा आणि शिवाय आपल्या देशानं सोडलेले जे सॅटेलाइट्स आहेत ते सगळ्या सॅटेलाइट्समध्ये अनेक सॅटेलाइट्स आपल्या शेतीच्या निर्णय घेण्याकरता उपयोगी माहिती देणारे आहेत. मग तसे जे काही सॅटेलाइट्स आहेत त्याचा ज्ञानाचा वापर या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. स्पेक्ट्रल सिग्नेचर्स या ठिकाणी तयार झाले, नवीन नवीन प्रकारचं रिमोट सेन्सिंगचं तंत्रज्ञान आहे ते आपल्याला आणता येईल यामध्ये. म्हणजे युवकांच्या समोर म्हणजे प्रचंड अशा प्रकारे म्हणतो ना की संधी आहेत की जे ते माध्यमं दिली आहेत अशी, ही माध्यमं वापर करण्यासाठी त्यांनी हे ज्ञानाच्या बरोबर राहिलं पाहिजे आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगलं शोधून घेतलं पाहिजे की नेमकं मी यातलं काय करू शकतो. हे करताना काळजी घेण्याची गरज अशी आहे की आपला शेतकऱ्याची जी काही क्रयशक्ती आहे ती कमी आहे, ती क्रयशक्तीचा विचार करून त्याला तंत्रज्ञान दिलं गेलं पाहिजे आहे, ना की आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली त्याची पिळवणूक करणं गरजेचं आहे. ते फार होते बऱ्याच ठिकाणी आणि म्हणून आपल्या या ठिकाणी त्याच्याकडे त्याला झेपेल कमीत कमी खर्चामधले काही ठिकाणी खर्च न होऊ देणारे परंतु अत्याधुनिक तंत्र आणली गेली पाहिजे आहेत. जसं आता महाविस्तार एआय आहे हे शेतकऱ्याला डाउनलोड करायचं फक्त प्ले स्टोअरला, एकही पैसा खर्च नाहीये, पण त्याला बसल्या ठिकाणी त्याच्या पूर्ण माहिती मिळायला सुरू झाली की नाही आज
1: हो ना.
0: मग अशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट केली पाहिजे की जी शेतकऱ्याला खर्चात टाकणार नाहीये पण ज्ञानामध्ये मात्र भर टाकेल आणि शेती करण्यासाठी ती उपयोग पडू शकेल. म्हणजे युवकांचं हे मोठं योगदान होऊ शकतं जे पूर्ण समाजालाच असं म्हणलं विचार केला तर या ठिकाणी त्यावर ती फार मोठी गोष्ट आहे.
1: तर श्रोते हो, निश्चितच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा आजच्या काळातील शेतीसाठी अत्यंत आवश्यक आणि दूरदृष्टी असलेला उपक्रम ठरतोय, कारण हा प्रकल्प केवळ उत्पादन वाढवण्यापुरता मर्यादित नसून जमिनीचं आरोग्य टिकवणं, पाण्याचा योग्य वापर, नैसर्गिक साधनसंपत्तीचं संवर्धन आणि शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण यावर भर देतोय. विशेष म्हणजे हवामान बदलाच्या संकटातही शेतकरी सक्षम रहावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावं आणि शेती फायदेशीर व्हावी यासाठी या प्रकल्पाची मोठी भूमिका आहे. आजच्या या विशेष संवादातून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना, मृदा व्यवस्थापनाचं महत्व, शाश्वत शेतीचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती मिळाली आणि ही संपूर्ण विस्तृत माहिती आपल्याला लाभली आणि दिली ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोतेहो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. तुम्ही आमच्या सोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ऍपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता, अध्याय पहिला, श्लोक 23. विवरण लेखन केलंय डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन प्रीती गंगाखेडकर. या कार्यक्रमाचे निवेदक आणि सादरकर्ते आहेत प्रसाद कुलकर्णी.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
1: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
3: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
1: सौजन्यं बाळ एम जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
3: संपर्कः अमेय जोगळेकर 99211 1917.

बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 23वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

हा भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला 23वा श्लोक. तेव्हा वीरश्रेष्ठ अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, हे माधवा, या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दुष्ट बुद्धी दुर्योधनाला या युद्धामध्ये खुश करण्याच्या इच्छेने जे जे इथे एकत्र जमलेले आहेत त्या युद्ध करू इच्छिणाऱ्या योद्ध्यांना मला एकदा पाहायचं आहे. मानवी स्वभावाचा विचार करता दुर्योधनाकडे आलेले सगळेच राजे हे काही न्याय आणि अन्याय याचा विचार करणारे नव्हते. बहुतेक राजे आणि त्यांचं सैन्यही त्यावेळच्या धृतराष्ट्र या सार्वभौम सत्ताधीशाची खुशामत करणारेच होते. अर्थात या महत्वाच्या गीता श्लोकाचं अर्थविवरण करताना आपल्या गीताईमध्ये मराठी समश्लोकी सादर करताना आचार्य विनोबाजी म्हणतात, झुंजते वीरते सारे घेतो पाहुनी येथ मी, युद्धी त्या हतबुद्धीचे जे करू पाहती प्रिय. अशा या गीता श्लोकाला भगवद्गीतेतल्या अगोदरच्या दोन श्लोकांचा पूर्व संदर्भ आहे. तो म्हणजे अर्जुन हा कौरव सैन्य किती वेळ पाहणार आहे आणि कसं पाहणार आहे, कारण अर्जुनाचं निरीक्षण होईपर्यंत तेवढाच वेळ. कारण अर्जुन स्पष्टपणे म्हणतो, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर, कारण मी या रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने आलेल्या आणि शस्त्रसज्ज होऊन आलेल्या

या शत्रु पक्षाकडील योद्ध्यांना नीट पाहून घेईन. तोपर्यंत तू आपला रथ इथेच उभा ठेव, कारण या युद्धात मला कोणाकोणाशी लढायचं आहे ते मी एकदा नीट पाहून घेतो. अर्जुनाच्या या विनंतीपूर्वी त्या रणांगणावर युद्धाचं वातावरण तयार झालेलं होतंच. भगवान श्रीकृष्णाने आपला पांचजन्य शंख तर अर्जुनाने देवदत्त हा शंख फुंकला होता, तर भीमसेनाने पौंड्र नावाचा मोठा शंखही वाजवलेला होता. युधिष्ठिराने अनंत विजय तर नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक असे शंख फुंकलेले होते. एकूण पांडव पक्षाच्या बाजूने एकदम उत्साहाचं वातावरण होतं, कारण पांडव पक्षाकडील काशीराज, शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, सात्यकी, द्रौपदीचे पाचही पुत्र आणि सुभद्रा पुत्र अभिमन्यू या वीरांनीही आपापले शंख फुंकून आपली युद्ध सिद्धता आणि अन्याय निवारणाची उत्कट इच्छा घोषित केलेली होतीच. अशा वातावरणात वीरश्रेष्ठ अर्जुनही उत्साही होता, प्रसन्न होता, युद्धोत्सुक होता. कालांतराने त्याच्या मनात आणि जीवनात अवतरणाऱ्या विषादाच्या काजळीचा आत्ता मागमूसही नव्हता. उलट पांडव पक्षातील वीरांनी केलेल्या शंखनादाने कौरव पक्षाकडील मंडळींची छातीच दडपून गेली होती. अशा वातावरणात ज्याच्या भव्य आणि दिव्य रथावर साक्षात हनुमंतराय विराजित आहेत, वीराग्रणी अर्जुन येऊ घातलेल्या युद्धाची पुढची पावलं टाकण्यासाठीच आणि युद्धाला गती देण्यासाठीच भगवान श्रीकृष्णाला विनंती करतो, दोन्ही सैन्यांच्या मधोमध आपला रथ काही काळ उभा कर. यावेळी कौरव सैन्य हे तयारीत होतं. थोड्याच वेळात शस्त्र आणि अस्त्र यांचा वर्षाव होणार होता. अशा वेळी ही विनंती करणाऱ्या अर्जुनाच्या ठाई सहजपणेच उद्भवलेला रणावेश होता. या संदर्भात श्रीयुत जसं करंदीकर म्हणतात, येतपर्यंत अर्जुनाच्या मनात कोणताही विकल्प उद्भवलेला नाही. उलट एखादा दूरदर्शी सेनापती जसा प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी शत्रू सैन्याचं निरीक्षण करण्यासाठी योग्य ठिकाणी जातो, त्याप्रमाणेच अर्जुनाने आपली सैन्य निरीक्षणाची इच्छा इथे प्रकट केली आहे. तसं पाहिलं तर माणसाची वृत्ती मोठी चमत्कारिक असते. योग्य काय, सत्य काय, न्याय काय हे कोणालाच कळत नाही असंही नाही, पण स्वार्थी, अहंकारी, स्वयंकेंद्रित माणसांचे परस्पर संबंध मोठ्या विलक्षण रीतीने एकमेकात गुंतलेले असतात. त्यामुळे कोण कोणत्या कारणासाठी कोणाचा पक्ष घेईल हे नेमकं ठरवता येत नाही. पुष्कळ वेळा स्वतःच्या संकुचित धारणाही माणसाच्या मनात भ्रम उत्पन्न करतात. अहंकाराने तेच सत्य वाटू लागतं आणि मग त्याचा पाठपुरावा करताना मानवी मनाला त्याचा संकोचही वाटत नाही. अर्जुनासारख्या धुरंधर वीराला हे प्रत्यक्ष न्याहाळून पाहायचं होतं आणि म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णाला विनंती केली की दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ घे. अशा या महत्वाच्या प्रस्तुत गीता श्लोकावर आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, ते वेळी अर्जुन म्हणत असे, देवा आता झडकरी रथू पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोही दळा, बहुत करुणी कौरव हे आतुर दुःस्वभाव, वांटीवे विण हाव बांधिती झुंजी. माऊली सांगतात, त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा, म्हणजे मग युद्धाची इच्छा असलेल्या आणि सन्मुख उभ्या ठाकलेल्या त्या कौरव पक्षाचं मी नीट अवलोकन करीन. इथे ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाच्या मुखाने कौरवांचं केलेलं वर्णन अत्यंत मार्मिक आहे. हे आतुर दुःस्वभाव वांटी वेविण हाव या शब्द समुच्चयाचा अर्थ उतावळे, दुष्टबुद्धीचे आणि पुरुषार्था वाचून युद्धाची हाव धरणारे. म्हणून अर्जुन म्हणतो, या येऊ घातलेल्या रणसंग्रामामध्ये मला कोणाकोणाबरोबर युद्ध करायचं आहे तेही पाहून घेईन, कारण त्या दुष्टबुद्धी दुर्योधनाला आपलंस करून घेण्यासाठी, प्रिय करून घेण्यासाठी जे जे कोणी या कुरुक्षेत्रावर गोळा झाले असतील त्यांचंही मी एकदा अवलोकन करून घेतो. आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घ्यायचा तर असं लक्षात येतं की आयुष्यात आपणही अनेकदा आपला शत्रू नेमका कोण हेच कळत नाही अशा वळणावर असतो. कृती करण्यापूर्वी परिस्थितीचं आणि आपल्या हेतूंचं निरीक्षण करावं, कारण आजच्या जगात शत्रू केवळ बाहेर नाही तर आपल्या बुद्धीतही असू शकतो. जेव्हा आपण चुकीच्या निर्णयांना साथ देतो तेव्हा आपणही अन्यायाच्या बाजूने उभे राहतो. अर्जुनाची ही निरीक्षण करण्याची इच्छा आपल्याला निर्णय क्षमतेचा धडा देते आणि हेही मार्गदर्शन करते की आयुष्यात आपली निवडच भविष्यातली वाट दाखवते.

श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 23वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: आजही प्रत्येक घरात रेडिओच्या या आवाजानेच दिवसाची सुरुवात होते.
1: अशाच प्रकारे तुमच्याही व्यवसायाची माहिती कार्यक्रमांद्वारे आणि जाहिरातींद्वारे घराघरात पोहोचू शकते.
0: याच्या विविध पर्यायांसाठी योग्य मार्गदर्शन नक्कीच गरजेचं आहे.
1: सौजन्य बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
0: संपर्क अमेय जोगळेकर 9920111917.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: श्रोते हो, आपण ऐकलात बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता हा कार्यक्रम. अध्याय पहिला, श्लोक 23, विवरण लेखन केलं होतं डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन प्रीती गंगाखेडकर. या कार्यक्रमाचे निवेदक आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
4: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
0: श्रोते हो यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील त्या आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल पुणे केंद्रावरून आणि 8:40 गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल तो आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: energy supplies have welcomed what appears to be a retreat from the edge. But relief is not the same as resolution. For weeks, the conflict demonstrated how a regional confrontation can swiftly become a global economic problem. The Delhi Tribune says to curb pollution, Delhi may soon allow only BS6 vehicles. And finally, with the weather being benevolently pleasant on Tuesday, the Statesman has captured a picture of people relaxing under the shade of trees on the lawns near India Gate. And with that, it's back to you, Sarabjit.
1: Thank you, Tanvi. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi calls on all nations to ensure security of global maritime routes and protect seafarers from conflict-related threats. Prime Minister Modi to meet US President Donald Trump on the sidelines of G7 summit in Avion, France today. Himachal Pradesh, Uttarakhand, Delhi, Uttar Pradesh, Haryana and Rajasthan reach consensus on implementation of long-pending Keshau Dam project to revive Yamuna River. National Testing Agency warns candidates against fake NEET re-exam paper leak claims. IMD issues orange alert for heavy rainfall over sub-Himalayan West Bengal and Sikkim today. And in men's cricket, India to take on Afghanistan in second ODI of three-match series in Lucknow this afternoon. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बांध योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 शिखर परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केला. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, मिशन लाईफ आणि एक पेड माके नाम मोहीम यांसारख्या भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमध्ये हे दिसून येतं अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळेच जगाच्या विविध भागात नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तेव्हा भारतानं सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे असंही पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय कायद्याचा अनादर हा आंतरराष्ट्रीय एकता निर्माण करण्यातील सर्वात मोठा अडथळा असून त्यावर प्राधान्यानं लक्ष देणं आवश्यक आहे यावर मोदी यांनी यावेळी जोर दिला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही त्यांची बैठक झाली. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. काँगो आणि युगांडामध्ये पुन्हा उद्भवणाऱ्या इबोलाच्या उद्रेकाला समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याचं आवाहन त्यांनी केलं.

भारत, इजिप्त, केनिया आणि दक्षिण कोरिया यांनी संपर्क शोध, सीमेवरील टेहाळणी आणि सामुदायिक सहभाग यांसारख्या विषयांवरील उपाययोजनांच्या आवाहनामध्ये सहभाग घेतला. यावेळी G7 देशांच्या नेत्यांनी इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस, निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल फ्रान्समधील उद्योगपती, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषकांना मोठ्या प्रमाणात नवोन्मेष करून एक उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचं आवाहन केलं. फ्रान्समधील नीस इथं भारत इनोव्हेट्स 2026 परिषदेच्या समारोप समारंभात गोयल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं प्रेरणादायी नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी तसंच भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 खऱ्या अर्थाने परिवर्तनकारी मंचाची सुरुवात झाली आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर भारतातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांनी सहमती दर्शवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे यमुना नदीच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. या 6 राज्यांमध्ये या किशाऊ योजनेच्या करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल असं गृह मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेसाठीचा 90% खर्च केंद्र सरकार आणि 10% खर्च 6 राज्य मिळून करणार आहेत. या किशाऊ बान योजनेद्वारे हिमाचल प्रदेशला मिळणारं यमुनेचं पाणी दिल्ली आणि राजस्थानलाही देण्यात येणार आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना सतर्कता बाळगण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत एनटीएच्या वतीनं समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे की सध्या टेलिग्रामवर विविध चॅनल्सच्या माध्यमातून आगामी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी 14,000 ते 25,000 रुपयांची मागणी केली जात आहे. त्याला विद्यार्थी आणि पालक बळी पडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे नीट पुनर्परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका अजिबात फुटली नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट दैनंदिन रेल्वे सेवा आजपासून सुरू होत आहे. अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकांवरून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबील कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती एमआयडीसीला भेट देणार आहेत. जबील कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733,28,00,000 रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक, सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं खेळला जाणार आहे. दुपारी 1:30 हा सामना सुरू होईल. फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत न्यू जर्सी इथं काल अ गटात फ्रान्स संघानं सेनेगल संघाचा 3-1 पराभव केला. 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे. ब्रिटनमधील लीड्स मैदानावर भारतीय प्रमाण वेळेनुसार आज संध्याकाळी 7 हा सामना होईल. यापूर्वीच्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं पाकिस्तान संघाचा 64 धावांनी पराभव केला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी

0: सात शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर, विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा, यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी, येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन, केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर, आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोतेहो, यानंतर थोड्याच वेळात गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल.
2: गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर करत आहोत विशेष समन्वित कार्यक्रम आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.
3: नमस्कार श्रोतेहो. आधुनिक महाराष्ट्राला घडवण्यामध्ये अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत आणि आज म्हणजे 17 जून रोजी ज्यांचा स्मृतिदिन आहे अशा गोपाळ गणेश आगरकरांनी तर महाराष्ट्राच्या वैचारिक मशागतीत अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेबद्दल आपण आज काहीसा संवाद करणार आहोत. आजच्या काळात गोपाळ गणेश आगरकर हे आपल्याला प्रासंगिक आहेत असं वाटतं. आजचं आपल्या सभोवतालचं सामाजिक, वैचारिक, धार्मिक, शैक्षणिक असं सगळ्या प्रकारचं वातावरण पाहता अजूनही गोपाळ गणेश आगरकरांचे विचार आपल्या समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी जवळपास 125 वर्षापूर्वी समाजातील समस्यांविषयी केलेलं चिंतन अजूनही खूप महत्वाचं आहे. बालविवाहासारखे सामाजिक प्रश्न तर अजूनही सुटलेले नाहीत. ह्या प्रश्नांविषयी 19व्या शतकातच त्यांनी विचार मांडलेले होते, यामुळेच अजूनही आगरकर हे प्रासंगिक आहेत.
4: अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अजूनही बालविवाह होतात याविषयी बरीच चर्चा वर्तमानपत्रांमध्ये झाली होती. त्यातून आपणास असे दिसते की अजूनही बालविवाह ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळेच 19व्या शतकात आगरकरांनी या बालविवाहाविषयी काही मते मांडली होती आणि बालविवाह ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कोणते उपाय सुचवले होते हे आपण समजून घेऊयात. 19व्या शतकात बालविवाह ही मोठी समस्या होती. या समस्येमुळे मुलांच्या आणि मुलींच्या शरीरावर तर त्याचा परिणाम होतोच, मात्र त्यापेक्षा मोठा परिणाम हा समाजावर आणि राष्ट्रावर होतो अशी आगरकरांची भूमिका होती. तरुण सुशिक्षितास विज्ञापना या लेखामध्ये आगरकरांनी तरुणांना उद्देशून काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते लेखात लिहितात की
5: सर्व सुशिक्षित तरुणांनी महाराष्ट्र बालविवाह निषेधक नावाची मंडळी स्थापावी अशी आमची सूचना आहे. आज जे अशा मंडळीचे सभासद होण्यास तयार असतील त्यांनी एकत्र जमून आम्ही आपल्या मुलीचे, आपल्या मुलांचे व ज्या मुलींचे व मुलांचे पालकत्व आमच्याकडे येईल त्यांचे अल्पवयात विवाह करणार नाही अशा शपथा घ्याव्या. जो अशा मंडळीचा सभासद झाला त्याने तीत नवीन तरुण लोक आणण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे.
4: आगरकरांच्या मते शाळेत, कॉलेजात आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींनी यात पुढाकार घेतला आणि स्वतः बालविवाहाविषयी ठोस भूमिका घेऊन काम केले तर बालविवाहांचे निर्मूलन होणे शक्य आहे. आजही आपण ही गोष्ट आपल्या शाळा आणि कॉलेजातील मुलामुलींनी ठरवले तर निश्चित करू शकतात. बालविवाह, अल्पवयीन मातांच्या समस्या आपल्या समाजामध्ये वाढत आहेत ही भयानक गोष्ट आहे.
3: आगरकर शिक्षणाकडे बदलाचे साधन म्हणून पाहत होते. शाळा कॉलेजातील मुलामुलींनी ठरवलं तर ते बदल घडवू शकतात असा विश्वास आगरकरांना होता. म्हणूनच मुलामुलींच्या शिक्षणाकडे आगरकर कसे पाहत होते हेही पाहणं उद्बोधक ठरतं. आगरकरांच्या जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्व होतं. मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता या लेखामध्ये आगरकरांनी मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगितलं आहे. ते लिहितात,
5: लहान मुलाच्या शिक्षणाबद्दल सरकारने जितकी सक्ती केली पाहिजे तितकी मुलींच्या शिक्षणाबद्दलही केली पाहिजे.

0: किंबहुना मुलींच्या शिक्षणाबद्दल थोडीशी अधिक केली पाहिजे.
1: समाजात मुलांना शिकवलं जातं, मात्र मुलींच्या शिक्षणाला विरोध होता, म्हणूनच मुलींच्या शिक्षणाला शासनानं पाठिंबा दिला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्याकाळी स्त्रियांना पुरुषांसारखं शिक्षण द्यावं का किंवा कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं यावरही बरंच घमासान झालेलं होतं. तसंच मुलींना मुलांच्या सोबत एकत्र शिक्षण दिलं तर अनेक समस्या निर्माण होतील अशीही भूमिका तत्कालीन समाजाची होती. या सगळ्यांच्या विरोधात आगरकरांनी भूमिका घेत स्त्री पुरुषांना एकच शिक्षण द्यावं व तेही एकत्र द्यावं असा लेख लिहून स्त्री पुरुषांच्या एकत्रित समान शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. मुलामुलींसाठी एकाच प्रकारचं शिक्षण असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव नसावा अशी त्यांची भूमिका होती. अशा गोष्टी केल्या तर स्त्री पुरुषांमध्ये समता स्थापित होऊ शकते अशी त्यांची धारणा होती.
2: यातून असं दिसतं की त्यांचं स्त्रियांच्या मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष होतं. स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी अजून इतर काही मुद्दे मांडले. शासनाने मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे याची आपण चर्चा केलीच आहे. प्राथमिक शिक्षणासोबत उच्च शिक्षणही स्त्रियांनी घेतले पाहिजे, सोबत वेगवेगळे धंदे शिक्षणही त्यांना आले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये सामाजिक जुनाट चालीरीती अडथळा बनतात. म्हणूनच त्यांनी एका लेखात पुढील प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आहे. ते लिहितात,
0: अल्पवयात प्राप्त झालेली गृहस्थता किंवा पितृता विद्यार्थीपणास केवळ विघातक होत नाही असा पुष्कळांना अनुभव आहे. पण जर 13व्या किंवा 14व्या वर्षापासून मुलीच्या पाठीमागे गर्भारपण, बालंतपण व अपत्य संगोपन ही लचंडे लागली तर तिने हायस्कुलात किंवा कॉलेजात जावे कसे आणि मॅट्रिक्युलेशनची, बीएची, एलएमची, एलएलबीची परीक्षा द्यावी कशी?
2: स्त्रियांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न आणि विवाहाचा प्रश्न हे कसे एकमेकांशी जोडलेले आहेत याविषयी त्यांनी म्हटले आहे की
0: स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी त्यांचा विवाह काल वाढवण्यास तयार होणार किंवा नाही याचे उत्तर देण्यास तयार झाले पाहिजे.
2: अजूनही आपल्या समाजात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजारी पाजारी मंडळींकडून विवाह संबंधी टोमणे मारले जातात. खूप झाले शिक्षण, आता संसाराचे पहा, वय निघून चाललंय, अशा अनेक गोष्टी अजूनही मुलींना सहन कराव्या लागतात. आगरकरांनी 19व्या शतकात विवाह हा मुलींच्या शिक्षणातील अडथळा आहे त्यामुळे त्यासंबंधी चर्चा केल्याशिवाय मुलींच्या शिक्षणाची चर्चा करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या लेखात भविष्यात कोणते बदल घडणार आहेत याविषयी त्यांनी लिहिले आहे की
0: ज्याप्रमाणे प्रत्येक मुलास व मुलीस आई बापानी किंवा बापाने प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे अलीकडे लोकमत सर्वत्र झाले आहे, त्याचप्रमाणे स्त्रियांनी व पुरुषांनी पाहिजे तो धंदा स्वतंत्रपणे करावा, पाहिजे ती विद्या हवी तितकी संपादावी, पाहिजे त्या परीक्षा द्याव्या आणि पदव्या मिळवाव्या आणि पाहिजे तेव्हा लग्ने करून हवा तसा संसार करावा अशी मोकळी कालांतराने सर्वांस मिळणार आहे.
2: याचाच अर्थ असा आहे की स्त्री पुरुषांनी स्वतंत्रपणे धंदा करावा, खूप सारे शिक्षण घ्यावे आणि आपल्या आवडीने लग्न करावे असे आगरकरांना वाटत होते आणि या सगळ्या गोष्टींना त्यांचा पाठिंबा होता. आजच्या समकालीन परिस्थितीला अनुकूल भूमिका जवळपास 1,250 वर्षांपूर्वी आगरकरांनी घेतली होती.
1: स्त्री पुरुषांना समान शिक्षण द्यावं, त्यांनी समान कामं करावीत अशी त्यांची भूमिका दिसते. यामुळेच ते स्त्री पुरुष समानता मानत होते असंही दिसतं. तर आगरकरांची स्त्री पुरुष समानतेची कल्पना कशी होती हे जाणून घेऊया. स्त्री पुरुष संबंध आणि समता याविषयी आगरकरांनी मूलगामी चिंतन केलेलं होतं. त्यांच्या लिखाणात या गोष्टी दिसतात. स्त्रियांना पुरुषांच्या सोबत शिक्षण दिलं तर मुलांना खेळवण्याचे, लुगडी धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे आणि दळणकंडण करण्याची कामं पुरुषांना करावी लागतील असा आरोप स्त्री पुरुष एकत्र शिक्षणाला विरोध करणारे लोक करत होते. त्यावर आगरकरांचे म्हणणे होते की
0: असली कामे स्त्रियांनीच करावी असा काही ईश्वरी नियम नाही.
1: स्त्रियांची कामे आणि पुरुषांची कामे असा जो समाजात भेदभाव केला जातो तो आगरकरांना मान्य नव्हता. तथाकथित जी स्त्रियांची कामे म्हटली जातात ती पुरुषांनी केली तर काहीही फरक पडत नाही, तसंच जी कामे पुरुषांची आहेत ती स्त्रियाही करू शकतात. या अशा प्रकारच्या मांडणीमुळे आगरकर हे

0: समाजातील पारंपरिक पितृसत्ताक धारणांची चिकित्सा करत होते आणि स्त्रियाही पुरुषांच्या सारख्याच सगळ्याच क्षेत्रात काम करू शकतात असं काहीसं 19व्या शतकात ते म्हणू पाहत होते. आज 21व्या शतकात आधुनिक समाजात स्त्री पुरुष बहुतेक सगळीच कामे करत आहेत. स्त्री पुरुष समताविषयक मांडणी आगरकरांनी केली आहे, मात्र त्यासोबत त्यांना याचीही जाणीव होती की समाजात पुरुषी वर्चस्व आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणात पुरुषी वर्चस्वाची चिकित्सा सुद्धा आहे. गरोदरपणा आणि बाळंतपण हे पुरुषांच्या जीवनात असतं तर त्यांना स्त्रियांचं दुःख कळलं असतं असंही आगरकर म्हणतात. स्त्रियांमध्ये विद्येचा प्रसार झाल्यावर त्यांना आपलं हित कशात आहे हे नक्की लक्षात येईल आणि म्हणूनच पुरुषांना आपला जुलूम सोडून द्यावा लागेल. तसंच विवाहाच्या वेळी स्त्री पुरुषांची संमती जितकी आवश्यक आहे तितकीच वैवाहिक जीवनातही ती दिसली पाहिजे, तेव्हाच स्त्रियांची आपत्ती टळेल. हे सगळं घडवून आणायचं असेल तर आगरकर म्हणतात की
1: एकच उपाय आहे, तो हा की सध्या ज्या प्रकारचे शिक्षण पुरुषास मिळत आहे त्याच प्रकारचे शिक्षण स्त्रियास मुबलक मिळाले पाहिजे.
0: आगरकरांनी आपल्या लिखाणात स्त्रियांवर पुरुषांनी वर्चस्व स्थापन केले आणि पुरुष स्त्री संबंध हा स्वामी सेवक संबंध बनवला आहे असंही म्हटलंय आणि या दोन्ही गोष्टी स्त्री पुरुष समानतेमध्ये अडथळा आहेत. समाजात स्त्रियांच्या क्षमतेविषयी आणि बुद्धिमत्तेविषयी पुरुषी पूर्वग्रह असतात. हे पूर्वग्रह स्त्रियांना कमी समजतात. 21व्या शतकातही या गोष्टी संपूर्ण संपलेल्या नाहीत. अजूनही मुलींना आणि स्त्रियांना कमी समजलं जातं, त्यामुळे मुलींचं नाव नकोशी असं ठेवलं जातं. यामुळेच आगरकरांनी स्त्री कमी आणि पुरुष श्रेष्ठ अशा समजुतींवर टीका करताना लिहिलं आहे की
1: पुरुषांच्या मेंदूपेक्षा स्त्रियांचा मेंदू सरासरीने कमी वजनाचा आहे आणि स्त्री पुरुषांमधील कामाची वाटणी त्यांच्या मेंदूच्या वजनावर अवलंबून असावी हे योग्य आहे असे जरी मानले तरी साऱ्या पुरुषांचे मेंदू साऱ्या स्त्रियांच्या मेंदूपेक्षा अधिक जड आहेत असे प्रतिपादनाचे धारिष्ट अत्यंत अधिकार लोलू पुरुषास देखील करता येणार नाही. अनेक स्त्रियांचे मेंदू अनेक पुरुषांच्या मेंदूहून जड भरतील यात संशय नाही. तेव्हा मेंदूच्या मुद्द्यावरच स्त्रियांनी अमुक कामे करावी आणि पुरुषांनी अमुक कामे करावी असा निर्बंध करणे शुद्ध अन्याय आणि क्रूरपणा आहे. त्याला जे काम साधेल त्याने ते काम करावे अशी प्रत्येकास मोकळीक देण्यात ते करणाऱ्या अथवा करणारीचा आणि जगाचा फायदा आहे. सध्या पुष्कळ स्त्रियांच्या बुद्धिमत्तेची विनाकारण नासाडी होत आहे.
0: पुरुषी पूर्वग्रह दृष्टिकोनामुळे समाजात स्त्री पुरुष समता निर्माण होत नाही. अजूनही आपल्या देशात स्त्रियांकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन जुनाट आहे, तो बदलला पाहिजे. यासाठी आगरकरांचे हे विचार दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेकडे आगरकरांचा दृष्टिकोन पाहणं महत्वाचं आहे. आगरकरांच्या मते पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीनं लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची गरज नाही. या संदर्भात त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कणखर विचार मांडले आहेत. पुनर्विवाह करण्याचा निर्णय बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैयक्तिक निर्णय याच्याशी संबंधित आहे. पुनर्विवाह करणाऱ्याला तो विवाह योग्य वाटला आणि त्याच्या बुद्धीला तो प्रकार पटला म्हणूनच त्याने तो निर्णय घेतलेला असतो. समाजाचा छळ आणि बहिष्कार हे या निर्णयासोबतच येतात. हा निर्णय घेताना समाजात त्याला लोकांची मदत मिळणार नाही, उलट त्याच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे आणि त्याला अनेक प्रकारचा छळ सोसावा लागणार आहे हे पूर्णपणे स्पष्ट असतं. बुद्धिप्रामाण्यवाद मानणारे आगरकर याकडे अज्ञानातून जन्मलेल्या रूढी असं म्हणून पाहत असत.
1: जातीभेद, विवाह विधी, गणगोत वगैरे प्रकार ईश्वराने निर्माण केलेले नसून ते केवळ माणसांच्या अज्ञानातून जन्माला आलेले आहेत. हे ज्यांना मनापासून पटलेले आहे त्यांनी लोकांची खुशामत का करावी किंवा शास्त्राधाराच्या पाठिंब्यासाठी व्यर्थ धडपड तरी का करावी
0: असा आगरकरांचा रोकडा सवाल होता. जो माणूस असा ठाम विचार करून पुनर्विवाहाचा निर्णय घेण्यास निघतो त्याला समाजानं जर थोडीशी जरी मदत केली असती तर त्यानेही समाजाची पर्वा केली असती. त्यामुळे त्याने समाजाची पर्वा न करणं हे साहजिक आहे. जो समाज विवेकावर आधारलेल्या कृतीस साफ नकार देतो आणि शास्त्राधाराचा बागुलबुवा उभा करतो अशा समाजात आपल्या कृतीमुळे फूट पडेल की काय याची काळजी वाहण्याची कोणतीही जबाबदारी त्या सुधारकावर किंवा निर्णय घेणाऱ्या त्या व्यक्तीवर राहत नाही असं आगरकरांचं ठाम प्रतिपादन होतं. समाजातील फुटीची जबाबदारी त्याची मुळीच नाही हे देखील त्यांचं ठाम मत होतं. सुधारक साप्ताहिक काढण्यामागची आगरकरांची मुख्य भूमिका काय होती आणि तत्कालीन

0: महाराष्ट्राच्या स्थितीवर त्यांनी कशाप्रकारे प्रकाश टाकला हे जाणून घेणं औचित्याचं ठरेल. आगरकरांच्या मते केवळ राजकीय प्रश्नांचा विचार करून चालणार नव्हतं, त्याआधी आपल्या समाजातील दुष्ट रूढी, परंपराप्रियता, अज्ञान, दैववाद, जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीचा छळवाद आणि शिक्षण यासारख्या अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नांची जाहीर चर्चा होणं आवश्यक आहे असं त्यांना वाटत असे. सुधारक साप्ताहिक सुरू करण्यामागे आगरकरांची एक निश्चित आणि ठोस सामाजिक भूमिका होती. आगरकरांनी ज्या काळात या प्रश्नांवर निर्भयपणे लिहायला सुरुवात केली त्या काळातील महाराष्ट्र अत्यंत जुनाट विचारांना चिकटून राहणारा होता. हा समाज आपल्या वास्तव जीवनाकडे पूर्णपणे पाठ फिरवून बसलेला होता आणि केवळ पारलौकिक जीवनाची परलोकाची काळजी घेण्यातच स्वतःला धन्य मानत होता. इंग्रजांच्या आगमनामुळे भारतात नव्या विद्या, नवी भाषा आणि नवे विज्ञान आले होते. या सर्व गोष्टींचा प्रभाव आपली सामाजिक व्यवस्था आणि आर्थिक अवस्था किती हीन आणि खालच्या दर्जाची आहे हे स्पष्ट करणारा होता. एखादा प्रखर प्रकाश झोत थेट डोळ्यांवर पडल्यानंतर जी अवस्था होते तशीच काहीशी स्थिती या नव्या ज्ञानामुळे भारतीय समाजाची झालेली होती. तरीही समाजाचे डोळे उघडत नव्हते. आगरकरांना या सुप्त समाजाला जाग करायचं होतं. त्यांना मनोरंजनाचं साधन बनायचं नव्हतं, मूठभरांच्या प्रश्नांची चविष्ट चर्चा करायची नव्हती किंवा धर्माभिमानाचा आव आणून पुराणांचा चिखल चिवडीत बसायचं नव्हतं. कारण आगरकर हे अव्वल दर्जाचे प्रबोधनकार होते. आपल्या विवेकाला अनुसरून इष्ट वाटेल ते लिहिणारच अशी त्यांची ठाम प्रतिज्ञा होती. त्यांनी समाज जीवनाच्या मंदिरातील जुनाट व निर्जीव मूल्यांवर प्रहार सुरू केले. त्यांचे हे विचार आज आपल्यापुढे निबंध संग्रह भाग 1, 2 आणि 3 या स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यांना तत्वज्ञान, तर्क, विवेक आणि वैज्ञानिकतेचा भक्कम आधार आहे. आगरकरांच्या जीवनविषयक धारणेला आक्षेप घेत समाजकंटकांकडून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांना विविध प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागले. जनसामान्यांचे जीवन सर्वांगानं सुंदर व्हावं, आनंदी व्हावं हाच आगरकरांच्या लेखनाचा मुख्य ध्यास होता. त्यांची जीवनविषयक धारणा आणि त्यांना सोसावा लागलेला छळ खरंच असहनीय असा होता. आगरकर भोगवादी नव्हते. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना त्यांनी समाजाला जुनाट रूढींच्या शृंखला तोडण्याचा आदेश दिला. मात्र हे करताना व्यक्तीने स्वैराचाराचा अवलंब करून समाज जीवन धोक्यात आणता कामा नये असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलेला होता. व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरताना समाजाची सुखसमृद्धी वाढावी अशी त्यांची इच्छा होती. समाजाच्या वाढलेल्या संपत्तीत सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे आणि इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करता आला पाहिजे ही आगरकरांची उदात्त जीवनविषयक धारणा होती. त्यांचे व्यक्तिगत जीवनही याच तत्वानुसार होतं. जन्मावर आधारित असलेल्या जातीव्यवस्थेमुळे आणि तिचा पुरस्कार करणाऱ्या धर्मसंस्थेमुळे बहुसंख्य लोकांच्या जीवनाचा विकास खुंटला आहे. म्हणूनच आगरकरांनी या दोन्ही व्यवस्थांचा तीव्र धिक्कार केला आणि सुधारकात यावर सातत्यानं लिहिलं. आगरकरांचे हे पुरोगामी विचार आजच्या कार्यकर्त्यांना आपले वाटत असले तरी अशी आपुलकी त्यांना त्यांच्या हयातीत लाभली नाही. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे जुनाट विचारांची मंडळी पेटून उठली आणि त्यांनी आगरकरांशी कट्टर वैर धरलं. संधी मिळेल तिथे त्यांनी आगरकरांवर टीका, निंदा आणि शिव्यांचा वर्षाव केला. व्यक्तिगत आयुष्याबाबत अत्यंत असभ्य उद्गार काढले. इतकेच नव्हे तर आगरकर जिवंत असतानाच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा असभ्य प्रकार काही तत्कालीन तथाकथित सभ्य पुणेकरांनी केला. आगरकरांनी स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल फारसं काही लिहून ठेवलेलं नाही. त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्रग्रंथातही प्रामुख्याने पत्रकार आणि सुधारककार आगरकर म्हणूनच त्यांचं विश्लेषण आढळतं. आगरकरांनी आपल्या संपूर्ण जीवनात विवेकवादी विचार मांडून समाजातील जुन्या आणि वाईट चालीरीतींची चिकित्सा केली. त्यामुळेच समाजात नव्या प्रकाशवाटा निर्माण झाल्या. आजही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आगरकरांच्या आदर्श जीवनाकडून शिकू शकतो.
1: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम आपण ऐकला. आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता, लेखन देवकुमार अहिरे, सहभाग दीपाली गडदे, संदीप दोरुगडे आणि श्रीनिवास जरंडीकर, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, तुम्ही आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जगात सर्वत्र. सकाळचे 9 वाजतात. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज 17 जून राजमाता जिजाऊ यांचा स्मृती दिन. शौर्य, धैर्य, नीतिमत्ता, पराक्रम आणि कुशल राज्यकारभाराचं जिवंत प्रतीक आपल्या सर्वांसाठीच आदर्श माता असलेल्या राजमाता जिजाऊ, हिंदुस्थानाच्या अस्मितेचा आणि मातृत्वाचा सर्वोच्च आदर्श म्हणजे राजमाता जिजाऊ. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करूयात आणि मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जिजाऊंच्या मनाचं वर्णन करणारं बाळ माझा नवसाचा ह्या चित्रपटातलं हे गीत.

मंगेशकर यांचा. राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं हे गीत. आज 17 जून. मनोरमा फिल्म्स ह्या चित्रपट निर्मिती संस्थेचे निर्माते, कथा लेखक, वितरक शरद पिळगावकर यांचा आज स्मृतिदिवस. मराठी सिनेसृष्टीतल्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे अष्टविनायक. सव्वाशेर, चोरावर मोर, जागृती, अपराध आणि अष्टविनायक हे सगळेच खरंतर त्यांचे गाजलेले चित्रपट. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अष्टविनायक ह्या चित्रपटातलं हे एक गाजलेलं गीत, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात.

जिजाऊंच्या मनाचं वर्णन करणारं हे गीत होतं बाळ माझा नवसाचा या चित्रपटातलं. पी सावळाराम यांच्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. स्वर होता लता.

मनोरमा फिल्म्स निर्मित गाजलेल्या अष्टविनायक या चित्रपटातलं आपण हे गीत ऐकलं, शांता शेळके यांचं. स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा. संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोतेहो, यानंतर अपराध ह्या अजून एका गाजलेल्या चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं पुढचं गीत आहे अपराध या चित्रपटातलं. महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं हे गीत आहे मधुसूदन कालेलकर यांचं. संगीतबद्ध केलंय एन दत्ता यांनी.

चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मनोरमा फिल्म्स निर्मित ह्या दोन गाजलेल्या चित्रपटातली गीतं आपण ऐकलीत शरद पिळगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. कुंकवाचा करंडा ह्या चित्रपटातलं गीत ऐकूयात सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय प्रभाकर जोग यांनी.

0: मुंबईचं जावई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. कार्यक्रमातलं पुढचं गीत ऐकूयात काही क्षणात.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
4: ते जो मयनाद ब्रह्म.
5: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
6: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात 12:00 अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात धाकटी बहीण या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात शेवटी ऐकूयात घरकुल ह्या चित्रपटातलं मन्नाडे, प्रमिला दातार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत, संगीतबद्ध केलंय सी रामचंद्र यांनी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत रुपेरी मुकुटाचे मानकरी हा कार्यक्रम, भाग 46.
1: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 46 भागात सुप्रसिद्ध शायर, गीतकार, कथा पटकथाकार, संकलक, दिग्दर्शक, निर्माते असं भारतीय चित्रपट सृष्टीतलं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि 2013 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित संपूर्ण सिंह कालरा तथा गुलजार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखक विजय पाडळकर, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 46 भाग.
2: रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी.
3: सांस लेना भी कैसी आदत है, जिए जाना भी क्या रवायत है. सांस लेना भी कैसी आदत है, जिए जाना भी क्या रवायत है. कोई आहट नहीं बदन में कहीं, कोई साया नहीं है आंखों में. पांव बेहिस हैं, चलते जाते हैं. एक सफर है जो बेहतर रहता है. कितने बरसों से, कितनी सदियों से जिए जाते हैं, जिए जाते हैं. आदतें भी अजीब होती हैं. सांस लेना भी कैसी आदत है.
2: गुलजार एक अष्टपैलू कलावंत, उत्कट गीतकार, श्रेष्ठ कथा पटकथाकार, कुशल संकलक, संवेदनशील निर्माता, दिग्दर्शक. तसे गुलजार हे मूळ कवी हृदयाचे, साहित्याची आवड असणारे कलावंत. सिनेमाकडे कसे वळले ही एक रंजक आणि उद्बोधक कहाणी आहे. गुलजार यांचं मूळ नाव संपूर्ण सिंह कालरा. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 रोजी आता पाकिस्तानात असलेल्या दिना इथे झाला. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात आलं. त्यावेळी गुलजारांचं वय 14 होतं. या कोवळ्या वयात गुलजारांच्या मनावर फाळणीच्या अनुभवांचे जे परिणाम झाले त्याच्या खुणा तिथे कायम टिकून राहिल्या.

त्यांच्या रावीपार या कथासंग्रहात या अनुभवावर लिहिलेल्या अनेक उत्तम कथा आहेत. शालेय शिक्षण दिल्लीत घेतल्यानंतर कॉलेज शिक्षणासाठी संपूर्ण सिंह मुंबईला आले. इथे त्यांचे वडील बंधू स्थायिक झालेले होते. मुंबईच्या खालसा कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला खरा, पण या शिक्षणात त्यांचं मन रमलं नाही. एके दिवशी सरळ त्यांनी कॉलेज सोडून दिलं. या दिवसातच त्यांची भेट इप्टा म्हणजे इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन आणि पीआरए म्हणजे प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन इथल्या अनेक कलावंतांची झाली. कृष्णचंद्र, कैफी आझमी, साहिर, फैज अशा मान्यवर कलावंतांच्या संगतीने तेही कविता लिहू लागले. या कविता लेखनासाठी त्यांनी टोपण नाव गुलजार हे घेतलं, जे पुढे इतकं लोकप्रिय झालं की लोक त्यांचं मूळ नाव विसरूनच गेले. ते शास्त्रीय संगीत शिकले, सतारवादन शिकले आणि चित्रही काढू लागले. रंगांची मैत्री होण्याचा एक फायदा असा झाला की भावाचं घर सोडल्यावर

0: त्यांना या रंगांच्या मैत्रीमुळेच एका गॅरेज मध्ये मोटारी रंगवण्याचं काम मिळालं.
1: लहराए पानी में जैसे धूप झावे.
0: पियारे मध्येच त्यांची ओळख प्रसिद्ध गीतकार शैलेंद्र यांच्याशी झाली होती. शैलेंद्र यांच्यामुळेच फिल्मी दुनियेचं द्वार गुलजारांसाठी उघडलं गेलं. झालं असं, बिमल रॉय त्यावेळी बंदिनी हा चित्रपट निर्माण करत होते. संगीताची जबाबदारी त्यांनी सचिन देव बर्मन यांच्यावर सोपवली होती आणि गीतलेखनाची शैलेंद्र यांच्यावर. काही कारणामुळे सचिंदा आणि शैलेंद्र यांच्यामध्ये मतभेद झाले आणि शैलेंद्रनी ते काम सोडलं. बिमलदा नवा गीतकार शोधू लागले. कुणीतरी त्यांना गुलजारांचं नाव सांगितलं आणि शैलेंद्र यांनीही त्यांची शिफारस केली. बिमलदांनी गुलजारांना बोलवलं, एका गाण्याचा प्रसंग सांगून त्यावर गीत लिहिण्यास सांगितलं. चार दिवसांनी गुलजारांनी जे गीत लिहून दिलं ते बिमलदांना अतिशय आवडलं. गुलजारांचं हे पहिलंच गीत अत्यंत लोकप्रिय बनलं आणि मग बिमल रॉय यांनी त्यांना आपल्या युनिटमध्येच ठेवून घेतलं. गुलजारांकडे एखादं विशिष्ट काम सोपवलेलं नव्हतं. बिमलदांचा असिस्टंट म्हणून ते पडेल ते काम करत. या संधीचा गुलजारांना फार फायदा झाला. त्यांना बिमल रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेमाच्या सगळ्याच अंगांचा अभ्यास करता आला. बिमल रॉय हे त्यावेळी हिंदी चित्रपटातले सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक होते. त्यांच्याजवळचं सगळं त्यांनी गुलजारांना दिलं आणि गुलजारांनीही ही कला अतिशय उत्तम प्रकारे आत्मसात केली.

मात्र 1966 साली बिमल रॉय यांचं अचानक निधन झालं आणि गुलजार पुन्हा एकदा पोरके बनले. या कठीण दिवसात श्रेष्ठ संगीतकार हेमंत कुमार यांनी त्यांना खूप मदत केली. हेमंत कुमार त्यावेळी खामोशी हा चित्रपट निर्माण करत होते. त्या चित्रपटासाठी त्यांनी गुलजारांना गीतकार म्हणून करारबद्ध केलं. या चित्रपटाच्या संगीतांनी, विशेषतः गीतांनी इतिहास घडवला.

अशी ही गीत रसिकांच्या ओठावर खेळू लागली, त्यांच्या हृदयात जाऊन बसली। आंखों की खुशबू यासारख्या अनोख्या प्रतिमांनी हिंदी चित्रपटात एक नवी ताजी लहर आणली। गुलजार या नावाचा एक गीतकार कलावंत अवतरलाय याची द्वाही या गीतांनी फिरवली, पण गुलजारांना आता दिग्दर्शक होण्याचे वेड लागले होते। एके दिवशी NCCP यांनी त्यांना मेरे अपने या आगामी चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी पाचारण केलं। ही पटकथा सिप्पी यांना आवडली आणि त्यांनी गुलजारांनाच या सिनेमाचं दिग्दर्शन करण्याची संधी दिली। हा चित्रपट एका बंगाली सिनेमाचा रिमेक होता, पण गुलजारांनी तो अतिशय वेगळ्या प्रकारे चित्रित केला। सिप्पींनी त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं। त्या काळच्या बंगाली तरुण पिढीचं संभ्रमात पडणं, त्यांची अस्वस्थता, असंतोष याचं अत्यंत परिणामकारक दर्शन गुलजारांनी या सिनेमात घडवलं। मुख्य भूमिकेत त्यांनी ख्यातनाम अभिनेत्री मीना कुमारी तर परस्पर विरोधी स्वभावाच्या दोन तरुणांच्या भूमिकेसाठी विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा या नवख्या कलाकारांना घेतलं।

हा चित्रपट प्रेक्षकांना अत्यंत प्रभावशाली वाटला, आवडला आणि नव्या दमाचा दिग्दर्शक म्हणूनही गुलजारांचं नाव घेतलं जाऊ लागलं। यानंतर तर गुलजारांचा प्रत्येक नवा सिनेमा हा अभिजात सिनेमा असेल अशी रसिकांच्या मनात प्रतिमा निर्माण झाली आणि त्यांनीही रसिकांचा अपेक्षाभंग केला नाही। यानंतर त्यांनी जितेंद्र, जयाभादुरी आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका असणारा परिचय हा संगीत प्रधान चित्रपट दिग्दर्शित केला।

यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेला अचानक हा चित्रपट गुन्हा आणि शिक्षा यांच्या परस्पर संबंधावर भेदक भाष्य करणारा होता. शिवाय तो चित्रपट गीतविरहित होता. यानंतर गुलजारांनी मूकबधिर व्यक्तींच्या समस्येवर कोशिश हा चित्रपट दिग्दर्शित केला.

यानंतर गुलजारांनी दिग्दर्शित केलेल्या आंधी या चित्रपटात राजकारण आणि व्यक्तिगत जीवन यांच्यातून निवड करताना व्यक्तीच्या मनाला होणाऱ्या वेदनांचं अत्यंत उत्कट असं दर्शन त्यांनी घडवलं.

गुलजारांनी एकंदर 17 चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. त्यापैकी एका चित्रपटात गाणीच नव्हती. बाकीच्या प्रत्येक चित्रपटात त्यांनीच गाणी लिहिली होती. काही अपवाद वगळता त्यांच्या चित्रपटासाठी त्यांचा मित्र राहुलदेव बर्मन यांनीच संगीत दिलं होतं. दोघांचं ट्युनिंग अतिशय उत्तम जमलं होतं. अत्यंत अर्थपूर्ण गाणी हे या सगळ्या चित्रपटांचं मोठंच वैशिष्ट्य होतं. गुलजारांची असंख्य गाणी, मग ती त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांसाठी असोत किंवा इतरांच्या चित्रपटांसाठी, त्या काळातल्या रसिकांच्या भावजीवनाचा एक भागच बनली होती आणि आजही त्यांचं श्रोत्यांच्या मनावरचं गारूड कमी झालेलं नाही.

0: ही काही मोजकी उदाहरण.
1: मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने.
0: स्वप्न ही त्यांच्या गीतातून पुन्हा पुन्हा उतरणारी महत्वाची थीम आहे. स्वप्न पाहणं हा त्यांच्या मनाचा आवडता खेळ आहे. त्यांच्या कवितेत म्हणूनच अनेकदा स्वप्न अवतरतं, रात्र अवतरते. स्वप्न पाहण्यासाठी कवीला झोपावही लागत नाही. त्यांच्या जागत्या डोळ्यात अनेक स्वप्न तरळत असतात. शब्द त्यांना शोधत येतात आणि ती स्वप्न कविता बनून कागदावर उतरतात आणि तिथून थेट रसिकांच्या मनात प्रवेश करतात.

हिंदी सिनेमातली सर्वोत्तम बालगीतं गुलजारांनी लिहिली आहेत असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. गुलजार मुलांची गाणी ही स्वतःच्या नजरेतून न लिहिता मुलांच्या मनात उतरून लिहिता. त्यांच्या उत्तम गाण्यांची यादी न संपणारी आहे. सर्वोत्तम गीतकारासाठी असलेलं फिल्मफेअर अवॉर्ड त्यांना 13 वेळा मिळालं. हा हिंदी चित्रपटात एक उच्चांकच आहे. इजाजत चित्रपटातलं हे गीत, हे गाणं त्यांनी पूर्ण मुक्तछंदात लिहिलेलं होतं. या गाण्याला चाल कशी लावावी हा प्रश्न राहुलदेव बर्मन यांना पडला. हा प्रश्न त्यांनी गुलजारांना विचारला देखील. यार तू कल मुझे कोई न्यूजपेपर का आर्टिकल भी देगा और कहेगा इसका गीत बनाओ. आणि असं म्हणतात की शेवटी या गीतासाठी आशा भोसले यांनी चाल सुचवली.

गीतकार म्हणून गुलजारांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरही सन्मान जय हो या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातल्या गीतासाठी झाला. या गीतासाठी त्यांना अकॅडमी अवॉर्ड आणि ग्रॅमी अवॉर्ड मिळालं. असा सन्मान मिळवणारे ते एकमेव भारतीय गीतकार आहेत.

1988 साली गुलजारांनी टेलिव्हिजनसाठी नसीरुद्दीन शाह यांची प्रमुख भूमिका असणारी मिर्झा गालिब ही मालिका दिग्दर्शित केली.

0: एका मुलाखतीत गुलजार म्हणाले होते, मैं बिखरना नहीं चाहता था। याचा अर्थ त्यांना अनेक क्षेत्रात काम करायचं नव्हतं, मात्र गुलजार एवढ्या ताकदीचे कलावंत होते की विविध रस्त्यावरून ते सहज चालत गेले आणि कुठेच बिखरले नाहीत, उलट विस्तारतच गेले। चित्रपट क्षेत्रातलं कर्तृत्व आपल्या सगळ्यांना परिचितच आहे। यानंतर लेखक म्हणून देखील त्यांनी जे काही असामान्य कार्य केलं त्याचाही अवश्य आढावा घ्यायला हवा। तारुण्याच्या उंबरठ्यावर गुलजारांनी टागोरांच्या कविता वाचल्या आणि त्यांनी ते प्रभावित होऊन गेले। आपणही कवी बनावं ही इच्छा त्यांच्या मनात तेव्हाच निर्माण झाली असावी। ते पंजाबी आणि उर्दूत लिहित, त्यामुळे स्वाभाविकपणे ते शायरीकडे वळले।
1: सुबह सुबह एक ख्वाब की दस्तक पर दरवाजा खोला, देखा सरहद के उस पार से कुछ मेहमान आए हैं। आंखों से मानूस थे सारे, चेहरे सारे सुने सुनाए, पांव धोए हाथ

0: कवितेत तर गुलजारांनी असंख्य निरनिराळे प्रयोग केले. त्यांच्या कवितांचे 6 तर निवडक कवितांचे अनेक संग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या कवितांचे भारतातल्या अनेक भाषांत अनुवादही झालेले. एक विशेष महत्वाची बाब म्हणजे गुलजारांनी कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचं कुसुमाग्रज की चुनी सुनी नजमे या नावानी मराठीतून उर्दूत रूपांतर केलं. गुलजारांना मराठी उत्तम येतं. या संदर्भात एका मुलाखतीत ते म्हणाले होते, महाराष्ट्राचं माझ्यावर फार ऋण आहे, ते अंशत फेडावं म्हणून मी कुसुमाग्रजांच्या कवितांचा अनुवाद केला.
1: सर मुझे पहचान गया, बारिश में कोई आ गया, कपड़े थे मुचड़े हुए और बाल सब भीगे हुए, पल को बैठा फिर हंसा और बोला ऊपर देखकर, गंगा मैया आई थी मेहमान होकर, कुटिया में रहकर गई, मायके आई हुई लड़की की मानिंद चारों दीवारों पे नाची, खाली हाथ अब जाती कैसे, खैर से पत्नी बची है, दीवार चूरा हो गई चूल्हा बुझा, जो था नहीं था सब गया, प्रसाद में पलकों के नीचे 4 कतरे रख गई है पानी के, मेरी औरत और मैं सर लड़ रहे हैं, मट्टी कीचड़ फेंक कर दीवार उठाकर आ रहा हूं, जेब की जानिब गया था हाथ के हंसकर उठा वो, ना ना ना ना पैसे नहीं सर, यूं ही अकेला लग रहा था, घर तो टूटा रीढ़ की हड्डी नहीं टूटी मेरी, हाथ रखिए पीठ पर और इतना कहिए कि लड़ो बस.
0: संगीतकार हेमंत कुमार यांच्या सहवासात त्यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवलं. हेमंत कुमार यांच्याद्वारेच त्यांची अभिनेत्री राखीशी भेट झाली आणि 1973 साली ते विवाहबद्ध झाले. मेघना ही त्यांची मुलगी उत्तम चित्रपट दिग्दर्शक बनली. तिने आपल्या वडिलांचं बिकॉज ही इज हे चरित्र लिहिलेलं आहे. गुलजारांचं गद्य लेखनही अप्रतिम आहे. त्यांचा कथासंग्रह धुमा यासाठी त्यांना 2002 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 2004 साली त्यांना साहिर अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं. 2004 सालीच त्यांना पद्मभूषण पुरस्कारही दिला गेला. याशिवाय त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, पटकथा लिहून त्या पुस्तक रूपाने प्रकाशित केल्या, आठवणी लिहिल्या, मिर्झा गालिबचं चरित्र लिहिलं. भारतातल्या सर्वाधिक अनुवाद झालेल्या साहित्यिकात त्यांची गणना होते. 2024 साली त्यांना ज्ञानपीठ हा भारतातला सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुलजारांना विविध क्षेत्रात मिळालेल्या पुरस्कारांची संख्याही विपुल आहे. त्यांना 2 वेळा गीतासाठी, 1 वेळा पटकथेसाठी आणि 2 वेळा दिग्दर्शनासाठी असे एकंदर 5 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले आहे. मुलांसाठी लिहिणाऱ्या भारतीय लेखकात गुलजारांचं स्थान फार वरचं आहे. मुलांसाठी त्यांनी कथा कविता बडबड गीतं लिहिली. हजारो बाल प्रेक्षकांसमोर ते जेव्हा कार्यक्रम करतात तेव्हा ती मुलं मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकतात. चित्रपट क्षेत्रातल्या त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी 2013 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा उचित असा गौरव केला. या महान गीतकार कथा पटकथाकार संकलक निर्माता दिग्दर्शक अशा अष्टपैलू कलावंताला भारतीय चित्रपट रसिकांच्या वतीने मानाचा मुजरा.

0: कैमरा एक्शन।
1: रुपेरी मुकुटाचे मानकरी रुपेरी मुकुटाचे मानकरी
2: श्रोते हो रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 46व्या भागात सुप्रसिद्ध शायर गीतकार कथा पटकथाकार संकलक दिग्दर्शक निर्माते असं भारतीय चित्रपट सृष्टीतलं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि 2013 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित संपूर्ण सिंह कालरा तथा गुलजार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखक होते विजय पाडळकर. निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. श्रोते हो सकाळचे 10:01 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

नमस्कार आणि शुभप्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. विश्वशांतीचा ध्यास मनामध्ये घेऊन शैक्षणिक कार्याच्या बरोबरच सातत्यानं सामाजिक असे उपक्रम डॉक्टर विश्वनाथ कराड राबवतात की त्या माध्यमातून जगामध्ये जो आता विसंवाद आहे तो विसंवाद कमी होण्याची प्रक्रिया सुरू करता येईल का. आणि मला असं वाटतं की शिक्षणाच्या माध्यमातून अशा पद्धतीची विश्वशांतीची प्रक्रिया सुरू होणं हे क्रमप्राप्त आहे. अन्यथा अन्य कुठेही तुम्हाला अशा पद्धतीचा मार्ग सापडत नाही की जिथून तुम्ही विश्वशांतीचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोचवू शकता. आणि त्यामुळे विश्वशांती विश्वशांती असं म्हणत असताना पसायदानाच्या सुरुवातीला जेव्हा आता विश्वात्मके देवे असं माऊलीने जेव्हा म्हटलं तेव्हापासून डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या मनामध्ये हा जो वैश्विक देव संत ज्ञानेश्वरांनी कल्पिलेला आहे त्याची मूर्ती कशी असेल, त्या देवतेची मूर्ती कशी असेल, त्या मूर्तीमध्ये काय काय असू शकतं, सर्व व्यापकता असणं म्हणजे नेमकं काय आहे, असा विचार डॉक्टर विश्वनाथ कराड सातत्यानं करत होते. ते मार्गदर्शन घेत होते कर्वे गुरुजींकडनं. कर्वे गुरुजी एक अशी योगी व्यक्ती होती की ज्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर पुढे काय घडणार आहे ते सातत्यानं आणि स्पष्टपणे येत असे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की जेव्हा पहिल्यांदाच भेटल्यानंतर त्यांना जी माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही ती माहिती त्यांनी मला विचारली माझ्या जन्मतारखेसहित. सांगायचा मुद्दा असा आहे की त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेत विश्वनाथ कराड सरांनी लोणी राजबाग येथे एक मंदिर बांधलंय. मंदिराचं नाव आहे विश्वदर्शन देवता मंदिर. हे विश्वदर्शन देवता मंदिर काय आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष तिथे बघायला लागेल. मोठा सभा मंडप आहे आणि विश्वदर्शन देवतेची अप्रतिम मूर्ती आतमध्ये आहे ज्यात अनेक परमेश्वरांचा समावेश त्या एका मूर्तीमध्ये आहे. संगमरवरातली मूर्ती अतिशय सुंदर आहे दिसायला. तुम्ही जरूर राजबाग लोणीला भेट द्या श्रोते हो, पुणेकर रसिको जरा ऐका. माझी विनंती आहे तुम्हाला की डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्याकडे केवळ MIT चे संस्थापक म्हणून न बघता ह्या ज्या इमारती उभ्या केलेल्या आहेत त्या इमारतींच्या माध्यमातून देवळांच्या माध्यमातून सामाजिक कार्य काय पद्धतीने घडू शकतं याचा अंदाज तुम्हाला येईल. तर हे जे मंदिर आहे त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर मला स्वाभाविकता आठवलं ते विश्वरूप दर्शन. या ठिकाणी जी विश्वदर्शन देवता मंदिरचं अतिशय सुरेख रूप आपल्याला पाहायला मिळतं. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये सुद्धा श्रीकृष्णाने

अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलेलं आहे. पण हे विश्वरूप दर्शन थोडं वेगळं आहे. ते बघितल्यानंतर सुरुवातीला अर्जुन घाबरलेला आहे. ते विश्वरूप दर्शन कसं आहे, गीत भगवद्गीता म्हणून माझं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये विश्वरूप दर्शन अर्जुनाला कसं घडलं असेल याचं वर्णन मी गाण्यात केलेलं आहे. हे गाणं मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. तर ते गाणं ऐकल्यानंतर राजघाटमधल्या विश्वदर्शन देवता मंदिरमधली मूर्ती ही याच अर्जुनाने पाहिलेल्या विश्वरूप दर्शनाचं सोज्वल सात्विक शांत स्वरूप आहे असं आपल्याला वाटेल. भगवद्गीतेमध्ये रणांगणामध्ये अर्जुनाने पाहिलेलं जे रूप आहे ते कसं आहे त्याचं मी केलेलं वर्णन ऐका. आणि अचानक त्रिभुवन भेदक नाद जाहला अतिभयकारक सहस्र सूर्यांहून तप्त ते तेज जणू तळपले संगली विश्वरूप प्रगटले अगणित लोचन असंख्य वदने दिव्य दागिने सुंदर वसने लेप सुगंधी माला उठणे अवकाशातून रूप अलौकिक सुषमेचे उतरले संगली विश्वरूप प्रगटले अनंत शस्त्रे करात सज्जित विश्वरूप ते पाहून अद्भुत पार्थ धनुर्धर हो रोमांचित भिन्न अंश विश्वाचे ते एकत्रित मांडले संगली विश्वरूप प्रगटले अनिमिष दृष्टी विस्मित नयनी अर्जुन वदला हात जोडुनी ब्रह्मदेव जणू हा पद्मासनी अनेक रूपी तुझे रूप हे प्रथमच मी पाहिले संगली विश्वरूप प्रगटले करी सुदर्शन चक्र गदाधर सुबग शेखरी मुकुट शिरावर तेज लोचनी जणू दिवाकर तेजा नेत्या अखिल विश्व हे वाटे जणू तापले संगली विश्वरूप प्रगटले नयनी वदनी भडके पावक रूप दिव्य परी असह्य दाहक स्वय निर्मिती होय विनाशक रसा रसातल गगन जणू भीतीने थरथरले संगरी विश्वरूप प्रगटले अनेक शीर्षे दंत भयानक प्रलयाग्नी जणू जगसंहारक उघडे मुख भासे ज्वालामुख चित्त विभ्रमी नवरस सारे भयकारक भासले संगरी विश्वरूप प्रगटले पांडव कौरव देही दिसती द्रोण भीष्म तव मुखात शिरती कडकड दाढा दंत वादती देह तयांचे त्यात अडकुनी चूर्ण रूप जाले संगरी विश्वरूप प्रगटले नदी सागरा जशी मिळावी सैन्ये तुझिया मुखी शिरावी पतंग वृत्ती मनी धरावी अग्नि जिभेने तुझ्या मुखातच वीर जना जाळले संगरी विश्वरूप प्रगटले उग्र रूप धारक हे देवा सहस्र बाहो अग्नि शांतवा रूप चतुर्भुज पुन्हा दाखवा प्रसन्न होऊन कृपा करावी पार्थाने विनविले शरणागत अर्जुन मुखातून नमोस्तुते उमटले नमोस्तुते उमटले. हे जे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने पाहिलेलं रूप आहे त्याचं जर सात्विक आणि शांत रूप बघायचं असेल तर श्रोते तुम्हाला लोणी काळभोरमधल्या राजबागेत यावं लागेल, जिथे दुसरी युनिव्हर्सिटी आहे आणि ही जी युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्येच हे मोठं देवालय विश्वनाथ कराड्याने निर्माण केलेलं आहे. अनेक विद्यार्थी त्या देवळात येतात, मन शांतीसाठी येतात. अतिशय सुंदर गाभारा आहे, मध्यभागी विश्वदर्शन देवतेची मूर्ती आहे, डावीकडे संत ज्ञानेश्वर, उजवीकडे जगद्गुरु तुकाराम महाराज, समोर बजरंगबलीची मूर्ती आहे, डावीकडे विश्वदर्शन देवतेच्या बाजूला विठ्ठल रखुमाईचे मूर्ती आहेत. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं शैक्षणिक प्रांगणामध्ये इतकं मोठं सुंदर देऊळ असणं हे विद्यार्थ्यांना सतत आशीर्वाद देत असावं. आणि विश्वनाथ कराड यांच्या मनामध्ये जी श्रद्धा आहे, ज्या श्रद्धेचं रूपांतर अशा पद्धतीच्या इमारती बांधण्यामध्ये झालेलं आहे, देवळं बांधण्यामध्ये झालेलं आहे, त्यामुळे इमारत फळा आली ही जी कल्पना संत साहित्यामध्ये आहे ती सातत्यानं इथे दिसते. श्रोतो हे सगळे उपक्रम एका दिशेनं जातात आणि त्या दिशेचं नाव आहे विश्वशांती. मला असं वाटतं की आज ज्याची नितांत आवश्यकता आहे विश्वशांतीची, आणि कालच युद्धविराम झाला म्हणून दोन्ही पक्षांकडनं, आणि त्यामुळे कदाचित विश्वशांतीचा मार्ग होर्मुझ या बंदरातून येत असावा. बघूया काय घडतं.

ते. पण माझी तुम्हाला अशी इच्छा की आपल्या पुणे शहरामधली एक व्यक्ती शैक्षणिक क्षेत्रात जागतिक कर्तृत्व सिद्ध केलेली या पद्धतीनं काम करते, विचार करा, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी जरूर भेट द्या राजबागेला. पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत आनंदात राहा, प्रसन्न राहा, मजेत राहा. संपर्कासाठी नंबर 9657722396. संपर्कासाठी नंबर 9657722396. या नंबरवरती SMS करा आणि तुमचा प्रतिसाद आम्हाला कळवा. तुमच्या प्रतिसादावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात, कारण तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती.

हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. श्रोतेहो, सकाळचे 10:11 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशिष मुजुमदार यांनी संगीतबद्ध केलेलं सुहास तपस्वी यांचं गीत बेला शेंडे यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, पुणे आकाशवाणी केंद्रावर रोज सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम बाळेम जोगळेकर अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून।
1: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड।
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बेला शेंडे यांच्या स्वरातलं संदीप खरे यांचं गीत, संगीतबद्ध केलंय सलील कुलकर्णी यांनी।

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. सकाळचे 10:26 झाली आहेत. ऐकूयात काही स्थानिक निवेदनं. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथं फळझाडांची कलमे आणि रोपांची विक्री सुरू आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथं राष्ट्रीय बागवानी बोर्ड भारत सरकारप्रमाणित रोपवाटिकेमध्ये विविध फळझाडांची कलमी रोपं विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, चिकू, सीताफळ, अंजीर, लिंबू, नारळ या फळपिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे. रोपविक्री सकाळी 9:30 ते 5:30 या वेळेत, शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळून सुरू आहे. शेतकरी, बागायतदार तसेच इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधनाचे प्रमुख डॉ दत्तात्रय लाड यांनी केलं आहे. कार्यक्रमात यानंतरचं निवेदन आहे मयत व्यक्तीसंदर्भात. एक अनोळखी पुरुष, वय वर्ष अंदाजे 35, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील हडपसर बस स्टॉप इथं बेशुद्ध अवस्थेत हा आढळला. त्याला उपचारासाठी ससून हॉस्पिटल इथं नेले असता डॉक्टरांनी पेशंटची तपासणी करून तो उपचारापूर्वीच त्याला मयत घोषित केलं. याचं वर्णन, रंगानं सावळा, अंगानं सडपातळ, डोक्याचे केस मोठे आणि अर्धवट काळे, चेहरा उभट, नाक धारधार सरळ, दाढी मिशी वाढलेली, उंची 5'5", उजव्या हाताच्या पोटरीवर छत्रपती के राजू असं गोंदलेलं आहे आणि उजव्या हाताच्या अंगठ्याच्या वर ओम असं गोंदलेलं आहे. सदर वर्णनाची व्यक्ती यासंदर्भात आपल्याला काही माहिती असल्यास बंट गार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी संपर्क करावा. राजेंद्र रामचंद्र बोराडे, वय वर्ष 71, ही व्यक्ती हरवली असून 560 गणेशपेठ ढोर आळी साईबाबा मंदिरासमोर इथून जेवणाचे पैसे आणण्यासाठी जातो असं सांगून राहत्या घरातनं ते निघून गेलेत, अद्याप घरी परतले नाहीत. यांचं वर्णन, चेहरा गोल, दाढी मिशी वाढलेली, डोक्याचे केस काळे पांढरे, चॉकलेटी रंगाची पॅन्ट आणि काळ्या रंगाचं जॅकेट नेसणीस आहे. जॅकेटच्या आतमध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट, दोन्ही हाताच्या बोटात अंगठ्या, डाव्या हातात घड्याळ आणि पायात निळ्या रंगाचे बूट. तर या वर्णनाची व्यक्ती आपल्याला कुठे आढळून आल्यास खडक पोलीस स्टेशन पुणे यांच्याशी संपर्क करावा. नवनाथ अनंता जाधव, वय वर्ष 55, ही व्यक्ती हनुमाननगर संयुक्त मारुती मित्रमंडळाजवळून पौड रोड कोथरूड इथून हरवली आहे. या व्यक्तीचं वर्णन, रंग गोरा, उंची 5', अंगाने सडपातळ, नाक सरळ, चेहरा उभट, डोक्याचे केस काळे पांढरे, आडवा भांग पडलेला, डोक्यावर गांधी टोपी, दात सर्व शाबूत, मध्यभागी गॅप पडलेले, मिशी पांढरी जाडसर, ओळखचिन्ह, उजव्या पायाच्या अंगठ्याला जुनी जखम आणि उजव्या डोळ्याच्या वर काळसर डाग, नेसणीस सफेद रंगाचा फुलभायांचा शर्ट, त्यावर निळ्या रंगाच्या रेषा आणि काळ्या रंगाची पॅन्ट, पायात चप्पल, यांना मराठी भाषा बोलता येते तरी सदर वर्णनाची व्यक्ती आपल्याला आढळून आल्यास कोथरूड पोलीस ठाणे पुणे शहर यांच्याशी संपर्क करावा. श्रोतेहो, ही होती काही स्थानिक निवेदनं, प्रसारित करण्यात आली आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 किलोहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. सकाळचे 10:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जंगली या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी.

श्रोते, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत. यानंतरच्या प्रसारणात मी अमृता हर्षे आपल्यासोबत असेल. श्रोतेओ, कार्यक्रमात आज आपण यमन रागातली काही गाणी ऐकणार आहोत. सुरुवातीला आपण जंगली चित्रपटातलं गाणं ऐकलं. यानंतरची गाणी आम्ही अशी काही प्रसारित करणार आहोत ज्याचाही राग यमन आहे. त्याची धून तुम्हाला एकसारखी वाटेल, पण काही अंशी गाण्यामध्ये वेगळे पण जाणवेल. ऐकूयात सागर या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं हे गीत. जावेद अख्तर यांच्या शब्दांना संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

श्रोते हो, यानंतर आपल्यासाठी प्रसारित करत आहोत आशा भोसले यांनी गायलेलं नरम गरम या चित्रपटातलं हे गीत. गुलजार यांचे शब्द आहेत आणि संगीत साज आहे आर डी बर्मन यांचा.

श्रोत्या, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत. यामध्ये आज ऐकत आहोत यमन रागातली काही गाणी. आपल्या लक्षात आलं असेल तर आत्ता प्रसारित केलेली दोन गाणी ज्याची मुखड्याची धून ही एकसारखीच होती पण अंतऱ्यामध्ये त्याचे स्वर बदललेले आहेत, अशीच काही गाणी आपण ऐकणार आहोत. लक्ष देऊन ऐका आणि आपला अभिप्राय नक्की कळवा. यानंतर प्रसारित करत आहोत नौजवान या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. साहिर लुधियानवी यांचं हे गीत आहे आणि सचिन देव बर्मन यांचं संगीत.

कार्यक्रमात हे आलंतर प्रसारित करत आहोत. मोहम्मद रफी यांनी आपकी परछाईया या चित्रपटासाठी गायलेलं हे गीत राजा मेहंदी अली खान यांचे शब्द आहेत आणि संगीत आहे मदन मोहन यांचं.

कार्यक्रमात यानंतर प्रसारित करत आहोत अगर तुम न होते या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. शब्द आहेत गुलशन बावरा यांचे तर संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

श्रोतेव, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत. यामध्ये आज आपण यमन रागातली काही गाणी ऐकत आहोत. आपल्या लक्षात आलं असेल तर मुखड्यातील सुरुवातीचे स्वर ज्याची चाल एकसारखी आहे अशी आपण गीतं काही ऐकलीत. कार्यक्रमातलं शेवटचं गीत आता प्रसारित करत आहोत. मजरूह सुलतानपुरी यांची रचना आहे आणि रोशन यांचं संगीत. ममता या चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी.

श्रोतेहो, आज हिंदी चित्रपट संगीतात आपण यमन रागातली काही गाणी ऐकलीत. त्यामध्ये जंगली, सागर, अगर तुम न होते, नरम गरम, आपकी परछाईया, नौजवान आणि ममता या चित्रपटातल्या गाण्यांचा समावेश होता. आता ऐकूयात शास्त्रीय संगीत या कार्यक्रमात उस्ताद डागर बंधू यांचं ध्रुपद गायन. राग असेल गुणकली. प्रसारित करत आहोत उस्ताद डागर बंधू यांचं ध्रुपद गायन.

0: श्रोतो, शास्त्रीय संगीत या कार्यक्रमात उस्ताद डांगर बंधू यांचं गुणकली रागातलं ध्रुपद गायन आपण ऐकलं. सकाळचे 11:30 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत आम्ही हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकणार आहोत ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांची पत्नी निर्माता दिग्दर्शक संध्या गोखले यांच्याशी गप्पा आणि घाण्याचा भाग 6. संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आम्ही.
1: श्रोतो, आम्ही या कार्यक्रमात सध्या आपण ऐकत आहात ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक अमोल पालेकरजी आणि त्यांच्या पत्नी निर्मात्या, दिग्दर्शक, लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पा. 6.

0: या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ.
1: मी संध्या म्हणालीस अजय अतुलच्या संगीतामध्ये मेलडी तर आहेच, पण त्या मेलडीच्या जी मागे सिम्फनी चालते ती सिम्फनी कम्प्लीट वेस्टर्न आहे, आणि पुढची मेलडी आहे ती कम्प्लीट भारतीय आहे. आता हा जो संगम दोघांचा आहे हा इतक्या उत्कृष्ट पद्धतीने करणं.

0: ओपी नय्यर साहेबांचं तू उदाहरण देऊ शकशील?
1: नक्कीच. ही सगळी मंडळी
0: घोड्याच्या टापा आला की उदाहरण म्हणजे
1: नय्यर साहेबांचं गाणं, तर नय्यर साहेबांचं गाणं ऐकल्यावर एक घोडा गाडीत बसून टाकटिक टाकटिक टाकटिक हे लगेच लक्षात यायचं.
2: रेशमी सलवार कुडता जाली का रूप सहा नहीं जाए नख देवाली का होय.
1: आणि त्यांच्या बरोबरीनी मग त्यांचे गीतकार हे सुद्धा कोण कम्फर्टेबल आहेत, म्हणजे मदन मोहनची कित्येक गाणी ही राजा मेहंदी अली खाननी लिहिलेली आहेत. आता राजा मेहंदी अली खान हा आजच्या पिढीला अजिबात माहीत नसलेला पण अतिशय मोठा कवी,
0: गझल लिहिणारा
1: आणि अतिशय समर्थ असा कवी.
3: मैंने गाए तेरे चेहरे से हटाऊं कैसे.
1: आणि याच्यातला आणखी एक इंटरेस्टिंग मला मुद्दा आवर्जून सांगावा असं वाटतो, तो म्हणजे असा की आपल्याकडे म्हणजे विशेषतः मराठीमध्ये एक अशी सवय होती म्हणूया किंवा पायंडा होता, तो म्हणजे आधी गीत लिहिलं जायचं आणि मग त्या गीताला साथ चढवला जायचा
4: संगीताचा.
1: आपण अगदी आपल्याकडचे मोठे मोठे म्हणजे हृदयनाथजी, सुधीर फडके, यशवंत देव, सगळे म्युझिक डिरेक्टर्स हे
0: खळे साहेब
1: दशरथ पुजारी सगळे हे लोक कोणाचं तरी गाणं घ्यायचे आणि त्या गाण्याला चाल लावायचे. ही आपल्याकडची प्रथा हिंदीमध्ये ही प्रथा सुरुवातीला होती, ती नंतर मागे पडली. मलाही हे फार उशिरा लक्षात आलं की हिंदीमध्ये आधी चाल दिली जायची आणि मग त्या चालीला साजेसे शब्द त्या मीटरमध्ये लिहून दिले जायचे. म्हणजे मला वाटतं हे जास्त अवघड काम आहे की दिलेल्या चालीमध्ये तुम्ही शब्द बसवायचे. आणि म्हणजे संध्यानी आनंद मोडक बरोबर हा प्रयोग केला आणि आनंद मोडक एक दोन मिनिटं खूप एकदम असं कसं असं म्हणाला आणि मग तो म्हणाला की पण तू जे म्हणतेस ना ते खरोखर मला जास्त चॅलेंजिंग आहे की त्या सिच्युएशनला योग्य ती चाल मी आधी रचतो आणि मग त्या चालीमध्ये सौमित्रनी अतिशय सुंदर.

0: ही जी सगळी प्रोसेस आहे मराठीमध्ये सुद्धा ही आता आली
1: आली
0: मराठीमध्ये आपण आधी चाल नक्की करतो
2: कारण चालीमध्ये एक कमर्शियल गोष्टी असतात की उडती चाल आहे किंवा ही आवडेल का. साधारण प्रत्येकाचा एक कल काय आहे संगीताकडे बघण्याचा.
1: बरोबर
2: त्याप्रमाणे ती चाल दिली जाते आणि मग संगीत लिहून घेतलं जातं.
1: नक्कीच. याचं एखादं उदाहरण म्हणून गाणं.
0: याचं उदाहरण म्हणून म्हणजे मी पुन्हा नॉन फिल्मी गाणं आपण लावूया.
1: चालेल.
0: की जे फिल्मशी काही संबंध नाही. हा मराठीमध्ये एक फार चांगला प्रकार अगदी खूप चांगला रुळला. भावगीत म्हणून आपण केलं आणि ते भावगीत हे अतिशय समर्थ पद्धतीने आपल्या सगळ्या संगीत दिग्दर्शकांनी आणि सगळ्या गायकांनी हे खूप रुजवलं.
2: म्हणजे तो सिनेमातच त्याचा वापर झाला किंवा नाही झाला तरी सुद्धा ती किती रुद्ध आहे.
1: नक्की. त्यातलंच एखादं या ठिकाणी.

0: मला वाटतं लताबाईंचा जो पूर्वीचा आवाज होता अफलातून एकदम सुहासिनी सिनेमातलं मला वाटतं त्यांचं एक गाणं ते
1: ऐकूया.

0: खूप छान गप्प होत आहे सर, आणि त्यातूनही संगीतावर त्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर आपण बोलतो आहोत. मला वाटतं गझल हा एक प्रकार राहिला आहे. मधनं मधनं गझल शब्द येत होता आणि आपण त्यावर फार बोललो नाही असं मला वाटतंय. तर गझल हा विषय तुमच्या दोघांसाठी कसा आहे, किती मोठा आहे, किती आवडीचा आहे?
1: वा, फार फार सुंदर. आणि सिनेमामध्ये जेव्हा आपण गझल आली किंवा आणली गेली कुठेतरी मदनजी आणि अशामुळे त्याचं इक्वेशन होतं आणि खय्यामजी त्याच्यानंतर, पण सिनेमात न वापरलेली आणि आपला आपला अल्बम एक आणणं अशी जी प्रथा पडली आणि ती अतिशय लोकप्रिय झाली. त्याच्यात चित्रा जगजीत सिंग असतील, मेहंदी हसन साहेब असतील, गुलाम अली असतील. आणि गुलाम अली आणि आशाजींचा जो मेराजे गझल आला तो 1980 सालातला
0: आधी,
2: त्याच्याही आधी
1: होता. तर इतका इतका पॉप्युलर झाला तो आणि त्यातली सगळी गाणी हार्डकोर क्लासिकल आहेत,
0: अर्थात
1: अतिशय अवघड आहेत म्हणायला म्हणायला गेलो तर, पण ती फार आवडतात. आणि आम्हाला गझल हा प्रकारच खूप आवडतो. त्याच्यातली दयार दिल की रात

0: सर, आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आत्ता स्टुडिओत आहात, पण आकाशवाणीचा तुमचा दोघांचाही एवढा जवळचा संबंध आहे, म्हणजे खूपदा आम्हाला कार्यक्रम सादर करत असताना जी काही नावं आमच्या डोळ्यासमोर असतात, व्यक्तित्व डोळ्यासमोर असतात, की अमोल सर ऐकत असतील, संध्याताई ऐकत असतील, त्यांचा आज काही फोन येईल का? एवढं तुमचं नातं आकाशवाणीशी जुळलेलं आहे. एवढंच नाही तर आकाशवाणीच्या कार्यक्रमांच्या निर्मितीमध्येही आपला बऱ्याचदा सल्ला आम्ही घेतो, तसं मार्गदर्शनही मिळत राहतं. आकाशवाणीच्या निर्मितीच्या परीक्षणासाठीही आपण आलेला आहात की ही निर्मिती कशी झाली, त्याच्यावरचा रिमार्क ऑथेंटिक ऑन पेपर हा आपण केंद्राला पाठवत असतो, त्यातही आपला सगळा सहभाग होता.
1: खरं तर अगदी आपण संगीताविषयीही बोलतोय, कवितेविषयी पण बोलतोय, एक कुठेतरी मला नेहमी खटकलेली गोष्ट अशी वाटते, म्हणजे आपण हिंदीत हवामहल म्हणू किंवा आपल्या इथे श्रुतिका म्हणू, सर्व नाट्य प्रकार किंवा कादंबरी वाचन केलंय आपण, कोसलाचं झालंय किंवा कविता वाचन, हा प्रकार फारसा आकाशवाणीनी पुढे आणला नाही असं मला.
0: काव्य वाचन टिपिकल पद्धतीने आहे
1: नाही, तो खूप असा रूढ अर्थानी आहे
0: बरोबर,
1: तसा नाही. परंतु एक जे प्रेझेंटेशन, म्हणजे उदाहरणार्थ पालेकरांनी खानोलकरांच्या कविता पूर्वी केलेल्या आहेत सादरीकरण उत्कृष्ट, किंवा आम्ही हिरवी बोली म्हणून एक कार्यक्रम केला, नाना पाटेकर आणि पालेकरांनी नाधो मानोरांच्या कविता वाचल्या, तसा प्रयोग आम्ही एक थांगमध्ये पण केला ऍक्च्युली. तर अशा पद्धतीचा एक रूढ कार्यक्रम की कुठली तरी सुंदर, कारण कविता म्हणणं ही फार अवघड कला आहे, ते सोपं नाहीये.
0: नक्कीच,
1: कुठल्या ओळीवर आघात द्यावा, कुठली ओळ रिपीट करावी, कुठली ओळ तरल यावी, कुठली ओळ म्हणजे आघाताने यावी, हे खूप सगळं खूप छान कला प्रकार आहे तो ऍक्च्युली. तर ते अशा माणसांकडनं ऐकायला मिळणं

0: ही पर्वणी आहे.
1: खरं मला वाटतं ती पर्वणी आपण घ्यायला काही हरकत आहे, सर आहेतच सोबत.
2: नाही, मलाही आवडेल. आम्ही मी इनफॅक्ट माझ्या नाटकातून खूप कवींच्या कविता मी त्यांच्या परवानगी घेऊन वापरल्या, सिनेमातही वापरल्या वेगवेगळ्या. आणि काव्य हे कशा पद्धतीने सादर केलं जावं, म्हणजे एका घिसापिट्या पद्धतीने त्याच त्याच ओळी दोन दोनदा म्हणून असं न करता त्याच्यातला अर्थ जास्तीत जास्त प्रेक्षकांबरोबर किंवा श्रोत्यांकडे कसा पोचेल, या अंगाने कसं सादरीकरण करता येईल.
0: म्हणजे याच्यात हिंदी सिनेमातलं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कभी कभी मला.
3: मगर ये हो न सका और अब ये आलम है कि तू नहीं तेरा गम तेरी जुस्तजू भी नहीं, गुजर रही है कुछ इस तरह जिंदगी जैसे इसे किसी के सहारे की आरजू भी नहीं.
0: किंवा सिलसिला
1: सिलसिला
0: दोनी
1: ये कहां
0: काय सुंदर
3: है. चांदनी या तुम्हारी नजरों से मेरी रातें धुली हुई हैं, ये चांद है या तुम्हारा कंगन, सितारे हैं या तुम्हारा आंचल, हवा का झोंका है या तुम्हारे बदन की खुशबू.
0: आणि त्याच्यामध्ये संगीत पण असू शकतं आणि कविता प्रेझेंटेशन. इट्स अन आर्ट, इट्स अ ब्युटिफुल आर्ट.
2: भवानी प्रसाद मिश्रा म्हणून एक खूप मोठे कवी, दुबे त्यांच्या कविता, म्हणजे कविता कशी म्हणायची हे दुबेनी शिकवलं. त्यांची एक कविता, कवितेचं नाव आहे गीत फरोश, म्हणजे गीत बेचनेवाला. ती कविता आहे, जी हाँ हुजूर मैं गीत बेचता हूं, मैं तरह तरह के गीत बेचता हूं, मैं किसम किसम के. दुबे ती इतकी अप्रतिम प्रेझेंट करायचा आणि त्याच्यामध्ये की बाबा काय करू, मी लाचार आहे, मला माझा नाईलाज आहे, मला दुसरं काही करता येत नाही, जी हा मैं बेचता हूं, अशी अशी तो कविता प्रेझेंट करायचा. दुबेच्याच घरी भवानी प्रसाद जी आले होते आणि आमच्या गप्पा झाल्या सगळ्या येते ते, तर मी त्यांच्या पायाशी बसून मी त्यांना शेवटी सगळ्या गप्पा संपल्यावर मी त्यांना म्हटलं की तुमची ती कविता तुमच्या तोंडून ऐकायची आहे. ते हसले, असा बलदंड माणूस होता, पांढरा शुभ्र धोतर, पांढरा शुभ्र कुडता, आणि ते हसले आणि म्हणाले ठीक आहे असं म्हणून त्यांनी तीच कविता ऐकवली, जी हा हुजूर मैं गीत बेचता.
0: डॅम इट, म्हणजे आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ असं इंटरप्रिटेशन.
2: तू कोण मला विचारणारा, मी विकतो हो, आणि मी काय काय विकू शकतो मी सांगतो, मी हे विकतो मी हे विकतो हे
0: काय अफलातून
2: अशा पद्धतीने.
0: हा जो एक बौद्धिक डिस्कोर्स आहे ना तो आता नसतो.
2: आम्ही थांग म्हणून जो सिनेमा बनवला त्याच्यामध्ये ग्रेस यांची एक कविता वापरली होती आणि त्याला आनंद मोडकनी नंतर सुंदर चालही दिली. पण ती कविता मला असं वाटतं मी आजही जितक्या वेळा वाचतो तितक्या वेळा मला त्याच्यातले जास्तीत जास्त पदर आजही सापडतात, अशी इतकी खोल आणि घनगंभीर म्हणावी अशी कविता. वरवर वाचताना तुम्हाला कदाचित त्याच्यातले एक दोनच पदर मिळतील, परंतु त्याच्यातले अनेक पदर जास्तीत जास्त, म्हणजे
0: अर्थाच्या दृष्टीने त्यातली जी आशय घनता आहे
1: बरोबर
0: वाचलं कोणी की ते जास्त आपल्याला
1: खरंच
0: भिडत. म्हणजे
1: बरोबर
2: शीर्षक आहे पांढरे शुभ्र हत्ती. पांढऱ्या शुभ्र हत्तींचा रानातून कळप निघाला, संपूर्ण गर्द शोकाच्या झाडातही मिसळून गेला.
0: त्या गूढ उतरत्या मशिदी, त्या गूढ उतरत्या मशिदी पक्षांनी गजबजलेल्या, कल्लोळ पिसांचा उडता आभाळ लपेटून बुडल्या.

0: पांढऱ्या शुभ्र हत्तीनी मग डोंगर उचलून धरले अन तसे काळजाखाली अस्थींचे झुंबर फुटले.
1: मावळता रंग पिसाट भयभीत उधळली हरिणे मुत्रेवर अटळ कुणाच्या अश्रुत उतरली किरणे.
0: पांढरे शुभ्र हत्ती मग अंधार बनातून गेले पांढरे शुभ्र हत्ती मग अंधार बनातून गेले ते जिथे थांबले होते ते वृक्ष पांढरे झाले.
1: ते जिथे थांबले होते ते वृक्ष पांढरे झाले.
2: वा, मला वाटतं हाही एक वस्तुपाठ आहे. काव्य वाचन वेगळं, काव्याचा गर्भित अर्थ आपल्यात सामावून सादरीकरण वेगळं, आणि आपल्यासारख्याच आणखी एका काउंटर पार्ट सोबत कविता सादर करणं हे आणखी वेगळं. दोन्ही एका दमावर एका तालात एका अर्थानं जाणं ते सगळे तुम्ही दोघांनी साधलंय.
1: छान वाटलं.
2: येस, खरं तर आणखी खूप सुंदर सुंदर रचना आणि त्याविषयीच्या सुंदर सुंदर आठवणी तुमच्याकडनं ऐकायच्या आहेत, पण आजच्या कार्यक्रमाची वेळ इथं संपतीय. पुढच्या भागात नक्की भेटूया. तर श्रोते हो, आपण ऐकत होता ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी निर्मात्या दिग्दर्शिका लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पांचा 6वा भाग. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ।
1: श्रोतेहो, आम्ही हा कार्यक्रम आपण ऐकलात, प्रसारित केला होता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। सकाळचे 11:58 आणि 47 सेकंद झाले आहेत।
2: तुमच्या घरातील ओला कचरा फेकून देताय, आता तो वापरून घरच्या घरीच खत तयार करा।
3: होय, होम कंपोस्टिंग मुळे तुमचा ओला कचरा उपयुक्त बनतो आणि तुम्ही पर्यावरणाची काळजी घेऊ शकता।
2: फक्त काही सोप्या स्टेप्स मध्ये घरच्या घरी कंपोस्ट तयार करा आणि आपल्या बागेतील झाडांना निरोगी ठेवा।
3: आपल्या पुणे शहराचं नाव उजळवूया, चला आपण सर्व मिळून होम कंपोस्टिंगचा अवलंब करूया।
0: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%। पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया।

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूयात जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं ध्यानसंगीत आणि चक्र संगीतोपचार याविषयी गायिका धनश्री कुलकर्णी यांची मुलाखत. सूत्रसंचालन यशश्री पुणेकर, तर सादर करते आहेत निलिमा पटवर्धन. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, 21 जून हा जागतिक संगीत दिन आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जगात एकमेव अद्वितीय आहे. आपल्या शास्त्रीय संगीताची हजारो वर्षांची परंपरा आहे. याच शास्त्रीय संगीतावर आधारित लाखो बंदिशी, नाट्यगीतं, भावगीतं आणि चित्रपटगीतांनी आपलं भावविश्व समृद्ध केलंय. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संगीत

0: आपल्यासोबत असतंच. हे संगीत आपल्याला आनंद तर देतंच, पण आपल्याला शांतता आणि समाधानही मिळवून देतं. म्हणजेच संगीत आपल्यासाठी उपचाराचंही काम करतं. काय आहे हा संगीत उपचार, त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे आपण जाणून घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण निमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध गायिका आणि संगीतोपचार तज्ज्ञ धनश्री कुलकर्णी यांना. नमस्कार धनश्री.
1: नमस्कार.
0: सख्यानो, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी मी धनश्रीची थोडक्यात ओळख करून देते. धनश्री कुलकर्णी यांनी शास्त्रीय संगीतामध्ये एमए ही पदवी प्राप्त केलेली आहे. सुगम संगीताचा डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. संगीताचं आणि संगीतोपचाराचं प्रशिक्षण त्या देत असतात, संगीतोपचारही त्या देत असतात. तर आता जाणून घेऊया संगीत आणि संगीतोपचाराचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो. धनश्री, तुझं सुरुवातीचं संगीताचं शिक्षण कुठे झालं?
1: पहिलं म्हणजे जागतिक संगीत दिवस आणि जागतिक योग दिवस यानिमित्त सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः याप्रमाणे आपण जन्म घेतो तेव्हापासूनच श्वास हा आपला गुरु आहे. कारण श्वास हा स्थिरता, आपल्याला आत्ताच्या क्षणाची जाणीव करून देणारा असा आहे. आणि तो जन्माला आल्यावरच पहिला श्वास आपल्याला हे शिकवतो, त्यामुळे श्वास हा गुरु आहे. आणि मग नंतर आई वडील, माझी आई सुनीता नांदूरकर आणि वडील मोरेश्वर नांदूरकर हे पहिले माझे गुरु. त्यांनी जो मार्ग मला दाखवला आयुष्याचा, त्या मार्गामध्ये गायन कलेमध्ये त्यांनी घातल्यानंतर पहिले माझे गुरु पंडित चंद्रशेखर देशपांडे, शोभा अभ्यंकर, त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका आशा खडीलकर असे मला खूप मोठे गुरु लाभले, हे माझं खूप मोठं भाग्य आहे.
0: खरंय.
1: भारतीय शास्त्रीय संगीतात मी एम ए ही पदवी घेतली आणि SNDT तून लाईट म्युझिकमध्ये डिप्लोमाही केला. सुगम संगीताचं शिक्षण मी यशवंतदेव यांच्याकडून घेतलं. त्यामुळे माझा हा मार्ग आजचा अत्यंत आनंददायी आणि समाधानकारक असा झालेला आहे. का तर गुरु मला इतके दिग्गज लाभले, यामुळे माझा हा प्रवास अत्यंत सुखकारक होतोय.
0: खरंय. कुठल्याही गोष्टीसाठी योग्य गुरु लाभणं हे खरंच महत्वाचं आहे. आणि शिष्य आपल्या आकलनाप्रमाणे किंवा बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांच्याकडनं घेतच असतो, पण त्याच्यातच स्वतःचा काही विचार घालून त्याच मिळालेल्या विद्येचा अजून उपयोग करण्याचाही प्रयत्न शिष्य करत असतो. त्याचप्रमाणे तू म्युझिक थेरपीकडे वळलीस असं म्हणायला हरकत नाही.
1: हा नक्कीच. म्हणजे मी गात होतेच, गाणं जसं एम ए केलं त्याच्यानंतर अनाहत म्युझिक ॲटेलियर या संस्थेच्या अंतर्गत मी गायनाचं शिक्षण देणं सुरू केलं. हे चालू असताना माझे आध्यात्मिक गुरु नरेंद्र साठे काका यांची भेट झाली आणि त्यांनी गायन या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला दिला. शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे हे हळूहळू गाता गाता त्यांनी विविध अंगांनी मला दाखवून दिलं. आणि हे करत असताना आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
0: हो, म्हणजे स्वानुभवातूनच तू त्या विषयाकडे ओढली गेलीस असं म्हणायला हरकत नाही. पण मग म्युझिक थेरपी म्हणजे काय नेमकं?
1: आता पहिलं आपण थेरपी म्हणजे काय हे समजून घ्या. तो कुठलंही औषध किंवा सर्जरीशिवाय जे आजार बरे करतात त्याला आपण थेरपी म्हणतो. तसं म्युझिक थेरपी म्हणजे काय तर कुठलं तरी विशिष्ट गाणं ऐकलंय, विशिष्ट सुरामध्ये किंवा रागामध्ये आपण ऐकतोय तर ती म्युझिक थेरपी. मग त्याला अलीकडे रागचक्र म्हणजे समयचक्र असतं, त्यानुसार पण त्याची मांडणी करून त्यानुसार रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशा पद्धतीने सुद्धा याचा उपयोग करून घेतोय. पण मी जो विषय अभ्यासते आहे किंवा ज्याचा उपयोग होतो आहे ते आहे चक्र संगीत उपचार पद्धती।

0: तर यामध्ये सातही स्वरांच्या साह्याने सात चक्रांचं स्पंदन होतं आणि ते स्पंदन आपल्याला जाणवतं.
1: अच्छा.
0: किंवा ते स्पंदन आपल्या शरीरामध्ये कुठल्या पॉईंटवर कशा प्रकारे जाणवत आहे आणि त्याचा मी जसं म्हणलं मगाशी तसं शारीरिक आणि मानसिक स्तरावर परिणाम होतो हा आपल्याला हळूहळू अनुभवायला येतो. मग त्याला आपल्याला ते ऐकताना पण होतं आणि गाताना तर निश्चितच जास्ती प्रमाणात होतं.
1: बरं, पण मग ही चक्र थेरपी कोणासाठी आहे?
0: ही सर्व आपण अगदी लहान मुलांपासून, म्हणजे सध्याचा माझा एक उद्देश असा चाललाय की लहान मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा हा विषय घ्यावा आणि अगदी मोठ्यांपर्यंत, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हा विषय समजून घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली आपल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त त्याचा सजगतेने उपयोग कसा करायचा आहे हे यामध्ये आपण अनुभवू शकतो.
1: अच्छा. चक्र थेरपी आपण देतो किंवा घेतो स्वतः, तर ह्याच्यासाठी नेमकं काय करायला लागतं?
0: आधी पहिली चक्र आपल्यामध्ये ऊर्जा पॉइंट किंवा ऊर्जा केंद्र जी आहेत ती म्हणजे आपण बसतो त्या ठिकाणी पाठीच्या कण्याच्या शेवटच्या भागात मूलाधार चक्र आहे. त्याच्या पुढे ओटीपोटाच्या ठिकाणी स्वाधिष्ठान चक्र आहे. पुढे आहे मणिपूर चक्र. असंच वरती हृदयावर अनाहत चक्र. कंठामध्ये विशुद्ध चक्र. दोन भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र. आणि आपल्या टाळूच्या वर सहस्त्रार चक्र.
1: अच्छा.
0: अशा आपल्या शरीरामध्ये त्याची स्थानं ठरलेली आहेत. मग असेच आपले स्वर पण आहेत, सारे ग म प ध नी. तर या प्रत्येक चक्राला, प्रत्येक स्वराचं स्पंदन जेव्हा आपल्याला अनुभवता येतं तेव्हा या थेरपीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. मग ते सहजतेने येईल का करता? तर तसं नाही आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो. पण आपण दररोजच्या या रुटीन जीवनात सुद्धा याचा उपयोग कसा करून घेता येईल यासाठी अभ्यास, पण तो खूप मोठा अभ्यास किंवा त्याचा आता मी अगदी काय रोज साधनेला बसू कुठे बसू असे कुठलेही नियम नाही आहेत. कारण ही जी चक्र संगीत उपचार पद्धती आहे ही कोणीही घेऊ शकतं, कोणीही करू शकतं, त्याला वयाचं बंधन नाही आहे. आपण बघ म्हणतो की घरात शुभ बोलणाऱ्या किंवा वास्तू तथास्तू म्हणत असते, तर या सगळ्या काय आहेत? या स्पंदनाच्याच गोष्टी आहेत. मग यामध्ये चक्र संगीत उपचार पद्धतीमध्ये पंचतत्व, आपल्या तीन प्रकृती वात पित्त कफ प्रकृती, मुद्रा, बीज मंत्र, त्याच्यावरचे श्लोक, कारण प्रत्येक चक्राला देवता पण आहे. कारण आपल्याला समोर एक लागतं काही साधनेसाठी, ती प्रत्येक देवता पण आहे, कारण ती आपल्याला त्याच्यासाठी शक्तीच देते. ती देवता अशा सगळ्या बाजूनी, आणि आपण रोज करत असलेले, मी जसं आता म्हणलं श्वास हा गुरु आहे, तसं श्वास, मी असं म्हणते की श्वास आपण घेतो तो गुरु कसा? तर श्वास आपण घेतोय म्हणजे वर्तमानात जगतोय, आणि श्वास घेतोय त्याच्याबरोबर जी गोष्ट आहे ती स्वीकारण्याची तयारी अशा पद्धतीने श्वासाकडे बघावं. आणि उच्छ्वास म्हणजे श्वास सोडताना ज्या आपल्याला गोष्टी ऐकायच्या नाही आहेत, ज्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे, त्या आपल्या उच्छ्वासाबरोबर सोडून द्याव्या. म्हणजे त्याचा गुरु म्हणून कसा तो आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, तर अशा पद्धतीने आपण आपल्यालाच मार्गदर्शन करू शकतो.
1: बरोबर.
0: म्हणून कुठल्याही वयासाठी ही चक्र संगीत उपचार पद्धती उपयोगी आहे.
1: यासाठी शास्त्रीय संगीताचं ज्ञान असणं गरजेचं आहे का?
0: नाही, यासाठी काही शास्त्रीय संगीत आलं पाहिजे, समजलं पाहिजे. आता जसं मगाशी मी म्हणलं तसं रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशी म्युझिक थेरपी आहे. मग इथे आपल्याला तेच राग, म्हणजे चक्र हे आपण आपल्या रुटीनमध्ये पण चक्र असतं. आपण सकाळी उठतो, ब्रश करतो, मग चहा घेतो, मग ब्रेकफास्ट करतो, हे जसं आपलं रुटीन आहे तसं रागांचा समय चक्र आहे. की सकाळचे राग, दुपारचे राग, संध्याकाळचे राग, रात्रीचे राग, मग हे राग समय चक्र आणि आपलं दिनमान याचं जेव्हा बॅलन्सिंग करा तर ती झाली म्युझिक थेरपी. पण राग ऐकून मला जर तो राग समजत नाहीये काय द्या मला?

0: शिकू. तर यामध्ये असं आहे की त्या रागाचा जो महत्वाचा आपण आम्ही भारतीय शास्त्रीय संगीतातला त्याला वादी स्वर असं म्हणतो, तर त्या रागातला वादी स्वर की जो आपल्या प्रत्येक चक्राला स्पंदन करत असतो. पण मग मूलाधारासाठी श्याम कल्याण, स्वादिष्ठान चक्रासाठी वृंदावनी सारंग का, तर श्याम कल्याण मध्ये सा हा महत्वाचा म्हणजे वादी स्वर आहे. असे प्रत्येक वादी स्वर त्या त्या चक्रावर स्पंदन करतात, त्या रागाचा असा परिणाम होतो.
1: अच्छा,
0: म्हणून आता जर मला कळत नाहीये त्यातला राग कळत नाहीये, वादी स्वर कळत नाहीये, तर मी काय ऐकायचंय, तर ते राग वादन जास्ती करून ऐकावं असं आम्ही म्हणतो वोकलपेक्षा. कारण त्याचा जो स्पंदनांचा परिणाम आहे तो शब्दही नाही.
1: बरोबर,
0: म्हणजे विदाउट तुम्ही वर्डिंग जेव्हा ऐकाल ते स्वर, तेव्हा नक्की तो संवाद साधतो.
1: शब्दात न आला तर तो शब्दाच्या अर्थाकडे लक्ष जाऊ शकतं, आणि शब्दाशिवाय आला तर त्या स्वराच्या स्पंदनांकडे लक्ष जाऊन त्याचा परिणाम होऊ शकतो. वा, प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर कसा काय परिणाम होतो, कुठल्या कुठल्या चक्राचा कसा कसा परिणाम होतो?
0: हा, जसं मी म्हटलं तसं आपण मूलाधार चक्र म्हणजे ही सात चक्र आहेत, तर याच्यामध्ये प्रत्येक चक्र आपल्या शरीरामध्ये बॅलन्सिंग म्हणजे बॅलन्स राहायला पाहिजे, ते कमी पण नकोय आणि जास्ती पण नकोय. तर ते बॅलन्स राहण्यासाठी मूलाधार चक्र काय करतं, तर स्थिरता आणतं, म्हणजे सा हा स्वर. आणि मग हा नुसतं आता जे आपण मी म्हणलं म्युझिक थेरपी असते, मग ते राग ऐका आणि त्या रागांचा रोगांवर परिणाम होतो, तर इथे होईल का नाही अशी शंकाच नाहीये. कारण याचा उल्लेख ऐतरेय उपनिषदामध्ये आहे. तर त्यामध्ये काय आहे, तर याचा डायरेक्ट स्पंदन आपल्याला शरीरामध्ये जे जाणवतात, जसं मी आत्ता म्हणलं की स्थिरता आहे मूलाधार चक्राचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये, तर स्थिरता. मग ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक सगळ्या स्तरावर येते. मग त्यासाठी श्याम कल्याण असा राग आहे. राग भरपूर आहेत सावादी असलेले, पण त्यातले काही ठराविक असे निवडलेले आहेत. म्हणून नुसता रागांचा रोगांवर परिणाम होतो असं नाही, तर आपण त्या स्थानावर लक्ष केंद्रित करून तो राग ऐकला तर याचा 100% परिणाम होतो.

0: बाकीच्या चक्रांचा कसा कसा परिणाम होतो?
1: प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम जसं मूलाधार चक्र स्थिरता मग ती मानसिक शारीरिक आर्थिक सामाजिक तसं स्वाधिष्ठान चक्र हे निर्मिती क्षमता वाढवतं म्हणजे नवनिर्मिती किंवा उत्साहवर्धक असं आहे. मग मणिपूर चक्राचा आपल्या शरीरामध्ये काय उपयोग होतो तर तो तर अत्यंत महत्वाचा असं चक्र आहे. त्याला नाभी चक्र असं पण म्हणतात. त्याला पोटातला मेंदू असं आपण म्हणतो कारण सर्वांवर नियंत्रण आणणारं मणिपूर चक्र आहे. तसं पुढे अनाहत चक्र की जे आनंद वाढवतं म्हणजे तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर अनाहत चक्र. विशुद्ध चक्र काय तर वाणीवर ताबा मिळवतं म्हणजे आपल्याला बोलण्याने आपण मन एकतर दुखवतो तरी किंवा जिंकतो तरी त्यामुळे विशुद्ध. म्हणून प्रत्येक चक्रच आपल्या शरीरावर परिणाम वेगवेगळा जाणवतो. त्याचा आज्ञाचक्राचा बॅलन्स असेल किंवा आपल्याला आज्ञाचक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम तर चांगल्या वाईट गोष्टी आधीच आपल्या लक्षात येतात की मी हे करणं योग्य आहे का नाही आहे हे आपल्याला आज्ञाचक्र परिणामकारक आहे. तसं सहस्त्रार चक्र की इथे मला असं सांगावंसं वाटतं की जे हरिपाठामध्ये आहे की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी म्हणजे ज्ञानेश्वरांनी हे सांगून ठेवलंय की आपण प्रत्येक गोष्टीत अडकत असतो याला एक कमळाचंच प्रत्येकाचं सिम्बॉल इथे चक्राचं तू बघशील तर कमळाचंच उदाहरण दिलेलं आहे. कारण कमळच हे का दुसरं कुठलं तरी फुल का नाही घेतलं त्याला किंवा अजून कुठलं सिम्बॉल का नाही घेतलं तर कमळाच्या पाकळ्या बघ जेव्हा उमलतं तेव्हा ते कुठेही एकमेकात पाकळ्या अडकत नाही आणि उमलतं आणि बंद होतं तेव्हा कुठेही ते असं एकमेकात अडकलंय असं न होता बंद होतं. म्हणजे ही जी अटॅचमेंट डिटॅचमेंट आहे
2: अच्छा
1: तर तशा प्रकारे सहस्त्रार आपल्या आयुष्यात आपल्या शरीरामध्ये तशा पद्धतीने काम करतं.
2: अच्छा आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतील तर प्रत्येक चक्रावरती काम करायला हवं आणि त्या प्रत्येक चक्रावरती काम करण्याकरता म्हणून आपण संगीताचा उपचार घेणार आहोत असं आहे. हे खूप छान पद्धती आहे पण स्थिरता आपल्या मनाला नसते. म्हणजे आपण म्हणतो की एखादं संगीत ऐकू पण तेव्हा आपल्या मनामध्ये हजारो विचार येऊ शकतात तर ते संगीत तेवढ्या परिणामकारक त्यांनी आपण ऐकलं पाहिजे तर त्यासाठी काय करावं लागेल?
1: हा मग याला मी ध्यान संगीत असा जो योग दिवस पण आहे आणि संगीत दिवस पण आहे तर अशा निमित्ताने मला उलट ध्यान संगीताचं महत्व आपल्या आयुष्यात खूप आहे. आपण काय म्हणतो ध्यान क्रियेला बसूया तर ध्यान ही क्रिया नसून ते निष्क्रिय होणं आहे. म्हणजे जिथे आपण निष्क्रिय होतो म्हणजे ध्यान करायला बसत नाही ध्यान लागावं लागतं.
2: बरोबर.
1: पण मग ते काय आपण म्हणतो की चला मी ध्यानाला बसले किंवा अलीकडचा शब्द किंवा अलीकडे मेडिटेशनचे क्लासेस असतात तर हे ध्यान लागणं हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे निष्क्रिय म्हणजे आपण विचार बंद होणं तर आपलं फक्त श्वासावर लक्ष केंद्रित जेव्हा करता येतं किंवा श्वासावर लक्ष ठेवून आपण जेव्हा कुठलेही विचार न करता श्वासाच्या लईकडे लक्ष देतो तेव्हा ध्यान लागणं आपण त्याला म्हणतो.
2: बरोबर बरोबर. पण मग हे ध्यान लागता येणं आवश्यक आहे का चक्र थेरपीसाठी?
1: नक्कीच. म्हणजे आधी

0: तुमची बैठक, मग ती मी मगाशी म्हणलं तसं कुठलाही नियम नाही आहे की बैठक म्हणल्यावर आपण काय म्हणतो, चला बसायचंय, मग मला आसन घालायचंय, मग मला आसनावर बसायचंय, मग माझी ती सातची वेळ आहे बरं का मेडिटेशनची, मग कोणी आवाज करू नका, शांतता पाहिजे. तर तिथे आपण जेव्हा अशा पद्धतीने बसतो तेव्हा विचारांचा कोलाहल जास्ती वाढतो.
1: हो खरंय, म्हणजे आपण ह्या सगळ्या काय म्हणतात नियम पाळून आपण ध्यान करायला गेलो तर ते नक्कीच लागत नाही,
0: नक्कीच लागत नाही. तर उलट म्हणून याला कुठलेही नियम नकोत, नियमाशिवाय हे तुम्ही करू शकता. म्हणजे कसं, तर बैठक ही मानसिक पाहिजे, म्हणजे मंडईसारख्या ठिकाणी पण तुमचं ध्यान लागलं पाहिजे.
1: हो खरंय.
0: म्हणजे काय, तर आता यासाठी मी ध्यान आणि संगीत म्हणते, तर संगीत म्हणजे कुठला तरी गाणं ऐकणं किंवा भजन लावून ठेवणं आणि मग त्यामध्ये माझं ध्यान लागलं असं म्हणणं, तर असा तो विषय नाही. तर जे आत्ता मी इथे चालू ठेवले आपण बोलायला सुरुवात केल्यापासून बारीक तानपुरा हा ऐकूयात असे, ताली सहजही कोणाकडे तानपुरा ऍप डाउनलोड करता येतं. हा तानपुरा घरात चालू ठेवणं, मी थोडक्यात सांगते की तुम्ही आजपासूनच सुरुवात करा की ध्यान संगीत हे करायला आपण सुरुवात करूया, कारण खूप सोपं आणि सहज आहे आणि स्वतःहून कधी पण करता येतो. आता याच्यामध्ये आपल्याला स्वर ऐकूयात, आणि चार स्वर ऐकूयात. जसं मी आत्ता आधी चक्र आपल्या शरीरातली ऊर्जा केंद्र सांगितली, विशुद्ध चक्र म्हणजे कंठ आपल्या गळ्यामध्ये, प हे विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आणि सा हे मूलाधाराच्या म्हणजे स्थिरतेकडे आहे. तर प सा सा सा याच्यावरच आपण जेव्हा श्वासाची लय समान करतो, श्वासाची लय जेव्हा या प सा सा सा ऐकून तुम्ही हळूहळू ती सवय होते आपल्याला, ते ऐकून ऐकून आपल्याला जेव्हा सवय होते तेव्हा ते प सा सा सा आहेत हे ऐकू यायला लागतं आणि मग त्याची स्पंदनं तुम्हाला शरीरामध्ये जाणवायला लागतात. का तर तुम्ही श्वासाची लय पण त्याच्याशी समान करता. तर यामध्ये आपण प सा सा सा हे सातत्याने रोज तानपुरा ऐकून ऐकून आपल्याला ती सवय लागते आणि मग आपण ध्यानाला बसलो की या नादाशी आपण एकरूप होतो. आपल्याला एकरूप व्हायला आपण ओमची फ्रेम तरी लावतो, ओमची फ्रेम आपण मेडिटेशनच्या रूममध्ये वातावरण निर्मितीसाठी लावतो की माझी ती रूम यासाठी आहे किंवा मला त्या ओमकडे बघून माझं ध्यान एकाग्र व्हावं, एकचित्त व्हावं. पण हे ध्यान म्हणजे काय आहे, तर मन आहे.
1: बरोबर,
0: की आपण अवयव दाखवू शकतो, हात इथे आहेत, पाय इथे, डोळे इथे, नाक इथे आहे, पण मन दाखवू शकतो
1: नाही
0: आणि जे दिसत नाही तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो
0: मग ही किती अवघड गोष्ट
1: आहे.
0: तर हे मन एकाग्र करताना, म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखतंय तर मन डोक्यात आहे. तसं आत्ता मी लक्ष केंद्रित केलंय श्वासावर तर तिथे माझं मन एकाग्र करायचंय. तर मन हे एकाग्र केल्यानंतर प्राणायामातले प्रत्येक प्रकार आपण या पद्धतीने करायचे, म्हणजे अनुलोम विलोम करताना याच लयीमध्ये आणि हा नाद त्याला सहकार्यासाठी असतो. मग त्याची अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, भ्रामरी आहे, ओंकाराचे विविध पद्धतीने आपण ओंकार घेतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट की हा जो मी तानपुरा लावला आहे हा युनिव्हर्सचा स्वर आहे. म्हणजे असाच मी कुठलाही स्वर लावलाय असं नाहीये. तर काय, तर हा पंचतत्वातला स्वर आहे आणि हा प्रूव्ह झालेला आहे की जे हर्ड्स नासानी सांगितले तर हर्ड जेव्हा मॅच केले तेव्हा भारतीय शास्त्रीय संगीतातला हा पांढरी पाच हा स्वर आला. जसं मी म्हणलं चक्र साधना आणि ध्यान संगीत या दोन्ही गोष्टी आधी तुम्ही बैठकीसाठी किंवा स्थिरतेसाठी ध्यान संगीत आणि चक्र साधनेसाठी या ध्यानसंगीताचा होणारा उपयोग या दोन्ही गोष्टी तुम्हाला हळूहळू अनुभव यायला लागेल. आणि सगळ्यात याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे आता मी जिथे बसली आहे

0: आकाशवाणी. इथे काय करतो आम्ही, 101 हे स्टेशन लागलं म्हणजे काय, इथली स्पंदनं माझ्या इथे मॅच झाली म्हणून मला ते क्लिअर ऐकू येणार. हेच आपण जेव्हा प्रवासात जातो तेव्हा मी पुण्यातून साताऱ्यात एंटर होत असताना किंवा कोल्हापूरमध्ये एंटर होत असताना ही स्पंदनं पुढे मागे होतात म्हणून ते क्लिअर ऐकू येत नाही. इतकं सोपं आहे की ती स्पंदनं आपल्याशी जुळवून घेण्यासाठी, म्हणून इथे पंचतत्व याचा पण आपल्यावर होणारा परिणाम आहे. आणि हे सगळं आपल्याला ध्यानसंगीतामुळे चक्र संगीत साधनाही सोपी होते.
1: बर, पण मग ह्या आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो असं आपण मगापासून म्हणतो आहोत आणि या शरीरातली चक्र आपण म्हणतो आहोत, पण ही चक्र काही मुळात अस्तित्वात नाही आहेत. म्हणजे चक्र असं दाखवू शकत नाही की पण हे चक्र आहे, ते त्याचं स्थान आहे. पण मग पूर्ण तुम्हाला शारीरिक रचनेचा अभ्यास करावा लागतो का याच्यासाठी, चक्र थेरपी?
0: नक्की, म्हणजे मी तरी केला. माझ्याकडे एक डॉक्टर ज्या एनाटॉमी स्पेशालिस्ट आहेत कुंडलकर मॅडम, त्या नरेंद्र साठे काका माझे गुरु त्यांच्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी विचारलं की मला हे ॲक्च्युअल माहिती हो पण त्याचा परिणाम कसा करून घ्यायचा हे नाही माहिती, म्हणजे मला शरीरामध्ये ती चक्र कुठे आहेत, कशी काम करतात, आपण त्याच्या पाकळ्यांचा पण उच्चार म्हणतो, म्हणजे बीज मंत्र जसं मी म्हणलं प्रत्येक चक्रावर त्या त्या मंत्राचा, जसं मूलाधारासाठी लम हे अक्षर काम करतं, बाराखडीतलेच आपले सगळे उच्चार आहेत, पण प्रत्येक चक्रासाठी वेगवेगळा मंत्रातला उच्चार आहे की जो परिणाम साधतो. तसं त्यांनी विचारलं की कसा काय हा परिणाम साधेल, तर त्यांनी मला बीजे मेडिकल कॉलेजला नेलं आणि तिथे ज्या बॉडीवर त्या त्या अवयवाचं जसं डिसेक्शन होऊन करत असतात अभ्यास तिथले विद्यार्थी, तसा मी तो अभ्यास की ओके इथे स्थान आहे आणि ऍक्च्युअल तिथे पाकळ्या म्हणजे प्लेक्सस की जे त्याला आपल्याला त्या त्या स्थानाला आपल्याला काय म्हणू आपण त्याचा अनुभव देत असतील असा मला तो विचार तिथे जाणवला आणि त्याचं त्यानंतर तर जास्ती मला त्याचा अनुभव यायला लागला. पण असं नाहीये की प्रत्येकाला हे शक्य होईल असं नाही, त्यामुळे एनाटॉमी विषय समजून घेतला तर चांगलंच आहे. आणि काकांनी अशा नोट्स तयार केल्यात की शरीराचं त्याच्यामध्ये स्थान कुठे आहे, त्याचं सायन्सदृष्ट्या कसं महत्व आहे, नुसतं असं नाहीये की हे उपनिषदामध्ये लिहिलंय म्हणून आहे, तर याचा आपल्या ऋषीमुनींनी पूर्वसुरींनी याचा अभ्यास केलेला होता म्हणून हे ही उपचार पद्धती निर्माण झाली.
1: त्यांनी वेगवेगळ्या लोकांवरती ह्याचे करून बघितले प्रयोग आणि त्यातनं मग हा निष्कर्ष काढला की ह्या गोष्टीचा इथे परिणाम होऊ शकतो. आणि मग जसं आपण म्हणतो की शरीरावर परिणाम होतो आणि त्याच्यासाठी आपण शरीराचा अभ्यास, मग मानसिक स्थितीवर पण परिणाम होतो, तर मग मानसिक स्थितीचाही मानस शास्त्राचाही अभ्यास करावा लागतो.
0: म्हणजे डिप्रेशन या विषयावर खूप आत्ताचा अलीकडचा खूप मोठा विषय येतो की अगदी लहान लहान मुलं पण म्हणतात मला डिप्रेशनच आलंय की अभ्यास होत नाहीये. म्हणजे डिप्रेशन हा ऍक्च्युअली खरं तर खूप मोठा शब्द आहे. म्हणजे तुमचं मन मनाचं खच्चीकरण जर तुम्हाला एवढ्या लहान वयापासून मनावर याचा होणारा परिणाम, जास्ती ऍक्टिव्ह पण नाही पाहिजे हे चक्र आणि डिऍक्टिव्ह म्हणजे कमी पण नाही पाहिजे, तर बॅलन्स असलं पाहिजे. म्हणजे मन आपल्या ताब्यात येऊ शकतं.
1: अच्छा,
0: आत्ता हे जे मानसिक आपण म्हणतोय त्रास की जो प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक व्यक्तीमुळे होतो, हे आधी खूप जाणून घेतलं पाहिजे की मन आपल्या जर ताब्यात असेल म्हणजे आपण जसं बॅलन्स राहूया तर ते कसं राहायचं, तर हे ध्यानसंगीत आणि चक्रसाधनेने शक्य होतं. आणि मग आपण आपल्याला अनुभवायला लागतो की मी बॅलन्स राहू शकते की नाही, का तर मी हा अभ्यास करते किंवा मी याबद्दल सजग झालीय की मला काय करायला पाहिजे. आपण कुठल्याही गोष्टीसाठी दुसऱ्याला दोष देतो, त्याच्यामुळे हे घडलं त्याच्यामुळे ते घडलं, तर माझ्यामुळेच या गोष्टी घडत आहेत, कारण तो जरी बोलला तरी त्याचा माझ्यावर कितपत परिणाम करून घ्यायचा आहे हे आपल्याला या चक्रसाधनेमुळे जमायला लागतं.
1: अच्छा,
0: त्यामुळे आजारांवर काम तर होतंच आणि कसं आपण त्या आजारापर्यंत पोहोचणार.

0: नाही म्हणून म्हणलं डिप्रेशन. तर मनाचं कच्चीकरण मग ते सगळ्या बाजूनी, म्हणजे आधी माझ्यामध्ये काय प्लस गोष्टी आहेत या पण कळल्या पाहिजेत आणि त्या आपल्या स्वतःपेक्षा जास्ती कोणाला नाही समजत
1: हो,
0: आणि माझ्यामध्ये काय कमी आहे हे पण कळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनुरूप प्रत्येकामध्ये काही ना काही कमी जास्ती गोष्टी असतात. तर स्वार्थ इथे शब्द खूप मी वेगळ्या अर्थाने म्हणते, म्हणजे माझे गुरु म्हणतात की स्वतःचा अर्थ समजणं म्हणजे स्वार्थ आहे. स्वतःचा अर्थ म्हणजे काय, कमी गोष्टी कुठल्या आहेत, ज्या कमी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने वाढवल्या पाहिजेत, म्हणजे दुसऱ्याकडे बघून आपण चांगलं ते घेता आलं पाहिजे, आणि दुसऱ्याकडे जर कमी असेल तर त्याला कमी लेखण्यापेक्षा आपल्यामध्ये ते जास्ती असेल तर ते बॅलन्स करता आलं पाहिजे, त्याच्यावर आपल्याला अहंकार नाही वाढला पाहिजे. तर हे सगळं चक्र साधनेमुळे शक्य होतं.
1: म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी तुमची जागृत करण्याचं काम पण हे चक्र करतात
0: नक्की
1: थोडक्यात. म्हणूनच मला असं वाटतं की हा खरंच सगळ्यांसाठीचा उपचार पद्धतीही आहे. मग या लहान मुलांना हे शिकवताना त्याला काय, कारण त्यांना हे सगळं काहीच कळणार नाही, ध्यान कसं लावायचं, कारण ती इतकी चंचल असतात म्हणजे शरीराने पण मनाने पण, आणि त्यांची तेवढी आकलन शक्ती पण नसते, मग त्यांना ह्या उपचार पद्धती कसं सांगता येईल किंवा त्यांना कशी देता येईल.
0: नक्कीच, म्हणजे मी हा प्रयत्न करत असते की प सा सा सा जसं मगाशी मी म्हणलं तसं प हा आपल्या वाणी म्हणजे कंठावर जे काम करतो तर ते बॅलन्स, म्हणजे आता लहान मुलांना काही आपल्याला आधी मुळात एका ठिकाणी बसवणं हेच अवघड गोष्ट असते, तर त्यांना आपल्याला हे ऐक, याच्यातनं हा स्वर ऐकू येतोय का, किंवा हे काय वाजतंय, आणि मी त्याच्याबरोबर मेट्रोनम लावते का, तर श्वासाची लय पण
1: बरोबर,
0: मग त्या प्रत्येक बीट बरोबर तुमची श्वासाची लय होते का, यामध्ये ते गुंगून जातात, यामध्ये ते एकरूप होऊन जातात. मग इथे मी जसं म्हणलं तसं कंठ चक्र म्हणजे विशुद्ध चक्र हे खूप, मग ते कुठल्याही वयातलं असू दे तर ते खूप काम करतं. म्हणजे कसं, तर परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, तर जिथे काहीच चालू नाही आहे निष्क्रिय आहे ही परावाणी आहे, जिथे पश्यंती आहे काहीतरी दिसतंय, मग हे आपल्याला दिसणं जे आहे तर त्याच्यावर आपल्या आतमध्ये काहीतरी सुरू होतं चांगलं असू दे वाईट असू दे
1: बरोबर.
0: मग पुढे आहे मध्यमा की काहीतरी मला त्या ज्या जे दिसलंय त्याच्यावर माझं काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणणं आहे, पण मग इथे आपली ती सत्सद विवेक बुद्धी वापरून माझ्या वैखरीतून योग्यतेच येईल
1: बरोबर.
0: मग हे काम आपल्या ध्यानसंगीतामध्ये घडतं, म्हणजे हे सगळं आतमध्ये चालू असतं, पण हे निष्क्रिय लेवलला होणं हे महत्वाचं आहे. लहान मुलांमध्ये जर त्याच वेळेला घडलं, त्याच वयामध्ये घडायला लागलं, तर त्याचा उपयोग त्यांना हळूहळू जसे मोठे होतात तेव्हा त्यांच्यातला हा सगळा, म्हणजे एक योग्य पद्धतीने विचार करण्याची त्यांना सवय लागते. आणि याच्यावर मी नेहमी सांगते की गायत्री मंत्र खूप चांगला काम करतो, की या स्वरामध्ये तुम्ही पांढरी पाच या स्वरामध्ये जेव्हा तुम्ही गायत्री मंत्राचा उच्चार कराल, मग तो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तो तुम्ही कराल, तेव्हा तो ऊर्जा देतो आपल्याला. मग ती ऊर्जा आपण करत असलेल्या कामासाठी, आपण करत असलेल्या विचारांसाठी, आणि मग विचारच असे झाले की ते काम योग्य पद्धतीने आणि त्याला मिळणारी ऊर्जा पण योग्य पद्धतीने मिळते. मग आपल्यामध्येच ऊर्जा केंद्र जे आहेत त्यालाही ती योग्य पद्धतीने ऊर्जा मिळत जाते.
1: या ऊर्जेवरनच मला आठवलं की वाढत्या वयामध्ये मुलांच्या अंगात अतिशय ऊर्जा असते, त्यांना योग्य प्रवाहात आणणं किंवा योग्य दिशा देणं हे पण या ध्यानसंगीताने आणि चक्रथेरपीने शक्य होत असेल.
0: म्हणून अलीकडे माझ्याकडे अनेक जण पेरेंट्स येतात की तो जरा एका जागी बसत नाही म्हणून त्याला गाणं तरी शिकवते, किंवा एका जागी बसत नाही म्हणून एखादं वाद्य तरी शिकवते. तर यापेक्षा त्याला एका जागी बसण्यापेक्षा आवड लागावी असं जर म्हणून त्याला शिकवलं तर तो जास्ती पटकन बसेल.
1: खरंय,
0: म्हणून ही दिशा देणं फार महत्वाचं आहे की आपण काय मुलांशी बोलतोय किंवा बोलण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्याच पुढचा भाग म्हणजे तरुणांसाठी आपण म्हणूया की इतकी प्रलोभनं बाहेर आहेत, त्यांना नुसती प्रलोभनच आहेत असं नाहीये, म्हणजे ते व्यसनांच्या

0: गोष्टी जातात किंवा बाकीच्या प्रलोभनांना बळी पडतात हेही नाहीये, पण त्यांना ताणतणावही तेवढेच आहेत. कारण का शिक्षण घेताना ताणतणाव आहे, नोकरीच्या ठिकाणी आहे, जगात स्पर्धा इतकी आहे की त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना ताणतणाव आहे. पण त्यांच्यासाठी हे चक्र थेरपी कशी उपयोगी पडते?
1: खूप उपयोगी पडते. म्हणजे आता मला असे कॉल येत असतात, आयटी मधला जॉब करते पण मला गाणं पण शिकायचं आहे, खूप आवड आहे, पण माझा जॉबचं काहीच टायमिंग नाही आहे, त्यामुळे मला फक्त संडे रिकामा आहे. मग संडेला तुम्ही तुमच्या आवडीचा छंद जोपासा, पण मला करता येत नाहीये याचं दुःख जे तेवढे बाकीचे 6 दिवस आहे आणि 7व्या दिवशी तुमच्या आवडीचं तुम्ही काम करताय, तर ते पण काम तेवढ्याच आवडीने झालं पाहिजे.
0: बरोबर.
1: परिस्थिती आहे ती स्वीकारण्याची तयारी आपल्याला चक्र साधना त्या मनाची शक्ती वाढवतं. किंवा म्हणून मग एक नेहमी शब्द वापरते की अध्यात्माकडे वळलं पाहिजे.
0: बरोबर.
1: तर काय तुझं म्हणजे आता हे वय का अध्यात्माकडे वळण्याचं? तर ऍक्च्युली लहानपणापासूनच अध्यात्माकडे वळलं पाहिजे. कारण अध्यात्माची व्याख्या अशी म्हणते मी, भूतकाळाचा विचार नाही, भविष्यकाळाचा विचार नाही, फक्त वर्तमानात जगता आलं पाहिजे म्हणजे अध्यात्म आहे. अशा प्रकारे जर रोजचा दिवस बघायला लागलो तर कुठलंही वय, मग तरुण मुलं असू देत, वयोवृद्धांचा तोच प्रश्न आहे. ते अनेक ठिकाणी मला ओल्ड एज होम मध्ये बोलवतात की यांचे प्रश्न खूप आहेत, कारण आता त्यांचे पालक म्हणजे त्यांची मुलं जी आहेत ते त्यांचे पालक आहेत आणि त्या पालकांनी वेळ नाही म्हणून तिथे ठेवलेले.
0: बरोबर.
1: तर याचं ते दुःख करतात आणि म्हणून आजार वाढतात. तसं लहान मुलांना पाळणाघरात ठेवतात, आई बाबांना वेळ नाही म्हणून मला पाळणाघरात ठेवलंय, ही भावना त्यांच्यामध्ये न येता की त्यांचं ते एक हॅपी मुमेंट्स म्हणजे सगळा आनंदाचा दिवस कसा जाईल अशा ठिकाणी किंवा अशा ऍक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी मुलांना आपण सोडतो आहे किंवा ठेवतोय. म्हणजे हे दोन्ही वय जे आहेत आणि त्याच्यामधलं तरुण आणि प्रौढावस्था यामध्ये या दोन्ही वयातल्या लोकांना त्यांच्या मानसिकतेचा समतोल सांभाळावा लागत असतो.
0: बरोबर.
1: म्हणून येणारा ताण
0: हो
1: आणि प्लस कामाचा ताण
0: हो.
1: अशा दोन्ही गोष्टी म्हणलं तर प्रत्येक वयात ताणच
0: आहे. आहे.
1: म्हणून चक्र संगीत उपचार पद्धती ही कुठल्याही वयासाठी आपल्याला हे ताण न येता आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो यासाठी खूप उपयोगी पडते.
0: हो. आपला हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे तर सर्व वयोगटातल्या महिलांना हे कसं उपयोगी पडेल? कारण प्रत्येक वयोगटात महिलांना एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन्सना तोंड द्यावं लागतं. म्हणजे घरात आपण म्हणतो तसं की मुलांची काळजी आहे, घरातल्या ज्येष्ठांची काळजी आहे, नवऱ्याचं करिअर आणि त्याचं स्वास्थ्य त्यांना बघायचं आहे, बरोबरीने स्वतःचं स्वास्थ्य बघायचं आहे, मानसिक शारीरिक काय असेल ते. बाहेर गेल्यावरती ऑफिसेसचे ताण आहेत, कामाचे आहेत, बाहेरच्या ऑफिसेसमध्ये होणाऱ्या इतर त्रासांनाही त्यांना तोंड द्यायचं आहे, तर या सगळ्या गोष्टींना त्यांना तोंड द्यायला ही थेरपी कशी उपयोगी पडते? म्हणजे मानसिक बळ वाढवण्याकरता हे कसं आपल्याला उपयोगी पडेल?
1: नक्कीच. मी म्हणलं तसं इथे स्त्री असो वा पुरुष, म्हणजे स्त्रियांसाठी काय तर स्त्री ही अशी असते की ती कोणाची तरी आई असते, कोणाची तरी सून असते, कोणाची तरी बायको म्हणजे बायकोचा रोल पण असतो, म्हणजे अशी प्रत्येक रोलमधनं ती जात असते. मग त्यावेळेला या सगळ्या आजच्या धावपळीच्या आणि जगात तिला बाहेर पडून काम पण करावं लागत असतं. मग याच्यातनं काय होतं की पिढ्यांचा पण यामध्ये गोष्ट असते की तुमच्या वेळेला नव्हतं असं, आता आमच्या वेळेला असं करायला लागतं. म्हणजे यांनी काय होतं तर विसंवाद वाढायला लागतं.
0: बरोबर.
1: घरामध्ये मग ते स्त्री स्त्री मधले असू दे किंवा पुरुष स्त्री मधले असू दे, तर यासाठी घरातली स्पंदनं, मी म्हणलं मग अशी तसं घरात वास्तू तथास्तू म्हणत असते, तर हे विसंवाद टाळून आपण सुसंवाद आणू शकतो. म्हणजे काय होतं तर घरातली स्त्री जेव्हा या साधनेमध्ये येते किंवा ही साधना करायला लागते तेव्हा या सगळ्या स्तरावर ती अत्यंत बॅलन्स पद्धतीने हे करू शकते. म्हणजे मी नेहमी सांगते, मग ती ओळखीची असू दे नसू दे, मी सांगते की अगं ना मी तुला ही लिंक देते, हा रविशंकरांचा चारुकेशी घरात लावून ठेवतो. चारुकेशी रागाने काय होणार आहे,

0: राग अगं मला कळत नाही, नाही कळला तरी चालेल, पण त्याची जी स्पंदनं घरामध्ये होणार आहेत तुला हळूहळू लक्षात येईल की त्या चारुकेशी रागामुळे घरातलं वातावरण बदलत आहे. मग काही जण तुला म्हणतील की काय ते सकाळपासून लावून ठेवलंय, तर अगदी सगळ्यांच्या कानामध्ये गेलंच पाहिजे, मला ते समोर बसून ऐकलंच पाहिजे असे कुठलेही त्याला नियम नाही आहेत. म्हणजे तुम्ही घरात कोणी लावून ठेवा आणि त्याची स्पंदनं घरात उमटू दे, तर त्यांनी सुद्धा तुम्हाला जो फरक पडायला लागेल आणि मग नक्की तुम्हाला ही साधना आपण करूया हे शिकून घेऊया. कारण असं नाही आहे की मला किती वर्षानुवर्ष ही साधना करायला पाहिजे, रोजच्या आपल्या प्रश्नांमध्ये पण आपल्याला बॅलन्स आत्ता मला करताना काय बाबा केलं पाहिजे, तर मी ही मुद्रा करेन, मी हा बीजमंत्र म्हणेन, मी डोळ्यासमोर हा रंग आणेन, अशा सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला शिकता येतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे इतक्या

0: प्रश्नांमध्ये पण आपल्याला बॅलन्स आत्ता मला करताना काय बाबा केलं पाहिजे, तर मी ही मुद्रा करेन, मी हा बीजमंत्र म्हणेन, मी डोळ्यासमोर हा रंग आणेन, अशा सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला शिकता येतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे इतक्या सहज आणि सोप्या गोष्टी आहेत आणि त्या बीजमंत्राचा उच्चार करून आपल्याला ती शक्ती नक्की मिळते.
1: अच्छा.
0: आणि आपल्या ते पॉइंट्स पण आपल्या शरीरातच आहेत, ती ऊर्जा केंद्र आपल्याच शरीरात आहेत. आपल्याला कोणाचा दुसऱ्याचा आधार इथे जरुरीचा नाहीये. त्यामुळे स्त्री ही सजगतेने अशा पद्धतीने जर घर बॅलन्स करू शकली तर खूप चांगला उपयोग आहे.
1: खरंय. आणि म्हणजे असंच की घराघरात म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी म्हणा, जर सगळीकडे अशी शांतता तिला अनुभवायला मिळाली तर ती जास्त कार्यक्षमतेने काम करू शकेल.
0: नक्की. काम करण्याची क्षमता कधी वाढेल की ती मनापासून ते करत असेल. म्हणजे मी असं सांगते ध्यानसंगीतामध्ये की तुम्ही जे काम करताय आपण काय म्हणतो ध्यान देऊन कर, तिथेच ध्यान देणं हेच तुमचं मेडिटेशन आहे.
1: बरोबर.
0: जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये ध्यान लागणं, म्हणजे मी स्वयंपाक करत असेन तर ते ध्यान देऊन करेन. मी एकीकडे फोनवर बोलते आणि स्वयंपाक करते तर या गोष्टी आपण हळूहळू टाळून ते पूर्ण एकाग्रतेने करायला लागलो. कुठलीही मग गोष्ट असू दे, त्याची सवय लागायला लागली की त्याचं समाधान आणि आनंद पण मिळायला
1: वेगळा असतो. बरोबर आहे. आणि हे कुठल्याही वयोगटात लोकांना हा मार्ग योग्य आहे, कारण जे आपण काम करतो आहोत ते पूर्ण मन लावून त्या क्षणाला तिथे असणं आणि ते पूर्ण मन लावून करणं म्हणजे त्या कामाचंही समाधान आपल्याला मिळतं, आपल्या वेळेचंही नियोजन होतं आणि इतर कामांसाठी आपल्याला वेळ उपलब्ध होऊ शकतो आणि आपण इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. आणि हे इतरांना समजून घेण्याकरता कसं उपयोगी पडतं?
0: म्हणजे मी आत्ता जे बोलतीये ते तिने ऐकून त्या पद्धतीने केलं नाही तर आपलं चिडचिड होणार आहे, किंवा तू म्हणतेस म्हणून मी काय ऐकू. या सगळ्यामध्ये आपलं अनाहत चक्र आपल्याला साथ देतं. आपण बघ एखादी गोष्ट कोणी काही विचारलं आपल्याला, निर्णय असेल तो की मी हे करू का ग, तर आपला सहजपणाने दीर्घश्वास घेतला जातो आणि उत्तर दिलं जातं.
1: थोडासा विचार करतो.
0: कारण दीर्घश्वास का घेतो आपण तर तिथे आपला तो विचार म्हणजे श्वासावरच पुन्हा आहे गोष्टी. मग दीर्घश्वास काय, मी चला मी आता श्वास घेते आणि तुला उत्तर देते असा म्हणून नाही घेतला जात. तर माझ्या काहीतरी निर्णयावर ही गोष्ट करणार आहे म्हणून आपण सांगतो. म्हणजे आपण दीर्घश्वास घेतो म्हणजे आपण एकाग्र करतो तेवढ्या सेकंदापुरतं पटकन आपल्याला आणि उत्तर देतो. मग इथे मी एवढं तिला उत्तर दिलंय आणि तिने तसं नाही वागलं तर इथे चिडचिड किंवा तो दुजा भाव सुरू झाला. मग हा टाळायचा आहे. मला विचारलंय माझं सांगून झालंय पण इथे तू घ्यायचं की नाही, म्हणून इथे बुद्धांनी जे सांगितलेलं ते फार महत्वाचं आहे.
1: खरं.
0: की कोणावर चिडताना तू त्याचा नोकर होतोस असं त्यांनी एका गोष्टीत सांगितलं. मग तुला प्रत्येकाचा नोकर व्हायचंय का?
1: हो.
0: हा विचार या तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे असं वाटतं मला.
1: खरंय. खरंय. म्हणजे हे ध्यानसंगीत किंवा ही चक्र थेरपी स्वतःला बॅलन्स करण्याकरता तर आहेच, पण आपल्या इतरांशी असलेल्या संबंधांनाही बॅलन्स करण्याकरता आहे. म्हणजे तुम्हाला तुम्ही इतरांना जास्त चांगल्या रीतीने समजून घेऊ शकता. ठीक आहे, मी सांगितलं तिने ऐकलं नाही, ऐकणं न ऐकणं तिच्या हातात आहे. तिचा काय म्हणतात, तिचं कर्म तिच्याजवळ असं आपण म्हणू शकू. आणि माझं काय कर्तव्य होतं ते मी केलेलं आहे, हे समाधान आपल्याला आहे. म्हणजे इतरांशी असलेले संबंध चांगले होऊ शकतात, आपण आपल्या कामामध्ये चांगल्या तऱ्हेने योगदान देऊ शकतो, पूर्ण कार्यक्षमतेने आपण काम करू शकतो, आपल्या मनाची स्थिरता राहते, आपल्या मनाला समाधान मिळतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होऊन आपलं शरीर स्वास्थ्यही चांगलं राहू शकतं.
0: म्हणजे मी खूप सोप्या पद्धतीने हे शिकवत असताना सांगत असते की मूलाधारमुळे काय होणार आहे, स्थिरता येणार आहे. मग ती सगळ्या स्तरावर आहे, मानसिक, शारीरिक, मग त्याच्यामुळे असलेली आर्थिक, सामाजिक, सगळ्या स्तरावर. पुढे काय आहे, तो ओटीपोटाचे इथे स्वादिष्ठान चक्र आहे, तिथे निर्मिती क्षमता आहे किंवा उत्साह आहे. म्हणजे काय, तुमचं मन एकदा स्थिर, म्हणजे तुमच्याकडे स्थिरता आल्यानंतर तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळंच घडेल कारण तुमची स्थिरता आली.
1: बरोबर.
0: पुढे काय आहे, तर मणिपूर आहे, तो आत्मविश्वास देतो, म्हणजे आपल्या बरगड यांच्या खाली त्याचं स्थान आहे. तिथे

0: लक्ष केंद्रित करून तुम्ही बीजमंत्र किंवा तो रंग समोर आणायचा आहे किंवा त्या देवतेचं स्मरण करायचं आहे असं प्रत्येक चक्राचं आहे. तर मणिपूर चक्र काय आपल्याला करताय, तर निर्भर बनवताय, कारण मला स्थिरता आली आहे, माझं निर्मिती छान झाली आहे कुठल्या तरी कामाची, मग आता मी त्यामुळे निर्भर झाली आहे, म्हणजे मला आत्मविश्वास माझा वाढलाय त्याच्यामुळे.
1: बरोबर.
0: त्यामुळे मणिपूर चक्र तुमचा आत्मविश्वास वाढवतं. मग आत्मविश्वास वाढल्यामुळे पुढे काय येतं, हृदय चक्रावर अनाहत चक्र. मग अनाहत चक्र काय करतंय, तर आनंद, तुला आवडो ना आवडो मी काम केलेल्याचा मला आनंद आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे आनंद हा आपल्या स्वतःसाठी. मग या सगळ्या खालच्या स्थिरतेमुळे, नवनिर्मितीमुळे, आत्मविश्वासामुळे, आनंदामुळे माझी वाणी कंठचक्र विशुद्ध चक्रातून गोडच बोललं जाणार
1: आहे. हो,
0: तिथे मी कोणाला दुखावणार नाहीये.
1: बरोबर.
0: मग पुढे आज्ञाचक्र आहे जे आपल्या दोन बुवायांच्या मध्ये, ते आपल्याला त्यामुळे योग्य का अयोग्य, चांगलं का वाईट या गोष्टी नक्की दाखवणार आहे.
1: विवेक आपला जागृत
0: ठेवणार आहे. आणि मग सहस्रार, तिथे आपण म्हणतो कुंडलिनी जागृती. मग तू म्हणतेस तसं आपण नातेसंबंध किंवा या सगळ्याच्या पलीकडे गेलेलं असतो. मग तिथे कुठलाही दुजाभाव नाही, द्वैत अद्वैत नाही, सगळ्याच्या पलीकडे जाऊन सहस्रार चक्र माझं बॅलन्स झालं. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ते काम देत राहतं आणि हे तर रोजच्या आयुष्यात आपल्याला इतक्या ठिकाणी उपयोगी पडू शकतो.
1: बरोबर आहे. पण मग याची पद्धती काय, की आधी तुम्ही ध्यान लावायचं, मग प्राणायाम श्वासाकडे लक्ष द्यायचं, मग त्या त्या चक्राचे जो बीजमंत्र आहे तो म्हणायचा, त्याचं देवतेचं स्मरण करायचं, त्याचा
0: रंग आहे तो डोळ्यासमोर आणायचा,
1: अशा तऱ्हेने हे चक्र थेरपी चालते.
0: मग आता याच्यासाठी तुम्ही आसन घेऊन बसलात अगदीच योग्य. नाही जमलं, जसं तू म्हणलीस की महिलांसाठी आपण हे करतोय, मला वेळच नाहीये या साधनेला, हे तुम्ही जाता येता सुद्धा डोळ्यासमोर आणू शकता.
1: बरोबर.
0: तुम्ही एक लाल रंगाची पर्स जवळ ठेवू शकता, लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवू शकता की राहू दे मला, स्थिरता राहू दे. कारण काय, त्यानिमित्ताने मी सजग राहते की मला ही स्थिरता आली पाहिजे. मग नुसतं ते जवळ ठेवून होणार आहे का, तर तसं नाही. त्यासाठी साधनाही वेगळी आहेच, पण आपल्याला सजग ठेवण्यासाठी अशा गोष्टी पण आपण करू शकतो.

0: आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आहे हे तुम्हाला अवगत असो अगर नसो, ते त्या ऐकण्याने आपल्या शरीरावर मनावरती परिणाम होतो, तो नक्कीच सकारात्मक असतो. आणि ते जर सजगतेने आपण ऐकलं तर त्याचा जास्ती परिणाम होतो, आपली क्रियाशक्ती कार्यशक्ती वाढते, सर्जनशीलता वाढते.
1: सजगतेने ऐकण्यासाठी नुसतं ऐकणं नाहीये, तर ते आपल्या त्या त्या शरीरातल्या ऊर्जा केंद्रांवर लक्ष केंद्रित करून परिणाम होण्यासाठी ऐकणं.
0: हो बरोबर बरोबर आहे. तर हे सगळं या चक्र थेरपीमध्ये आणि ध्यानसंगीतामध्ये आपल्याला साध्य करता येतं. आणि ही थेरपी अशी आहे की कोणा डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा कोणाकडे तरी जायला पाहिजे असं नाही. एकदा आपण ते शिकवून घेतलं की आपलं आपल्याला सुद्धा करता येतं, आपण आपल्या घरातल्यांनाही सांगू शकतो. आणि अशा तऱ्हेने म्हणजे सामाजिक शांतता आणण्याकरता सुद्धा याचा उपयोग
1: आहे.
0: आणि फार मोठा त्याच्यात काही साधन लागतं आहे किंवा फार मोठे त्याला काही वेळ द्यावा लागतो आहे असंही नाही आहे. ह्या आपण सहज जाता जाता करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यातनं सगळी शाश्वत मूल्य आपली जपली जाणार आहे की इतरांना समजून घ्या, इतरांशी चांगलं वागा, सत्सद विवेक बुद्धी पाळा आणि एकूणच शांतता समाधान समाजात असू दे, यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला करता येणार आहे. आणि हा खरंच आजच्या जगामध्ये सध्याच्या या सगळ्या बाहेरच्या परिस्थिती आपल्याला बघताना असं जाणवतं की आजच्या जगामध्ये हे अत्यंत उपयोगी असं साधन आहे आणि त्याचा खरंच उपयोग सगळ्यांनाच होऊ शकतो. आबालवृद्ध सगळ्यांनाच आपण त्याचा उपयोग करून देऊ शकतो. तर योग आणि संगीत असा दोन्हीचा मिलाफ या उपचार पद्धतीमध्ये आहे. आणि 21 जून या जागतिक संगीत दिन आणि जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने आपण हे सगळं आज इथे बोललो. खूप छान माहिती तुझ्याकडून मिळाली आणि खूप वेगळी दिशा या विचारांना मिळाली.

0: त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या तुझ्या सगळ्या प्रकल्पांना आमच्या खूप शुभेच्छा आहेत.
1: धन्यवाद. मला इथे बोलावलं, विषय मला इथे सांगता आला आणि एवढ्या सविस्तर पद्धतीने सांगता आला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.
0: सख्यांनो, ध्यान संगीत चक्र थेरपी आपल्या जीवनाला एका उन्नत पातळीवरती घेऊन जातं हे आताच आपण ऐकलं. आपल्या भारतीय परंपरेत संगीत हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही तर परमेश्वराच्या आराधनेचं माध्यम आहे. अशा या संगीताचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात योग्य तऱ्हेने करून घ्यावा यासाठीच हा सगळा आज प्रवास आपण जाणून घेतला. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त करण्याची अनुमती द्या. मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12:59 होत आहेत. काही क्षणात प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: बागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
1: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचा एक वाजलाय. प्रसारित करत आहोत एनसीआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: कौस्तुभ पटईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू, 31 जण जखमी. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: महाराष्ट्र में 2,00,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे. इलेक्ट्रॉनिक्स की इंडस्ट्री में आपने जिस तरह से प्रमोशन किया है पूरे कंट्री में यू हैव सेट अ न्यू एग्जांपल.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकास

विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं त्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आजच्या दौऱ्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसंच हडपसर रेल्वे स्थानकालाही ते भेट देतील. फ्रान्समध्ये G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुद्धा आज होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं तर 2020-21 मध्ये 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं. त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारतानं हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. भारत आणि थायलंड यांच्यात काल बँकॉक इथं 10वी संरक्षण संवाद बैठक झाली. उत्पादन संशोधन, नवोन्मेष आणि क्षमता विकास या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांनी यावेळी सहमती दर्शवली. भारताकडून संरक्षण विभागाचे सहसचिव सत्यजित मोहंती आणि थायलंडच्या संरक्षण विभागाचे उपसचिव अॅडमिरल नुत्तपोल ड्युनिच यांनी या बैठकीचं अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवलं. या बैठकीत संरक्षण सहकार्याबाबत तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याविषयीही दोन्ही देशांनी व्यापक चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं

0: प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीनं काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आला आहे. तर त्यांच्या जागी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नेमणूक झाली आहे. मुदगल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पावरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनेल मेसीनं हॅटट्रिक साधत इतिहास रचला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये बडोदा इथल्या कोटंबी स्टेडियमजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. जखमींना एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. राजस्थानातल्या बासवाडा इथून सुरतला जाणारी भरधाव बस पहाटे रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू 31 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:40 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वेसेवेला दुपारी 4 वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी रांजणगाव इथं जाबील कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रियल पार्क आणि रांजणगाव गणपती एमआयडीसीला भेट दिली. जाबील कंपनींच्या अत्याधुनिक निर्मिती केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी उपस्थित होते. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या लोकोपयोगी योजना राबवत पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचं विस्तारीकरण, पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1,000 ई-बसेसना मंजुरी आदी पुण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. गेल्या 12 देशात पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन आल्याचं ते यावेळी म्हणाले. उन्हाळी सुट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. यानिमित्तानं पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात नव्या वर्गात पाऊल ठेवणाऱ्या

लहानग्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण म्हणजे PLFS आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांचं वार्षिक सर्वेक्षण म्हणजे ASUs ला पुणे जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षण

0: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ट्रिपल आर म्हणजे रिड्यूस रियूज रिसायकल संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या एक महिन्यात शहरातील विविध भागातून खेळणी पुस्तकं कपडे इलेक्ट्रॉनिक साहित्य तसंच विविध घरगुती वस्तूंचं संकलन करण्यात आलं. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून कचऱ्यातून संसाधन निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ द्यावं असं आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केलं आहे. पुण्यातल्या खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राचा 110वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. जलसंपदा प्रकल्प, नदी अभियांत्रिकी, वीज निर्मिती आणि किनारी अभियांत्रिकी प्रकल्पांमधील जलविषयक संरक्षणांच्या सुरक्षित आणि परवडण्यायोग्य आराखड्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेलं संशोधन आणि विकास कार्य करणारी CWPRS ही प्रमुख केंद्रीय संस्था बनली आहे. स्थापना दिवसानिमित्त संस्थेमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. विद्यार्थी आणि सर्वसामान्य कुतूहल बाळगणाऱ्या सामान्य नागरिकांना विविध धरणांची प्रारूपं इथं पाहता आली. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं झालं आहे. मंदिरात दररोज 1000 भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी दर्शन पास अनिवार्य करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढील वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. सद्यस्थितीत राज्यातल्या धरणांमध्ये एकंदर उपयुक्त जलसाठा 25% आहे. तो गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. विशेषतः पुणे विभागातला उपयुक्त जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्यानं परिस्थिती गांभीर्यानं हाताळावी असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:15 आहेत. प्रसारित करत आहोत नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
2: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जाने तू या जाने ना या चित्रपटासाठी AR रहमान यांनी गायलेलं हे गीत. संगीतही AR रहमान यांचंच आहे.

अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटासाठी अतीफ असलम आणि आलिशा चिनॉय यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं आशिष पंडित यांचं, माफ करा, शब्द होते आशिष पंडित यांचे तर संगीत होतं प्रीतम यांचं. रब ने बना दी जोड़ी या चित्रपटातलं सुखविंदर सिंग यांच्या स्वरातलं हे गीत.

रब ने बना दी जोड़ी या चित्रपटासाठी जयदीप साहनी यांनी लिहिलेलं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलीम सुलेमान यांचं, तर स्वर होता सुखविंदर सिंग यांचा.

गजनी या चित्रपटासाठी बेनी दयाल आणि श्रेया घोषाल यांच्या युगलस्वरातलं हे गीत आपण ऐकत आहात. शब्द आहेत प्रसून जोशी यांचे तर संगीत आहे ए आर रहमान यांचं.

श्रोतो, कार्यक्रमात यानंतर प्रसारित करत आहोत फना या चित्रपटातलं गीत. प्रसून जोशी यांचे शब्द आहेत, संगीत जतीन ललित यांचं, तर स्वर आहे सोनू निगम, सुनिधी चौहान यांचा.

0: अधूरी सांस थी, धड़कन अधूरी थी, अधूरे हम, मगर अब चांद पूरा है फलक पे और अब पूरे हैं हम।
1: श्रोत्यो, कार्यक्रमातलं शेवटचं गीत प्रसारित करत आहोत मर्डर या चित्रपटासाठी अमीर जमल यांनी गायलेलं गीत। जावेद अख्तर यांच्या या शब्दांना संगीत आहे अनु मलिक यांचं।

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकू शकता जगात सर्वत्र. दुपारचे 2:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीत. या कार्यक्रमात रागेश्री कुलकर्णी यांचं गायन. राग आहे शुद्ध सारंग. ऐकूयात रागेश्री कुलकर्णी यांचं गायन.

0: श्रोते, शास्त्रीय संगीत या कार्यक्रमात आपण रागेश्री कुलकर्णी यांचं गायन ऐकलत, राग होता शुद्ध सारंग. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकू शकता जगात सर्वत्र.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
3: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
1: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
3: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
2: वेळ अजून गेलेली नाही, एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
1: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा, कापडी पिशवी सोबत ठेवा.
3: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
2: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
3: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. काही क्षणात म्हणजे 3 वाजता प्रादेशिक बातम्या आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट। आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर। आणि राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय। राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटलं आहे। पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते।
1: प्लांट में एक बड़ा रिफॉर्म किया है। 1950s में एक ऐसा लेफ्ट ओरिएंटेड माइंडसेट था गवर्नमेंट्स का कि हर चीज पे कंट्रोल हो, उसके कारण एक बड़ा इंडियन इकोनॉमी में और विशेषकर मैन्युफैक्चरिंग सेक्टर में देयर वाज अ ह्यूज बैरियर व्हिच वाज देयर। देवेंद्र जी साहब, आपने ये जो रिफॉर्म किया है इसके लिए एक आपका हार्दिक अभिनंदन बनता है, जो देश की तकदीर को बदलने वाला रिफॉर्म है।
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं, तसंच एका दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली। कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा, तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते। मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडोर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं ते म्हणाले। G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी संतुलित सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना यावर आयोजित चर्चासत्रात भाग घेणार आहेत। फ्रान्समध्ये एव्हियन इथं सुरू असलेल्या या परिषदेत G7च्या सदस्य देशांबरोबरच OECD म्हणजेच जागतिक आर्थिक सहकार्य करणाऱ्या देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची आज संध्याकाळी द्विपक्षीय बैठक होणार आहे। विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल। फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे। प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही

खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारताने हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं. त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीने काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आलं आहे तर त्यांच्या जागी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची नेमणूक झाली आहे. मुद्गल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वनविभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे.
कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प

प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशाने कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबाद नंतर आता मुंबईत होत आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरु झाला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 22 षटकात 2 बाद 163 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:10 आणि 38 सेकंद झाले आहेत. आता आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. मी अमृता हर्षे आपला निरोप घेते. पुन्हा आपली भेट आमच्या दुसऱ्या सभेच्या वेळी सायंकाळी 4:58 मिनिटांनी. नमस्कार.

शुभ संध्या श्रोते हो. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. या सायंकालीन सभेत मी केतकी हर्डीकर आपणा सर्वांचे स्वागत करते. आपल्या या दुसऱ्या प्रसारण सभेची सुरुवात आता करूया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाने.

श्रोते हो, आजच्या आपल्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगल स्वरातलं यादव की बारात या चित्रपटातलं गीत. मजरू सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीतबद्ध केलंय राहुल देव बर्मन यांनी.

0: यादव की बारात या चित्रपटातल्या या गीतानंतर श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत. संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा, चित्रपट सीता और गीता.
1: अरे अरे ए ए

कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना ऐकूया, छोटी सी बात या चित्रपटातली. योगेश यांच्या या गीताला स्वर आहे आशा भोसले आणि येसुदास यांचा, आणि संगीतबद्ध केलं आहे सलील चौधरी यांनी.

श्रोते हो, आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं या नंतरचं गीत ऐकूया. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात शक्ती या चित्रपटातलं. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीतबद्ध केलंय राहुल देव बर्मन यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात मजरू सुलतानपुरी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय राहुल.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात ही होती आनंद बक्षी यांची गीतरचना हमजोली या चित्रपटातली. संगीतबद्ध केली होती लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्जवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 झाले. प्रसारित करत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. आजच्या युववाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात ऐकूया 18 जून या वीरांगना महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा. लेखन आणि निवेदन गायत्री सुतार यांचं, सादर करते धीरज केदारी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात आज ऐकूयात वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी, सादर करते आहेत धीरज केदारी.

श्रोतक मित्रमैत्रिणींनो नमस्कार. युवानीच्या स्टे ट्यून या सत्रात मी गायत्री अविनाश सुतार आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते. जिस उम्र में लोग जिंदगी के ख्वाब बुनते हैं, उसने अपनी पूरी उम्र एक मुल्क के नाम लिख दी. तख्त उसका था मगर फिक्र वतन की थी. वो रानी कम आजादी का पहला ख्वाब ज्यादा थी. झांसी की मिट्टी आज भी ये सदाई देती है, वफा की आखिरी हद लक्ष्मीबाई होती है. मित्रांनो, वीरांगना महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर ज्यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखले जाते, ती भारतातील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. भारतीय इतिहासात त्यांना एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा म्हणून ओळखले जाते. त्यांचा दृढ निश्चय अतुलनीय होता. त्यांना भारताची जोन ऑफ आर्क म्हणून व्यापकपणे ओळखले जाते आणि भारताच्या पहिल्या मुक्ती लढाईतील त्या एक प्रमुख व्यक्तिरेखा होत्या. लक्ष्मीबाईंनी ब्रिटिशांविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि भारतीय इतिहासावर अमिट छाप पाडली. देशभक्ती आणि आपल्या देशाबद्दल अभिमानाने भरलेली ती एक कन्या आणि राणी म्हणून मिळणे हे भारताचे भाग्य होते. महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिका

कर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढे गावचे होते. राणीचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई तांबे यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे 19 नोव्हेंबर 1835 रोजी झाला. त्यांचे वडील व्यवसायानिमित्त पुणे आणि सातारा येथे स्थायी झाले होते. नेवाळकर कुटुंब मूळचे कोट रत्नागिरी येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारोळा येथील जहागीर दिली आणि कालांतराने झांशी संस्थानची सुभेदारी दिली. इसवी सन 1818 नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झांशी वंश परंपरागत ताब्यात घेऊन महाराजा ही पदवी धारण केली. राणी लक्ष्मीबाई धोरणी चतुर युद्धशास्त्र निपुण शूर आणि थोर नेतृत्वगुण असणाऱ्या होत्या. त्या जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या, परंतु राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरत वाढल्या होत्या. त्यांचे पालनपोषण पेशव्यांचे राजवाड्यात झाले आणि पेशवा बाजीराव दुसरे यांनी तिला स्वतःच्या मुलीसारखे वागवले. ते त्यांना चबिली असे म्हणत, ज्याचा अर्थ खेळणारी असा होतो. नानासाहेब आणि तात्या टोपे यांच्यासोबत ती वाढत असताना त्यांना मार्शल आर्ट्स, तलवारीने लढणे आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा असामान्य संगोपनामुळे राणी लक्ष्मीबाई त्यांच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा अधिक स्वतंत्र होत्या.

राजवाडे आणि मंदिरांमध्ये फिरताना लक्ष्मीबाईंना पालखीऐवजी घोड्यावर स्वार होणे जास्त आवडायचे. मनाची एकाग्रता, चपळता, शरीराचं तोल सांभाळण्याचे कौशल्य आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज होत्या. 19 मे 1842 रोजी त्यांचे विवाह झांशी संस्थानचे राजे श्रीमंत महाराजाधिराज महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला.

0: तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झांशीच्या प्रजेत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. मात्र दरबारचे कामकाज राणीने पाहणे गंगाधर रावांना पसंत नव्हते, त्यामुळे राणीने आपला वेळ स्वतःच्या कौशल्यांना जपण्यासाठी वापरला. त्यांनी रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी आणि तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. महाराज गंगाधरराव आणि महाराणी लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला, परंतु तो 3 महिन्यांचा असताना मृत्यू पावला. या दुःखातून गंगाधरराव खचले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदरराव असे ठेवले. 21 नोव्हेंबर 1853 रोजी महाराज गंगाधररावांचे निधन झाले. महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी दामोदरराव यांना झाशीच्या सिंहासनाचा कायदेशीर वारस म्हणून मान्यता देण्यास नकार दिला, कारण तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी भारतीय संस्थाने काबीज करण्यासाठी सुरू केलेल्या धोरणाचा उल्लेख डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सचा होता. लॉर्ड डलहौसीच्या द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकात विस्ताराच्या योजना स्पष्ट करताना विनायक दामोदर सावरकर लिहितात, केवळ पंजाबच नव्हे तर ब्रह्मदेशाचे विस्तृत अधिराज्य गिळंकृत करूनही डलहौसीची भूक समाधानी नव्हती. भारताच्या सीमा वाढल्या असल्या तरी आत प्राचीन राज्यांच्या कबरी होत्या, त्यामुळे डलहौसीने त्यांना उपटून टाकण्यास आणि सर्व काही समतल करण्यास सुरुवात केली. त्यांनी केवळ खूप मौल्यवान जागा व्यापली नाही तर त्या कबरींमधून एके दिवशी भारताच्या चुकांचा बदला घेणारे उद्यास येतील अशी भीती होती. ईस्ट इंडिया कंपनी भारतीयांविरुद्ध वापरत असलेल्या अनेक दडपशाही उपायांपैकी एक म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. भारत धार्मिक छळ, राजकीय मानवी हक्कांचे उल्लंघन आणि नैसर्गिक संसाधनांचे शोषण यासारख्या संघटनांना तोंड देत होता. त्याच्या शतकानुशतके जुन्या स्थापित संस्था नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या.
1: देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए, भारत रहना.

10 जून 1857 रोजी राणी लक्ष्मीबाईंनी स्वतःचा राज्याभिषेक करून बुंदेलखंडच्या सम्राज्ञी म्हणून घोषणा केली. झांसीच्या राजदरबारात त्यांना बिरुदावली लावली जायची. जेव्हा त्या शाही पोशाखात, विशेषतः महाराष्ट्रीय नववारी साडी, खांद्यावर शेला किंवा निळा मखमली पायजमा आणि लाल मखमली अंगारखा, डोक्यावर चंदेरी निळा फेटा आणि कमरेला रत्नजडित तलवार बांधून राजदरबारी यायच्या, तेव्हा ही बिरुदावली त्यांना दिली जायची. 1853 मध्ये महाराणी लक्ष्मीबाईंनी महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या परवानगीने झांशी राजमहालाच्या अंगणात एक महिला सेना तयार केली होती. या सेनेचे नाव दुर्गा दल असे होते. इसवी सन 1857 ते 1858 स्वातंत्र्य युद्धात या नारी सेनेने इंग्रजांविरुद्ध लढा देत महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळी हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतला होता. त्यानुसार 13 मार्च 1854 रोजी झांसीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. दत्तक विधान नामंजूर करून झांसी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्यावेळी स्वाभिमानी राणीने मेरी झांसी नहीं दुंगी असे स्फूर्तीदायक उद्गार काढले. कंपनी राजवटीविरुद्ध आणि त्याच्या मार्गांविरुद्ध सुरू झालेला मोठा उठाव जून 1857 मध्ये झांसीला पोहोचला. राणी लक्ष्मीबाईंच्या सक्षम राजवटीत झांसी लवकरच स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा गड बनला. 5 जून 1857 रोजी झांशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता किल्ल्यावर राहण्याचा निर्णय घेतला. पुढे 22 जुलै 1857 रोजी ब्रिटिशांनी राणींना झांशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राजकर्त्या झाल्या, परंतु त्यांच्यासमोर अत्यंत बिकट परिस्थिती होती. मनुष्यबळाची कमतरता आणि रिकामा खजिना यामुळे प्रजेच्या मनात असुरक्षिततेची भावना. तरीही राणी लक्ष्मीबाईंनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली. त्यांनी जुन्या विश्वासू लोकांना परत बोलावून त्यांना महत्वाची पदे दिली. दिवान लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री तर वडील मोरोपंत तांबे यांना खजिनदार नेमले. लक्ष्मणरावांचे भाऊ, मुलगा मुनसब भोलानाथ आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे शस्त्रास्त्रांचे जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळवून राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या 22 तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मिती केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. यामुळे झांशीवर हल्ला करू पाहणाऱ्या ब्रिटिशांना राग आला. झांशीवर हल्ला करण्याची जबाबदारी सर ह्यू रोज यांना देण्यात आली, परंतु झांशीच्या भूमीवर पाऊल ठेवताच इंग्रजी सैन्याचे मोठे नुकसान झाले. शत्रूला पुरवठा रोखण्यासाठी राणीच्या आदेशानुसार झांशीच्या सभोवतालच्या सर्व जमिनी उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. शेतात धान्याचा एक तुकडाही नव्हता, कुरणात गवताचा एकही तुकडा नव्हता, त्यांना आश्रय देणारे एकही झाड नव्हते. पण इंग्रज झांशीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. ही सर्व परिस्थिती पाहता लक्ष्मीबाईंनी क्रांतिकारी सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि ग्वाल्हेर राज्यात सैन्याला

झाशीचे लोक देशाच्या यशासाठी प्रार्थना करत होते. येथील मंदिरे युद्धभूमीवर गेलेल्या सैनिकांना आशीर्वाद देत असत आणि परत आलेल्या जखमींची काळजी घेत असत. दरम्यान 21 मार्च 1858 रोजी सकाळी सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झांशीजवळ आला. त्याने राणीला निशस्त्र भेटीस येण्यास किंवा युद्धास तयार राहण्यास सांगितले. ब्रिटिशांच्या विश्वासघातामुळे आणि अन्यायामुळे भारतात परकीय शासन नको अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्यास नकार दिला.

त्याचवेळी त्यांनी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्याची सूचना केली. उत्तम सेनानी आणि कर्तव्यगार राजकारणी असणाऱ्या ह्यू रोजने झांसीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला आणि तिथे तोफा चढवल्या. सुरुवातीला झांसीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज, नालदार, भवानी शंकर, कडक बिजली या तोफांनी चांगला प्रतिकार केला. गौस खान याने तर तोफेमधून असा मारा केला की दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झांशीतील लोक त्यांना धन्यवाद देतात. युद्धाच्या 9व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफा बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारी पाडली. ही खिंडारी बुजवण्यासाठी रातोरात काम झाले, ज्यामध्ये स्त्रियांनी चुना, दगड आणि विटा ने आण करण्याचे काम केले. शेवटी झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा होत असे. ही विहीर आणि दारूगोळा तयार होणारा कारखाना इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. अशा परिस्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. 31 मार्चला तात्या टोपे यांचे सैन्य आले, परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावर लढण्याचे आवाहन केले. त्यांनी सैनिकांना आश्वासन दिले, रणांगणात तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन. राणीचे डावे उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि गौस खान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडले. तेव्हा परिस्थिती बिकट झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत आणि सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी स्वतः रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य आणि शौर्य पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन राणीला परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी चर्चा करून राणीने रातोरात झांशी सोडण्याचा निर्णय घेतला. सतत 11 दिवस त्यांनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचे साक्षीदार ह्यू रोजने नंतर म्हटले, राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती. झांशीतील पराभवानंतर 3 एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई आपल्या सारंगी घोडीवर स्वार होऊन दामोदररावाला पाठीशी बांधून किल्ल्यावरून खंदकात उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच आणि काल्पी येथील पराभवानंतर ते रावसाहेब पेशव्यांसह 30-31 मे 1858 रोजी ग्वाल्हेरला पोचल्या. तिथेही त्यांनी स्वस्थ न बसता सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैनिकांची चौकशी करीत इंग्रजांना रोखण्यासाठी रणनीती आखत होत्या. 16 जून 1858 रोजी ग्वाल्हेर जवळील कोट्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत लढा दिला. 17 जून 1858 रोजी रणांगणातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव बाबा गंगादास यांच्या मठात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झांसीच्या राणीचे वर्णन करताना सर ह्यू रोज म्हणाले, राणी तिचे शौर्य, हुशारी आणि चिकाटीसाठी उल्लेखनीय होती. तिच्या अधीन स्थानांबद्दल तिची उदारता अमर्याद होती. हे गुण तिच्या पदासह एकत्रितपणे तिला बंडखोर नेत्यांपैकी सर्वात धोकादायक बनवत होते. भारतीय विद्रोहाने फक्त एकच पुरुष निर्माण केला होता आणि तो पुरुष एक महिला होती. तिच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी कर्नल मॅलेसन यांनी हिस्ट्री ऑफ द इंडियन म्युटिनी खंड 3 मध्ये लिहिले, ब्रिटिशांच्या नजरेत तिच्या चुका काहीही असल्या तरी तिचे देशवासी नेहमीच लक्षात ठेवतील की ती तिच्या देशासाठी जगली आणि मरण पावली. भारतासाठी तिचे योगदान आपण विसरू शकत नाही. 1857च्या क्रांतिकारी युद्धात ब्रिटिश वसाहतवादाला सर्वात शक्तिशाली सर्वव्यापी प्रतिकार मिळाला. मातृभूमीच्या मुक्तीचे एक समान ध्येय विविध वर्ग, पंथ आणि धर्मांच्या लोकांना कसे जोडू शकतो आणि त्यांना राष्ट्रीय संघर्षाचे नेतृत्व करण्यासाठी एकत्र कसे आणू शकते हे याने दाखवून दिले. आपण भारताच्या स्वातंत्र्याचे 79 वर्ष साजरे करणार असताना ही भावना पुन्हा जागृत आणि आदरणीय झाली पाहिजे. राणी लक्ष्मीबाईंनी दिलेल्या बलिदानांना तीच खरी श्रद्धांजली असेल. तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील

युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात 18 जून या वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 6 वाजता हिंदीमधून आणि 6:05 इंग्रजीमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: Union Home Minister Amit Shah today revealed the functioning of the National Cybercrime Helpline 1930 at a meeting in New Delhi and instructed the officials to revamp it. Mr. Shah also directed the officials to use artificial intelligence and multilingual support to facilitate ease of reporting. He directed the agencies to work closely with the states to pivot each call to its logical end and also asked to address the grievances arising out of freezing of bank accounts. Union Minister for Environment, Forest and Climate Change Bhupinder Yadav today said that India has already brought about 22 million hectares of land under restoration efforts against the target of restoring 26 million hectares by 2030. He said this while addressing the event to commemorate World Day to Combat Desertification and Drought 2026 in New Delhi. Speaking on the theme of this year's observance, Rangelands Recognize, Respect, Restore, Mr. Yadav said that rangelands and grasslands play an important role in biodiversity conservation, livestock-based livelihoods, regulation of the water cycle, carbon sequestration, and climate resilience. In Gujarat, six people, including a nine-year-old child, died in an accident between a truck and a private bus in Vadodara. 27 others were injured and shifted to SSG Hospital in Vadodara for treatment. Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah have expressed grief over the tragic accident on the Vadodara-Jarod road in Gujarat. In another incident, at least six women died while three others got injured after the e-rickshaw in which they were travelling collided with a tractor in Ujhani area of Badaun district of Uttar Pradesh this afternoon. Prime Minister Narendra Modi and Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath have expressed deep sorrow over the incident. In sport, in cricket, India have set a target of 403 runs for Afghanistan in the second ODI of the three-match series in Lucknow. India were bowled out 402 in 49.4 overs. Both Shubman Gill and Ishan Kishan scored centuries. Gill made 154 while Kishan contributed 125. In reply, Afghanistan were 18 for no loss in 3.4 overs. That is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:10 झाली. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर संध्याकाळी 6:30 आयसीसी वुमन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत हेडिंग्ले लीड्स येथे भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन आपण आपल्या रेडिओ सेट आणि DRM बँडवरून ऐकू शकाल. याच दरम्यान न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून स्टुडिओतून प्रसारित होणारे कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील. ते असे आहेत: संध्याकाळी 6:30 बलसागर भारत हो, 7:15 अर्थविशेष, 7:30 ऐकूया माझं घर माझं शेत या कार्यक्रमात काटेविरहित नेवडुंग एक बहुपयोगी वनस्पती याविषयी कुणाल पुंडे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी मध्यवर्ती संशोधन केंद्र बायफ उराळी कांचन पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. तसंच बाजारभाव आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 7:15 ऐकूया कार्यक्रम एक कलाकार. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्यावर. 9:15 ऐकूया स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 ऐकूया नादब्रह्म या कार्यक्रमामध्ये उस्ताद डागर बंधू यांनी गायलेला राग जय जयवंती. श्रोतेहो, युती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांविषयीची माहिती. आता ऐकूया उद्या म्हणजेच 18 जून रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. उद्या पहाटे 5:55 गिरवाणवाणीमध्ये ऐकूया पारंपरिक गुरुपादुका स्तोत्र अपर्णा केळकर यांच्या स्वरात. 6:05 प्रभातवंदन, 6:25 चिंतन या सदरात ऐकूया डॉक्टर देवीप्रसाद खरबंडीकर यांचे विचार. सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करते.

मुजम्मिल पटेल, 6:40 आणि संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये कृषीवाणी या सदरात ब्लूबेरी लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 ऐकूया आरोग्यम धनसंपदा. यामध्ये योग आणि आसन यातील फरक याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. तर 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती असलेले आहेत. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:00 आजचा विचार. 7:25 ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता अध्याय पहिला 26वा श्लोक. विवरण आणि लेखक आहेत डॉक्टर मुकुंद दातार आणि श्लोक गायन आहे प्रीती गंगाखेडकर यांचं. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. यानंतर सकाळी 9:00 ऐकूया मराठी चित्रपट संगीत. 9:30 साध संवाद या कार्यक्रमात हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास या ग्रंथाच्या लेखिका अंजली मालकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकूया. निर्मिती सहाय्य आहे वैशाली जाधव यांचं. सादर करते विक्रांत मंडपे. 10:25 काही स्थानिक निवेदनं. सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:00 तसंच रात्री 10:00 आपण आस्वाद घेऊ शकाल हिंदी चित्रपट संगीताचा. सकाळी 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये अर्पिता वैशंपायन यांनी गायलेला राग बसंत मुखारी, तर रात्री 10:30 त्यांनीच गायलेला राग जगसमोहिनी आपण ऐकू शकाल. सकाळी 11:30 विशेष गीत गंगा या कार्यक्रमात युवा अभिनेत्री गायत्री दातार यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग 8, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. दुपारी 12:00 वनिता मंडळ. दुपारी 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT द्वारा. दुपारी 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 1:45 आणि 2:45 ऐकूया कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. दुपारी 2:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीत भजन वरुण पांढरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संध्याकाळी 5:30 ऐकूया कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. संध्याकाळी 6:30 ऐकूया कामगार सभा. यामध्ये शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग याविषयी डॉक्टर सोनल कुलकर्णी यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते नयन पवार. निर्मिती आहे आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची. मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:15 ऐकूया वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सातबारा सुधारणा 2026 जमीन नोंदणीतील ऐतिहासिक परिवर्तन याविषयी ॲडव्होकेट भाग्यश्री काळे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय राजगुरुनगर पुणे यांनी दिलेली माहिती. तसंच कौटुंबिक श्रुतिका चालू जमाना लेखन माधुरी शिंदे यांचं. प्रसाद सहभाग प्रसाद कुलकर्णी धीरज केदारी आणि वहिदा शेख यांचा. तसंच बाजारभाव आपण ऐकू शकाल. 9:15 ऐकूया स्पॉटलाईट आणि 9:30 कंट्री वाईड. तसंच वेळोवेळी प्रसारित होणारी बातमीपत्र आमच्या नियोजित वेळेत प्रसारित होतील. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नर्गिस लखनऊ नगरे स्पर्धा त्रयाणां श्रृंखलायाः द्वितीयायाम् एकदिवसीय अन्ताराष्ट्रिय क्रिकेट क्रीडायाम् अफगानिस्तान देशं विरुध्य एकशून्येन अग्रस्थं भारतं त्र्यधिक चतुश्शत धावनांकानां लक्ष्यम् अददात् यत्र दलनायकेन शुभमन गिलेन सार्धैक शताधिकानि ईशान किशनेन च सपादशत धावनांकानि रचितानि इतः प्राग अफगानिस्तान देशः पणकं विजित्य प्रथमतया क्षेत्ररक्षणम् अचिनोत् पुनः एकवारं मुख्याः वार्ताः G7 इत्यस्य नेतारः वैश्विक स्थिरतां सुरक्षा सहकारं बहुराष्ट्रीय संघटित अपराधस्य प्रतिकार प्रयत्नांच केन्द्रीय मानाः घोषणानां श्रृंखलाः स्वीकृतवन्तः फ्रांस देशस्य एवियान नगरे G7 इति शिखर सम्मेलनेन समं प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अमेरिका देशस्य राष्ट्रपतिना डोनाल्ड ट्रम्पेन सह मेलनं करिष्यति रक्षामंत्री राजनाथसिंहः भारतस्य सार्वभौमता निर्विवाद्यमिति कथयन आतंकवादं विरुध्य सर्जिकल स्ट्राइक्स बालाकोट ऑपरेशन सिंदूर इत्येतानि च निर्णायकानि कार्याणि इति उदघोषयत् भारतस्य रक्षोत्पादनं निवर्तमान वित्तीय वर्षे 10.78 लक्षं कोटि रूप्यकाणि अभिलेख्यं यावत् वर्धितम् इति वार्ताः
1: श्रोते हो आयसीसी वुमन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड्स संघादरम्यान खेळला जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीएच आणि DRM वर आपण ऐकू शकाल हे प्रत्यक्ष वर्णन आपण मोबाईल ऍपवरती ऐकू शकणार नाही संध्याकाळचे 6:30 होत आहेत सादर करीत आहोत कार्यक्रम बलसागर भारत हो

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो च्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, आपण रोज घरगुती गॅसचा वापर इंधन म्हणून करतो. तो सहज आणि सोप्या पद्धतीने वापरता येतो. त्यात ना धुराची कटकट असते ना लाकूड फाट्याची. पण इतक्या सहज सोप्या इंधन प्रकाराची काहीतरी काळजी घ्यावीच लागत असेल ना. नाहीतर आग लागणं, स्फोट होणं अशा अनेक घटना घडतात आणि त्याबाबत आपण वाचत सुद्धा असतो. तर या इंधनाची काय दक्षता बाळगावी लागते, सुरक्षिततेचे काय नियम पाळावे लागतात, याविषयी सविस्तर माहिती करून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन माणिकराव सोळंके, जे गेली 10 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. आत्ताच मी म्हटलं तसं घरगुती वापराचा जो गॅस सिलेंडर आहे त्याच्या दक्षतेसंबंधी आज आपण जाणून घेणार आहोत. पण अशा वेगळ्या क्षेत्रात कार्य करावं याची सुरुवात नेमकी कुठून झाली?
1: याची सुरुवात तर आम्ही नागपूरमधूनच केलेली आहे. असं आहे की जेव्हा मी माझ्या घरून बघितलं की जेव्हा आपल्या घरी घरगुती गॅस, तर माझी आई किंवा माझे वडील जे कोणी आहेत ते आपला घरगुती सिलेंडर जो आहे तो सरळ डिलिव्हरी बॉयकडनं आपल्या स्वयंपाकघरात नेतो आणि ते स्वयंपाकाला सुरुवात करतात. तर त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आपण आपल्या घरी जर समजा अशा पद्धतीनं होत आहे तर हे सगळीकडेच होत आहे. तर मग आपण याच्याविषयी जर जनजागृती केली आणि लोकांना लोकांचे अधिकार, म्हणजे ग्राहकांना ग्राहकांचे अधिकार जर पटवून दिले

0: तर याच्यामध्ये जे होणारे स्पोर्ट्स आहेत, त्याच्यामध्ये होणारे जे धोके आहेत ते टाळता येणार? हल्ली आपण बघितलं आहे की लोकसभेमध्ये पण हा एक प्रश्न उचलला होता की याच्यामध्ये वर्षाला 1000 जवळपास ब्लास्ट होतात आणि एकदम धोकादायी पद्धतीने हजारो लोकांचे याच्यामध्ये जीव जातात. तर याच्यामध्ये आपण सतर्कता बाळगली पाहिजे, याच्यामध्ये आपण सावध राहिलं पाहिजे.
1: पण मग सावध राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कारण रोजच्या वापरातला आपला गॅस सिलेंडर आहे, त्याची काळजी नेमकी कशी घ्यायची?
0: बघा, आपल्या घरी येणारा जो गॅस सिलेंडर आहे, सर्वात पहिले तर आपण मोजून घ्यायला पाहिजे ते. त्याचा वजन काटा जे आहे जो डिलिव्हरी बॉय आहे त्याच्याकडेच असतो, नंबर एक. नंबर दोन, त्याच डिलिव्हरी बॉयकडे लिकेज डिटेक्टर असतात, पीडीआय किट ज्याला म्हणतात ते. एक ओरिंग चेक करायचं असतं आणि एक वॉल चेक करायचं असतं. आणि हे सर्व डिलिव्हरी बॉयकडे आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएलच्या डीलर्सनी ते दिलेले आहेत. म्हणजे केंद्र सरकारने ती व्यवस्था केलेली आहे की लिकेज कसे चेक करायचे. तिसरं जर म्हटलं तर आपण सिलेंडरवरती एक व्हॅलिडिटी लिहिलेली असते. म्हणजे जसं D25, जसं उदाहरणार्थ डी एक आकडा असतो 26, तर त्यामध्ये असं आहे की म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे ए, त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून, बी, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, सी, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, डी, म्हणजे ह्या जे आकडे आहेत ते आपल्याला दर्शवतात की याची व्हॅलिडिटी म्हणजे याचा इथपर्यंतची कालावधी आहे. तर ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.
1: अच्छा, आणि मग ही सगळी तपासणी केल्यानंतर आपण तो सिलेंडर आपल्या ताब्यात घ्यावा.
0: हो, हे सगळी तपासणी केल्याच्या नंतर त्याच्यावरती जे भोगदान आहे ते तेवढंच आपण दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे बिल येते, स्लिप येते, तेवढंच द्यायचं. हल्ली काय होतंय की आपलं घर समजा दुसऱ्या मजल्यावरती आहे, तिसऱ्या मजल्यावरती आहे, चौथ्या मजल्यावरती आहे, आणि डिलिव्हरी बॉय जे आहेत ते आपल्याकडनं अतिरिक्त शुल्क पण घेतात कधी, तर याला ओव्हर चार्जिंग होते आणि याच्यावरती 1-1 लाख रुपयापर्यंत पेनॉल्टी लावल्या जातं. तर हा एक विषय खूप महत्वाचा आहे. ग्राहकांची जी आहे ना, ही अशा प्रकारे फसवणूक पण होते. तर हे ओव्हर चार्जिंग वगैरे करायची गरज नाही आहे. एखाद्या वेळेस आपल्याला आता कृत्रिम टंचाई भासत आहे घरगुती गॅस सिलेंडरची, त्याच्यामध्ये गोडाऊन मधून घेऊन जा वगैरे असं येतात. तर त्यावेळेस आपल्याला एका सिलेंडरवरती 70-75 रुपये कमिशन असतं डीलरचं, आणि त्याच्यामध्ये 30-35 रुपये हे जे चार्जेस आहे हे डिलिव्हरी बॉयचे जे आहे, ट्रान्सपोर्टेशनचा जो चार्जेस आहे ते आहे. जर आपण जर तिथून जर घेत असेल तर ते कापून द्यावं.
1: अच्छा, त्यांच्या गोडाऊन मधून जर आपण आणत असू तर डिलिव्हरी चार्जेस कापून द्यायला हवेत आपण पैसे त्यांना. ओके, पण आता तुम्ही जसं म्हणालात तसं काही कारणामुळे जगभरच गॅसची कमतरता भासते, तर बेकायदेशीर गॅसचं रिफिलिंग बऱ्याचदा होताना दिसतं, तर त्याच्यात नेमके धोके काय असू शकतात?
0: बघा, गॅस अवैध रिफिलिंगचे 4-5 प्रकार आहेत. एक तर प्रकार असा आहे की म्हणजे 14 किलो 200 ग्रामचं जे आपलं घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच्यामधून ते 2 किलो 5 किलोचं जे गॅस सिलेंडर असतात त्याच्यामध्ये ते पलटी करून देतात. हल्ली विद्यालयीन जे विद्यार्थी आहेत ते वापरतात, तर ते पण अशाच एखाद्या ठिकाणावरनं ते पाईपच्या माध्यमातून ते भरून घेतात.
1: बरोबर.
0: दुसरी असं आहे की काही गॅसच्या ज्या वाहनं आहेत त्या वाहनांमध्ये पण घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जातो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर तिसरं असं आहे की व्यावसायिक जे गॅस सिलेंडर आहेत 19 किलोची टाकी म्हणा किंवा इतर आकाराची, त्यामध्ये पण हे घरगुती जे आपला सिलेंडर आहे ज्याला आपण मुंबईमध्ये बाटला म्हणतो ते पलटवून टाकतात आणि त्याचे म्हणजे भाव जे आहेत ते कमी असतात घरगुतीचे आणि व्यवसायाचे जास्त असतात. कारण का त्याच्यामध्ये जीएसटीचा फरक असतो. यामध्ये जीएसटी 18% जीएसटी असते आपल्या कमर्शियलमध्ये आणि व्यावसायिकच्या याच्यामध्ये 5% असते. तर 13% जीएसटीचा फरक आणि किमतीमध्ये पण फरक आहे. म्हणजे साधारण आज 3200 रुपयाचं 19 किलोची टाकी मिळते आणि घरगुती टाकी 950 किंवा 60 रुपयाचं जवळपास आहे. तर हा खूप मोठा फरक आहे. किलोच्या मागे जे आहे ते 30-35 रुपयाचं हे आहे. तर या सगळ्या भानगडीसाठी लोक हे अवैध काम करायला समोरे गेलेले आहेत. तर याच्यावरती कारवाई सरकार तर करत आहे, पोलीस विभागही करत आहे. म्हणजे फूड अँड सिव्हिल सप्लायन्स, म्हणजे त्याला आपण आपल्या मराठी याच्यावर जर म्हटलं अन्नधान्य पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग आहे ते यावरती कार्य करते. आणि इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट 1950 कलम 3 आणि 7 अंतर्गत त्याच्यावरती कारवाई होतात. आणि या

0: बाजारामध्ये खूप मोठ्या प्रकारचे हे काळा बाजार करताना खूप मोठा धोका पत्करावं लागतं. तर हल्ली यावरती कारवाई चालू आहेत, हे सगळं करत आहेत, परंतु ग्राहकांनी जर आपला अधिकार म्हणून जर हे जाणून घेतलं आणि घरगुती गॅस सिलेंडर घरीच जर वापरला तर हे धोके आपण कमी करू शकतो.
1: बरोबर सर, खूप छान माहिती तुम्ही देत आहे. पण गॅस सिलेंडर आता बऱ्याचदा वेळेवर मिळत नाही किंवा इतके दिवस झाल्याशिवाय तो बुक करता येत नाही, त्यामुळे मग बऱ्याचदा त्याची अवैध मार्गाने विक्री केली जाते आणि खरेदी होते. पण मग अशा गोष्टी लक्षात आल्या तर काय पावलं उचलायला हवी?
0: बघा, आज सरकारने जे काही आता टंचाई चालू आहे, कृत्रिम टंचाई चालू आहे, त्याच्यामध्ये सरकारने काही नियम घालून दिलेले आहेत की आपला सिलेंडर जे आहे 25 दिवसांनी आपल्याला बुक करता येतो. 25 दिवसाच्या नंतर ते 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्या घरी डिलिव्हरी येते. तर आता DAC एक कोडिंगचं जे काम आहे ते चालू केलं आहे, म्हणजे डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड येतो ग्राहकाला. तर जे ग्राहकाला कोड आला, तर तो जो डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड जर आला तर ते ग्राहकांनी फोनवरती कोणाला देऊ नये. जोपर्यंत आपल्या घरी डिलिव्हरी होत नाही, आणि तो डिलिव्हरी बॉय जो आहे तो डिलिव्हरी बॉय नसून तो सुरक्षा दूत आहे आमच्यामध्ये, तर त्याच्यासोबत ते शेअर करावं, इतर कोणाला नाही. आणि जर तुम्हाला असं वाटलं की आपला सिलेंडर बुक झालेला आहे आणि ते आपल्याला 2-3 दिवसात मिळत नाही आहे, तर तुम्ही त्याची तक्रार तुमच्या IOCL, BPCL, HPCLच्या जे पुस्तक आहे तुमचं, त्याच्यावरती जे टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती पण तुम्ही करू शकता. आणि जे तुमची गॅस एजन्सी आहे त्यांना टेलिफोनिकली पण तुम्ही सांगू शकता, आणि ते तुम्हाला तुमचा सांगेल की कधी तुमच्याकडे डिलिव्हरी होणार.
1: पण मग आपल्या सामान्य पोलीस स्टेशनला जाऊन आपण करू शकतो याची तक्रार?
0: नाही, तुम्हाला डिलिव्हरी भेटत नाही त्याच्यासाठी नाही, पण जर काळा बाजार होत असेल कुठे आणि तुमच्या जर ते लक्षात आलं तर जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार देऊ शकता, किंवा पुरवठा विभागामध्ये पण ते त्याची तक्रार देऊ शकता. आणि जर समजा जर तुम्हाला तुमच्या अधिकाराचा सिलेंडरचा काळा बाजार होत आहे किंवा तो मिळत नाही आहे बरोबर आणि दुसरीकडे वापरला जातो, तर त्यावेळेस हे स्टेप्स तुम्ही उचलू शकता.
1: अच्छा. आणि आपण असंही बऱ्याचदा बघतो की एकच ग्राहक असतो पण त्याच्या नावावर अनेक सिलेंडर दिले जातात किंवा अनेक वेळा बुकिंग केलं जातं, तर हे कशा प्रकारे घडतं आणि त्यावेळी काय करायचं?
0: बघा, असं आहे, मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाईन्स म्हणजे MDGच्या अंतर्गत एका ग्राहकाच्या नावी एकच सिलेंडर किंवा एकच कनेक्शन दिले जातात. जर त्याच्या कसं असते की एकच ऍड्रेस असते, फक्त फ्लॅट नंबर किंवा घराचा क्रमांक असा बदलून ते एकाच परिवारातल्या 2-3 लोकांच्या नावाने ते सिलेंडर दिलेले आहेत, पण त्याच्यावरती आता हल्ली त्याच्यावरती कारवाई होणं चालू झालेली आहे आणि डुप्लिकेट कनेक्शन्स म्हणून ते बंद करून ते गव्हर्नमेंट जे आहेत ते त्याच्यावरती नियंत्रण ठेवत आहे.
1: अच्छा.
0: आणि हे काम युद्धपातळीवरती आता सुरू आहे. जिकडनं तिकडनं आता हे बातम्या येत आहेत की 80,000, 20,000, 30,000 असे कनेक्शन ते डुप्लिकेट कनेक्शन ते काढून घेत आहेत.
1: अच्छा, खूप छान. खरं तर शासन किंवा सरकार बऱ्याच गोष्टी ग्राहकांसाठी करत असतं, पण ग्राहकांनी स्वतः सजग राहणं हे सुद्धा तितकंच आवश्यक असतं, नाही का? आता तुम्ही म्हणाला तसं गॅसची टंचाई भासते, बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की अनेक वेळा गॅसचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो, जिथे की गॅस तुम्हाला 10 दिवस पुरणार असेल तर तो 5-6 दिवसच पुरतो. तर त्यासंबंधी तुम्ही काय सांगाल की गॅस योग्य तऱ्हेने कसा वापरावा आणि त्याची सुरक्षितता कशी लक्षात घ्यावी?
0: बघा, आपल्या घरी जेव्हा गॅस सिलेंडर येतं ना, तर तेव्हा सर्वात पहिले जर तुम्ही वजन करून जर घेतलं तर गॅस सिलेंडरच्या गॅसची जी आहे वजन ते 14 किलो 200 ग्राम असते. टाकीवरती लिहिलं असते की त्याचं ग्रॉस वेट किती आहे, नेट वेट किती आहे. काय होते की आपण बऱ्याचदा म्हणतो की आपलं सिलेंडर हल्ली
1: लवकर
0: संपलं, पण ते लवकर संपलं नसून तुम्हाला घेतानीच तुम्ही कमी घेतलेलं आहे ना, तर तुमचा वापर तर तेवढाच आहे. आपण आता कुकर वापरतो, बऱ्याचशा ठिकाणी असे भांडे वापरतो की ज्याला कमी गॅस लागते बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये जे गॅसची जी नळी असते, ट्यूब जी असते, ती पण ISI मार्कवाली घेतली पाहिजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. आपलं जे किचन आहे, त्या किचन म्हणजे जे स्वयंपाक खोली आहे, त्या स्वयंपाक खोलीचं जे खिडक्या असायला पाहिजेत तिथे, तुमचं जे सिलेंडर आहे, जे बाटला आहे, ते अशा ठिकाणी खुल्या ठिकाणी राहायला पाहिजे, ते पॅक नसायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बारीक बारीक आहे. आणि कधी कधी काय होते की आता ग्रामीण भागामध्ये गॅस ओटा नसतो, खाली स्वयंपाक वगैरे करतात, तर हे खाली स्वयंपाक करणं हे धोक्याचं असते, त्याला गॅस ओटाच पाहिजे असते, उंच ठिकाणीच त्याला सिलेंडर

0: वरती म्हणजे गॅस वरती आपला हे स्टोव, तर ते करायला पाहिजे, उंच ठिकाणीच ते राहायला पाहिजे. तर
1: हे सगळे स्टोव वर असायला पाहिजे आणि सिलेंडर
0: खाली असायला पाहिजे. काय होतं की आपण हल्ली आपल्याला उभं राहून आपण स्वयंपाक न करता खाली घेऊन घेतो, कधी म्हणजे दिवाळीचं आता फराळाचं करायचं आहे तर ते खाली घेऊन घेतो, तर ते तसं न करता ते उंच पाहिजे, त्याचा काय रेशो असते एलपीजीचा, तर ते पसरते लवकर. तर हे असं काही झालं तर अपघात होण्याची शक्यता दाट असते. तर याला आपण ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला डिलिव्हरी बॉय जो आहे तो सुरक्षा दूत म्हणून का बरं म्हणतो की कारण ते सगळ्या गोष्टी ते सांगतात, ते बोलतात, तर तेव्हा ते आपण त्याचं फॉलो करायला पाहिजे.
1: पण मग अशी माहिती अनेकांना नसते, ती देण्यासाठी काही सोय उपलब्ध आहे की आता जसं तुम्ही म्हणाला डिलिव्हरी बॉय देतो किंवा मग गॅस एजन्सी अशा प्रकारची माहिती देतात, काय असतं नेमकं?
0: गॅस एजन्सीचे जे वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती पण ह्या सगळ्या माहिती आहेत, त्यांचे सोशल हँडल्स आहेत त्याच्यावरती पण माहिती आहे. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन म्हणून आम्ही पण हा याचा प्रचार प्रसार करत राहतो की ग्राहकांनी कुठल्या बाबी खबरदारी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, कशा प्रकारे त्यांची पिळवणूक होऊ नये याकरिता सावध राहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगत असतो. हे सगळं आहे, आपण जर योग्य ठिकाणी जर शोधलं तर ही माहिती आपल्याला मिळते.
1: अच्छा, तुम्ही आता म्हणालात की चुकीच्या पद्धतीने गॅस ठेवला जातो, तर त्याच्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे कोणकोणत्या प्रकारचे अपघात होऊ शकतात?
0: बघा, कसं आहे, आपण जर लिकेज डिटेक्टरने चेक करून सिलेंडर घेतलं नाही तर कधी पण आपल्या वॉल मधून किंवा आपल्या ओरिंग मधून गॅसची गळती होते आणि ती गळती होऊन त्याचा जसं एखादा इलेक्ट्रिक स्विचेस असेल किंवा ते असेल तर कुठे लिकेज जर असं ना ब्लास्ट होतो आणि तो ब्लास्ट होऊन खूप भयंकर होतो, त्याच्यामध्ये कित्येक लोकांचे जीव पण गेले आणि घर उद्ध्वस्त होऊन जातो. अशा वेळेस गॅस कंपन्यांनी पण इन्शुरन्स काढलेलं असते आणि डीलर डिस्ट्रीब्युटरनी पण ग्राहकांचे इन्शुरन्स काढलेले असतात, तर ते त्याबद्दल पण आपण माहिती आपल्या गॅस डीलरकडनं पण घेऊ शकतो. तर ह्या सगळ्या बाबी आहेत त्यामध्ये.
1: म्हणजे प्रत्येक सिलेंडर हा इन्शुअर्ड असतो?
0: येस.
1: ओके, आणि त्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी.
0: असायलाच हवी.
1: बरोबर. पण मग जेव्हा अशा प्रकारचा एखादा अपघात होतो तेव्हा कशी ऍक्शन घ्यायला हवी, नेमकं काय करायला हवं?
0: बघा, त्यावेळेस जे आहे त्यांचा टोल फ्री नंबर आहे, राष्ट्रीय अपघात क्रमांक जे आहे 1906, यावरती सर्वात पहिले कॉल करायला पाहिजे आणि आपल्या घराच्या किंवा आपल्या फ्लॅटच्या खिडक्या दारे हे उघडे करून द्यायला पाहिजे आणि त्यावेळेस इलेक्ट्रिक कुठलं पण उपक्रम चालू किंवा बंद नाही करायला पाहिजे आपण. आणि आपण
1: म्हणजे चालू असेल तर चालूच ठेवायचं,
0: चालू असेल तर चालू, बंद असेल तर बंद, कारण का चालू बंद करताना त्याच्यामध्ये फ्रॅक्चर स्पार्क होण्याची शक्यता असते आणि ते आग पकडून जाते. म्हणजे गॅस सिलेंडर असा ब्लास्ट होऊ शकत नाही, ते खूप सुरक्षित आहे, त्याच्यावरती पेट्रोलियम अँड विस्फोटक विभागाचं पण लायसन्स असते, फायरचे असतात, अशा 15-16 एनओसी असतात, त्याच्यानंतर ते मॅन्युफॅक्चरिंग होते, बॉटलिंग होते आणि ते नंतर आपल्या उपयोगात येतात, म्हणजे सहजपणे असा ब्लास्ट होत नाही.
1: खूपच निष्काळजीपणा झाला तरच ते होते. पण मग कधी कधी असं होतं की आम्ही मुंबई सारख्या महानगरात राहतो, खूप व्यवधानं असतात आणि घाईघाईत आम्ही निघून जातो आणि मग लक्षात येतं अरे बापरे गॅस चालूच राहिला, मग अशा वेळी काय करायचं? किंवा घरी आल्यानंतर लक्षात येतं की गॅस चालू राहिलाय आणि सगळीकडे वास येतोय किंवा गॅस पसरलाय.
0: बघा, आपण छोटीशी ही निष्काळजी आपल्या जीवावर बेतू शकते, म्हणून जेव्हाही आपण स्वयंपाक आपला झाला की लगेच रेग्युलेटरने ते बंद करायला पाहिजे. आणि जर समजा एखाद्या वेळेस जर आपल्या नंतर लक्षात आलं तर घरी जर कोणी असेल तर त्याला ते सांगावं, किंवा मग आपण तिकडनं आल्याच्या नंतर ते पहिले रेग्युलेटर बंद करावं जर गॅस पसरला असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असेल, आणि नंतर ते 1906 वरती तुम्ही फोन करून त्यांना पण सांगून ते आगीचा सावध राहू शकतो, ते आग लागू शकत नाही. म्हणजे सावधानी आपण ठेवायलाच पाहिजे. आपण म्हणतो की आपण ठीक आहे, आपण खूप धावपळीचं जीवन जगतो ह्या सगळ्या गोष्टी, पण आपण आपल्या जीवाशी खेळ का बरं खेळायचा? तर थोडीशी सावधगिरी ठेवायला काय अडचण आहे? मी समजू शकतो की मुंबई सारख्या महानगरामध्ये 1 मिनिट जर उशीर झाला तर आपली लोकल सुटून जाते आणि जर एकदा लोकल सुटली तर परत अर्धा किंवा 1 तास लागतो आणि ते जायला वेळ होते आपल्याला. पण आपण जर ते निघायच्या आधी जर समजा 5 मिनिट किंवा 2 मिनिट आधी जर ते सगळं बघितलं तर आपलं जीव सुरक्षित राहिलं तर ह्या

0: सगळ्या गोष्टी शक्य आहे आपल्याला करणं.
1: सर, सुरक्षा धोरणासाठी प्रोत्साहन म्हणून आपण काय करता? आणि तुम्ही म्हणालात तसं या क्षेत्रात तुम्ही अनेक वर्ष काम करता, तर गॅस त्याचा ग्राहकांची घ्यायची काळजी किंवा त्यांचे हक्क यासंबंधी जनजागृतीसाठी तुम्ही कशा प्रकारे कार्य करता?
0: बघा, राजस्थानमध्ये जे सचिवालय यांनी एक चांगला एक निर्णय घेतला होता, गॅस वितरणातील सुरक्षतेसाठी डिलिव्हरी करणारे जे डिलिव्हरी बॉय आहेत त्यांना सुरक्षा दूत म्हणून प्रशिक्षण करण्यासाठी एक अभिनव संकल्पना सरकार पातळीवरती ते करत आहेत आणि त्याला सकारात्मक पाठिंबा मिळत आहे. म्हणजे याचं कौतुक करावं आपण की अशा प्रकारची संकल्पना आपण राबवत आहोत किंवा आज महाराष्ट्रामध्ये पण राबवल्या गेली पाहिजे. तर कसं आहे की मी डिलिव्हरी बॉयला सुरक्षा दूत का बरं म्हणतो की कारण असं आहे की आज कुठले पण वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे म्हणजे डिलिव्हरी बॉय, परंतु गॅस सिलेंडर हा जो आहे एक स्फोटक पदार्थ आहे, तो एका ठिकाणावरून तुमच्या घरापर्यंत जेव्हा येते तर हे सुरक्षित असायला पाहिजे. कारण का आपण कष्टानं केलेली एवढ्या मेहनतीनं केलेलं एवढं सगळं वैभव आपण उभं करतो आणि छोट्याशा चुकीमुळे ते खूप मोठा अपघात होऊ शकतो किंवा खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. याच्यापासून आपल्याला सुरक्षित राहण्याकरिता आपण सुरक्षा दूत म्हणून जर त्या डिलिव्हरी बॉयला जर आपण अशा प्रकारचं जर ट्रेनिंग दिलं, अशा प्रकारची जर प्रशिक्षण जर दिलं की कशा पद्धतीनं त्यांनी जे ग्राहक आहेत त्यांना गॅस सुरक्षितपणे वापरण्यासाठी किंवा ते कशा प्रकारे त्याची डिलिव्हरी करता येईल, कशा प्रकारे त्याच्यामध्ये सुरक्षता ठेवता येईल, जर ही जर माहिती ते जर देणारा व्यक्ती जर असेल तर त्याला सुरक्षा दूत म्हणून आपण त्याला प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे. राजस्थान सरकारने तिथे बैठकीमध्ये त्यांनी ह्या सगळा निर्णय घेतला आणि त्यामध्ये आता एक विभागीय लेवलवरती हे प्रशिक्षण सुरू होणार आहे आणि तिथे खूप मोठे अपघात झाले होते आणि त्यावरती आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सेक्रेटरीने तो निर्णय घेतला आणि ते आता अंमलात येणार आहे.
1: आणि तुम्ही तुमच्या पातळीवर कशा प्रकारे प्रबोधन करता?
0: असं आहे की आम्ही यूथ सेमिनार घेतो, त्यानंतर गाव परिसंवाद घेतो आणि जे मोहल्ला परिसंवाद आहेत ते घेतो आणि ह्या परिसंवादाच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून हे ग्राहकांची जनजागृती आम्ही करत असतो. म्हणजे कशा प्रकारे आपण घेतली पाहिजे काळजी, आपली लूट कशी होते, या सगळ्या बाबीची त्यांना आपले अधिकार काय, ग्राहकांचे अधिकार काय आहेत, या सर्व बाबीबद्दल आम्ही त्यांना जनजागृती करतो. हे म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पण होते, एक मोहल्ल्यामध्ये एक कमिटीच्या माध्यमातून होते. तर हे अशा सगळे जनजागृती आम्ही करत असतो आणि आमच्या पत्रव्यवहारांनी आम्ही सरकारला किंवा इतर प्रशासकीय कामामध्ये त्यांना ते मदत कशी व्हावी याकरिता पण वारंवार आम्ही पत्रव्यवहार आणि वारंवार ह्या बैठका वगैरे घेत असतो की यामध्ये कशा प्रकारे सुरक्षितता आपण बाळगली पाहिजे किंवा याचा काळा बाजार कसा थांबला पाहिजे याबद्दलचं आम्ही हे पत्रव्यवहार आणि अशा पद्धतीचं काम जे आहे आमची संस्था करत आहे.
1: वा, खूप छान अशी माहिती तुमच्याकडून मिळते सर, पण वेळेचं बंधन आपल्यावर असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना आपण काय सांगाल?
0: कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या सर्व श्रोत्यांना एकच आवाहन करू इच्छितो की सुरक्षता ही केवळ सरकारची किंवा गॅस कंपन्यांची यामध्ये जबाबदारी नाही आहे, तर ती एक जागरूक ग्राहक म्हणून ती आपली जबाबदारी आहे. दक्षता ही सुरक्षतेची खरी वाट आहे, म्हणून आपण स्वतः ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे आणि ही यामध्ये ग्राहकांनी दक्षता ठेवायला पाहिजे, एवढंच मी इथे सांगू इच्छितो.
1: खूप छान सर, याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ दिलात आणि इतकी छान माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: मी आपलेही धन्यवाद देतो आणि आपल्या श्रोत्यांचेही धन्यवाद देतो जे इतक्या चांगला कार्यक्रम ते ऐकत आहात आणि मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.
1: मंडळी, याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची. मला रश्मी महामरेला अनुमती द्या, पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानच्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव हो।

श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: नारी सात जन्मासाठी बांधली गदोरी।
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने। नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही।
2: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
3: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बा भरणार।
2: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. जेएनपीटी आणि वाढवण या बंदरांपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.

0: महाराष्ट्र में 2 लाख करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे।
1: मुंबई पुणे रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गामुळे मुंबई पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं। राज्यातल्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारनं यंदा सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं। हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दाणापूर या अमृत भारत एक्सप्रेसला श्री वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला। एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं। राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं। पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे।

0: हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. यामुळे कर्जत आणि रोह्यादरम्यान रेल्वेगाड्यांना पनवेल स्थानकात प्रवेश करण्याची किंवा इंजिनाची दिशा बदलण्याची गरज न पडता अखंड प्रवास करता येईल. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबद्दल विरोधी कायद्यातील तरतुदींविषयीचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं.
1: लोकसभा स्पीकर ने कहा जो व्यवस्था रही कि उसी के तहत कायदे कानून को ये रखें वो हम हमारी आशंका कुछ नहीं है. हमारे सांसदों के ऊपर पूरा विश्वास है और जो अटकलें माध्यमों के द्वारा आ रही है तो एक सावधानता बरतने के लिए हमने कदम लिया हुआ है.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगियालिन खरोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 16 षटकात 2 बाद 84 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला सामना युकेमध्ये लीड्स इथं होत आहे. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रधानमंत्री मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझ समुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करणं या मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होईल. जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्स यांच्याशी

0: प्रधानमंत्री मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. व्यापार गुंतवणूक संरक्षण सामुग्री माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशानं कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबादनंतर आता मुंबईत होत आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या दोन दिवसात चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्झवर.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपण फोन करू शकता, तज्ञांशी संवाद साधू शकता 020-2553-1705 किंवा 2553-1706 या दूरध्वनी क्रमांकावर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण होतं दर शनिवारी 9:40 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. तेव्हा जरूर सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
4: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
5: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात
3: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक

0: मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो. बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो नको प्लास्टिकचा वापर करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा पृथ्वी वाचवा.
4: मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. यानंतर 7:15 ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, गेल्या 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून पश्चिम आशियातला संघर्ष सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून आजतागायत हा संघर्ष थांबला नव्हता. या संघर्षाची झळ प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्या देशांशिवाय अवघ्या जगाला सोसावी लागली. इंधनाची कमतरता आणि इंधनासह सर्वच गोष्टींच्या वाढलेल्या दरांनी सामान्य माणसाचं जगणंही बाधित झालं. म्हणूनच हा संघर्ष थांबावा अशी आशा अवघं जग करत आहे आणि आता ही गोष्ट प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता निर्माण झाली. येत्या 19 तारखेला हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे. त्याचविषयी अधिक बोलण्यासाठी निवृत्त प्राध्यापिका आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक अरुणा पेंडसे मॅडम आज आपल्यासोबत आहेत. अरुणा मॅडम नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: अरुणा मॅडम. गेले 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये येत्या 19 तारखेला शांतता करारावर स्वाक्षरी होणार आहे. ही घडामोड तुम्हाला किती महत्वाची वाटते आणि या कराराचं नेमकं स्वरूप काय, दुसरं म्हणजे या करारातून इराणच्या वाट्याला काय येणार आहे, त्यातले महत्वाचे घटक काय असतील आणि त्यामुळे त्यांना काय आर्थिक राजनैतिक लाभ मिळतील याविषयी काय माहिती द्याल?
1: एक तर आपल्याला असं दिसतंय की इराणची ह्या युद्धामध्ये थोडी अधिक सरशी झाली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे इराण जिंकलंय पूर्णपणे असं जरी नसलं तरी सुद्धा वर्चस्मा थोडा इराणचा आहे असं आपल्याला जाणवतं. कारण इराणनी अनेक गोष्टींमध्ये आपल्या मागण्या मागे घेतलेल्या नाहीयेत. त्यांनी अमेरिकेची एक गोष्ट मान्य केली की हुरमुझची समुद्रधुनी आपण 60 दिवसांसाठी आम्ही खुली ठेवू असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुढचे 2 महिने. 2 महिन्यांनंतर काय असणार आहे हे आत्ता तरी गुलदस्त्यात आहे. ते काय करू शकतात तर ते कदाचित त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही मॅरीटाईम सर्व्हिस देऊ म्हणजे जहाजांची सुरक्षितता आम्ही पाहू आणि त्या बदल्यात आम्ही काही फीज आकारू, हे कदाचित ते करू शकतील आणि त्याला कोणी फार हरकत घेऊ शकेल, अमेरिका घेऊ शकेल असं वाटत नाही. इराकची दुसरी एक जी मागणी आहे ती अमेरिकेने मान्य केली आहे ती म्हणजे अमेरिकेने आपली सर्व सैन्य आणखीन लष्करी जी काय दल विमानं अमुक तमुक सगळं त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे ही त्यांची अट अमेरिकेने जी मान्य केली आहे. म्हणजे अमेरिकेचे सैनिक वगैरे इराणच्या किंवा त्याच्या बाजूच्या भूमीवरती असणार नाहीत आणि समुद्रधुनीतून सुद्धा ते माघार घेतील. इराणच्या बंदरांवरती अमेरिकेने जो काही कब्जा म्हणता येणार नाही पण त्यांच्यावरती त्यांनी जी बंदी घातलेली आहे ती बंदी उठवली जाईल. आणखीन एक जे महत्वाचं म्हणजे आता हा आर्थिक मुद्दा आहे इराणच्या संदर्भातला. इराणच्या बाजूनी जे

0: करारा मधला जो मुद्दा आहे तो की इराणनी अगदी सुरुवातीच्या याच्यामध्ये त्यांच्या वाटाघाटींमधून जो एक मुद्दा येत होता तो रिपेरेशन्स म्हणजे युद्ध खंडणी अमेरिकेने द्यावी आम्हाला, कारण अमेरिकेने हा आमच्यावरती एकतर्फी हल्ला केलेला आहे, हे बेकायदेशीर युद्ध आमच्यावर लादलंय आणि त्यामुळे आमचं जे नुकसान झालंय त्या नुकसान भरपाई आम्हाला द्यावी. तर आता त्या पद्धतीचे रिपेरेशन्स नाही आहेत, म्हणजे निदान करारामध्ये त्याबद्दलची चर्चा नाहीये, पण अमेरिकेने गेली अनेक वर्ष, निदान 20-25 वर्ष इराणची मालमत्ता, अमेरिकेत असलेले त्यांचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहेत ते जे गोठवलेले आहेत त्या मालमत्ता ते खुल्या करणं आणि इराणवरती असलेले आर्थिक निर्बंधही ते काढून घेणं ही एक महत्वाची बाब ज्याच्यामुळे इराणने कदाचित या प्रकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली असणार आहे. आणि अमेरिकेच्या दृष्टीने याच्यामध्ये काय आहे तर इराणने हे मान्य केले की आता युद्ध थांबवू, म्हणजे मला अमेरिकेच्या दृष्टीने याच्यात काय फायदेशीर आहे हे फार मोठं काही दिसत नाहीये, पण युद्ध संपेल हे त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे.
1: थोडक्यात अनेक बाबतीत हा करार जितका इराणच्या हिताचा आहे तितकाच अवघ्या जगाच्या पण हिताचा आहे शांततेच्या दृष्टीनं आपण असं नक्कीच म्हणू शकतो. पण अनेक वेळा असा करार होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या आणि पुन्हा पुन्हा नंतर संघर्ष उफाळून आला आणि त्यामुळे असा करार होऊ शकला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचा करार होईल याबाबतची निश्चितता अनिश्चितता याबाबतीत तुम्ही काय सांगाल आणि त्याची कारणमीमांसा कशी कराल?
0: आपण जो प्रश्न विचारलाय त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे 100 दिवसापेक्षा जास्त हे युद्ध चालू होतं आणि या युद्धामुळे एकंदरीतच जगावर बरेच परिणाम झाले, जागतिक राजकारणावर मोठे परिणाम झाले आणि प्रामुख्याने पश्चिम आशियाई देशांच्या राजकारणावर मोठा त्याचा प्रभाव पडणार आहे आणि पडतोय. कराराच्यामुळे काय मोठं होणार आहे कसं होणार आहे माहिती नाही. कराराचा मुख्य उद्देश आहे युद्ध थांबवणे आणि या कराराने युद्ध थांबेल अशी आता आपण आशा करूया, पण अजून 2 दिवस आहेत, म्हणजे परवा शांतता करारावर सह्या होतील. पण आधी ते सुद्धा ह्याच पद्धतीचे जे प्रयत्न होते ते प्रयत्न बघता बघता कोसळलेले आपल्याला दिसले आणि त्याचं एक कारण आपल्याला दिसतं आणि ते अजूनही तसंच आहे आणि त्यामुळे ही चिंता आहे अजून. मला असं वाटतं जगात जे कोणी या घडामोडींचा अभ्यास करतायत त्यांच्याही डोक्यामध्ये ते आहे, ते म्हणजे इस्रायल. इस्रायलनी या करारामध्ये सामील व्हायला नकार दिलेला आहे. खरं तर इस्रायल हा युद्धामधला एक मोठा घटक आहे. अमेरिका आणि इस्रायल दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला आणि त्याच वेळेला इस्रायलनी लेबाननवर पण हल्ला सुरू केला, गाझामध्ये त्यांनी आपले हल्ले वाढवले आणि आता परिस्थिती अशी आहे की त्यांना हा करार नको असल्यामुळे पुन्हा लेबाननवर त्यांनी कालपासून हल्ले सुरू केले. प्रश्न असा आहे की हा करार ट्रम्प यांना किती महत्वाचा वाटतो त्यावर ह्या कराराचं भवितव्य काही प्रमाणात अवलंबून आहे. कारण इराण आणि अमेरिका दोन्ही बाजूनी काही बाबतीमध्ये माघार घेतली आणि काही बाबतीमध्ये त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत आणि त्यावर ते ठाम आहेत. पण लेबनन मध्ये सुद्धा, म्हणजे एक महत्वाची अट इराणने जी घातलेली आहे या कराराच्या आधीची, ती अशी आहे की सर्व प्रकारचे हल्ले आणि सर्व प्रकारचं जे काही युद्ध आहे ते थांबलं पाहिजे सर्व भागात, त्याच्यामध्ये लेबनन पण येतं. आता ही गोष्ट ते किती रेटतात हे आपल्याला बघावं लागेल.

0: अंशी जिथे सेफ्टी आहे तिथे ते ती समुद्रधुनी खुली करतील आणि टोल आकारतील एका परीने. टोल म्हणजे ते म्हणतील आम्ही ते मॅरिटाईम सर्व्हिस असा शब्द वापरला जातोय की जहाजांची सुरक्षितता आम्ही देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून काही फीज वसूल करू. ते आता ते म्हणत नाहीये पण ते करणार ते कारण त्यांच्या प्लॅनमध्ये तो एक भाग आहे. तर त्यांचं प्रचंड नुकसान झालं युद्धामध्ये. ते भरून कसं काढायचं तर ते आम्ही या पद्धतीने भरून काढू हेही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पहिले 60 दिवस ती पूर्ण खुली असेल. आता पुढे काय होतं हे आपल्याला पाहायला लागेल. आता आपण सांगू नाही शकत पण खुला झाल्यामुळे भारताच्या दृष्टीने काय होणार आहे तर भारतात पूर्वीप्रमाणे आपल्याला तेल आयात करता येणार आहे. तेल आपली आयात जर का पूर्ववत झाली तर आपल्या देशातलं सुद्धा हे जे तेलाचं संकट आहे म्हणजे गॅस न मिळणं किंवा कमर्शियल गॅस अत्यंत महाग होणं या गोष्टी कदाचित रिव्हर्ट होतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. हे युद्ध थांबणं आणि सातत्याने हा जो हुर्मुझच्या समुद्रधुनीचा वापर करून जागतिक व्यापारावरती जे काही बंधनं येत होती ती निघणं हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात जागतिक व्यवहार आहेत ते सुरळीत होतील आणि शांतता प्रस्थापित होईलच.
1: अरुणा मॅडम, हे युद्ध जरी अमेरिका इस्रायल आणि इराण मधलं असलं तरी हा करार अवघ्या जगासाठी आणि भारतासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. इतक्या महत्वाच्या विषयावरती तुम्ही फार सोप्या शब्दांमध्ये नेमकी माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: या मुलाखतीसाठी मला बोलावलं याबद्दल धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.
2: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. मध्यम लहरी 300

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 झाली. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ शके 1948 17 जून 2026. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. कोकण विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया काटेविरहित निवडुंग एक बहुउपयोगी वनस्पती याविषयी. कुणाल पुंडे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी मध्यवर्ती संशोधन केंद्र वायफ उरळी कांचन पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण काटेविरहित निवडुंग, एक बहुउपयोगी वनस्पती, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती आपल्याला देण्यासाठी आले आहेत कुणाल कैलास पुंडे सर, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय दापोली इथून यांनी कृषी पदवी घेतलेली आहे. गेली 13 वर्ष मध्यवर्ती संशोधन केंद्र बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान उरळी कांचन या ठिकाणी ते कार्यरत आहेत. सध्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी या पदावर ते काम करत असून काटेविरहित निवडुंग संशोधन, चारा बीजोत्पादन तसंच विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण नव्यानं उदयास आलेल्या काटेविरहित निवडुंगाचा दुष्काळी भागासाठी एक उत्तम चारा पीक म्हणून कसा आपल्याला उपयोगी होऊ शकतो, तसंच बदलत्या हवामानात एक बहुउपयोगी वनस्पती म्हणून कशा प्रकारे आपल्याला उपयोगी होईल याविषयी चर्चा करणार आहोत सर. भविष्यात या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक नवा पर्याय कसा उपलब्ध करून देता येईल याविषयी आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायला खूप आवडेल.
1: नक्कीच.
0: सर, पहिला प्रश्न असा आहे की काटेविरहित निवडुंग या वनस्पतीची ओळख आणि गुणधर्म नेमकी काय आहेत?
1: सर्वप्रथम आकाशवाणीचे श्रोते आणि माझ्या शेतकरी बांधवांना नमस्कार. खरं तर काटेरी निवडुंग हे सर्वांच्या चांगलंच परिचयाचं आहे.

0: त्याला लागणारी फळं ही आपल्या आणि आपल्या आधीच्या पिढीने चाखलेली आहेत. पण काटेविरहित निवडुंग हे काही अंशी किंवा काही प्रमाणात हे थोडंसं नवीन पीक किंवा नवीन वनस्पती आहे, आणि याविषयी आज शेतकरी बांधवांना माहिती द्यायला मला नक्कीच आवडेल. याची ओळख जर सांगायची झाली तर काटेविरहित निवडुंग ह्याचं जे मूळ आहे ते मेक्सिको या देशामध्ये आहे. मेक्सिको या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात या वनस्पतीची आणि या पिकाची लागवड जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि इतर औद्योगिक उत्पादनासाठी केली जाते. त्याचबरोबर उत्तर आणि दक्षिण अमेरिका तसंच ब्राझील, ट्युनिशिया, मेक्सिको, मोरोक्को, इस्रायल, ब्राझील यासारख्या अनेक देशांमध्ये ह्याची लागवड जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते, आणि इथूनच हे पीक आणि ही वनस्पती जी आहे ती जगभरामध्ये पसरली गेली आहे. ह्याच्या गुणधर्मांच्या बाबतीत जर आपण विचार करायचा झाला तर ह्याच्यामध्ये मी प्रामुख्याने असं सांगेल की आवर्षणग्रस्त दुष्काळी किंवा शुष्क भाग किंवा शुष्क प्रदेश जो असतो तर त्या प्रदेशामध्ये अधिवास करू शकेल, वास्तव्य करू शकेल आणि नैसर्गिकरित्या उत्तम प्रकारे ती वनस्पती वाढू शकेल अशी गुणधर्म आणि अशी वैशिष्ट्य या वनस्पतीच्या अंगी आहेत. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे किंवा गुणधर्म जर आपण बघायचं म्हटलं तर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये खूप चांगली आहे इतर पिकांच्या किंवा इतर वनस्पतींच्या तुलनेमध्ये. तांत्रिकदृष्ट्या जर बघायचं झालं तर ही वनस्पती झेरोफाइट्स ह्या प्रवर्गामध्ये मोडली जाते आणि ह्या प्रवर्गामधली जी झाडं असतात त्यांचं वैशिष्ट्य असं असतं की ह्या वनस्पतींच्या पानांची जी पर्णरंध्र असतात ती रात्रीच्या वेळेस उघडी असतात आणि इतर वनस्पती जसं दिवसा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात तसं ही वनस्पती हवेतला कार्बन डायऑक्साईड हा रात्रीच्या वेळी शोषून घेत असतात. त्याच्यामुळं दिवसा जे काही तापमान असतं ह्याच्यामुळं वनस्पतीच्या शरीरातला होणारा पाण्याचा ऱ्हास जो आहे तो इतर वनस्पतींच्या आणि पिकाच्या तुलनेत ह्या वनस्पतीमध्ये अत्यंत कमी प्रमाणात होतो. त्यामुळे हे साठवलेलं पाणी जे आहे वनस्पतीमध्ये हे आपल्याला पुढच्या उपयोगासाठी या ठिकाणी चांगल्या प्रकारे आणता येऊ शकतं. हे या सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य ह्या वनस्पतीचं आहे. दुसरा गुणधर्म किंवा दुसरं वैशिष्ट्य जर आपण विचारात घेतलं गेलं तर ही वनस्पती दलदल किंवा जिथं पाणी साचून राहतं अशी जागा जर सोडली तर कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये कोणत्याही हवामानामध्ये आणि कोणत्याही वातावरणामध्ये तग धरून राहू शकते. हे या वनस्पतीचं आणि पिकाचं प्रमुख वैशिष्ट्य आणि गुणधर्म आहे आणि ह्याच्यामुळेच ही जी वनस्पती आहे ह्या वनस्पतीपासून मिळणारे फायदे जे आहेत ते निश्चितच कुठल्याही वातावरणात किंवा हवामानात शेती करणाऱ्या शेतकऱ्याला निश्चितपणानं या ठिकाणी उपयोगी येऊ शकतात. तिसरा जो गुणधर्म किंवा वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे की ह्या वनस्पतीची लागवड जसं मी आता सांगितलं की कोणत्याही ह्याच्यामध्ये आपण करू शकतो आणि गुणधर्माच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इतर औद्योगिक उत्पादनामध्ये ह्याचा जो वापर आहे ह्या वनस्पतीच्या पानांचा, फळांचा किंवा ह्या वनस्पतीच्या पानांपासून मिळणाऱ्या इतर घटकांचा हा वापर औद्योगिक उत्पादनांमध्ये हा मोठ्या प्रमाणावरती केला जातोय. आणि शेतकऱ्यांनी जर मोठ्या प्रमाणावर लागवड केली तर निश्चित पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला हे जे वनस्पती आहे त्या औद्योगिक उत्पादनामध्ये घेता येईल. हे झालं गुणधर्मांच्या बाबतीत. उपयोग ह्याच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर ह्याचा महत्वाचा उपयोग जो आहे हा आपण चारा पिकांसाठी करू शकतो, म्हणजे जनावरांसाठी चारा म्हणून आपण ह्याचा उपयोग जो आहे तो प्रामुख्यानं करू शकतो. त्याच्यानंतर ह्याचा फळांचा जो उपयोग आहे तो फळांचा उपयोग आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो, आपल्या मानवी आहारामध्ये ते करू शकतो. ह्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन्सचं प्रमाण जे आहे ते जास्ती आहे, मिनरल्स म्हणजे खनिज जे आहे ते खनिजांचं प्रमाण हे अतिशय विपुल आहे ह्याच्या फळांमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे औषधी गुणधर्म जे आहेत ही या फळांमध्ये आणि ह्याच्या पानांच्या घटकामध्ये आहेत. जर आपण जर काही ठराविक रोग बघितले जसं की रक्तातल्या साखरेचं प्रमाण, त्याच्यानंतर अॅनिमिया सारखे काही आजार आहेत, आजकाल आपण बघतो की कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतंय बऱ्याच अंशी, तर ह्याच्यावरती उपचार पद्धती जी आहे किंवा त्याच्यामध्ये जी काही औषधं वापरली जातात ती त्या औषध निर्मितीमध्ये ह्या फळातल्या आणि ह्या पानांच्या घटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना आपल्याला दिसतो. इतरही अनेक उपयोग जे आहेत जे आपण पाहणारच आहोत तर ते अनेक उपयोग आपल्याला ह्या अनुषंगानं ह्या निवडुंगाच्या वनस्पतीचे बघायला मिळतात.
1: बरोबर. आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या पिकाची ओळख आपण कशा प्रकारे करू शकतो?
0: खरं तर बघायला गेलं तर जसं मी आधी सांगितलं की काटेरी निवडुंग आपल्या शेतकऱ्यांच्या किंवा आपल्या परिचयाचा आहे. भारतामध्ये ह्याची जी ओळख झाली ती खरी म्हणजे 40 दशकामध्ये झाली. ब्रिटिश काळ जेव्हा होता तेव्हा ब्रिटिशांनी ही वनस्पती या ठिकाणी भारतामध्ये आणली. नैसर्गिकरित्या लाल रंग ज्याला इंग्रजीमध्ये रेड डाय असं म्हणतात तर तो मिळण्यासाठी एक ठराविक कीटकांची वाढ त्याच्यावर घेऊन तो मिळवण्यासाठी ती वनस्पती भारतात आणली गेली. पण नंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ह्या वनस्पतीचा वास्तव्य ते खूप कमी झालं आणि काही खूप ठराविक ठिकाणी ती वनस्पती राहिली. पण शेतकऱ्यांच्या ती निदर्शनास

0: नाही की ह्याचा वापर कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा अजून काय. पण सुदैवानं 1970 काळामध्ये म्हणजे 70 राष्ट्रीय चारा संशोधन संस्था झाशी या ठिकाणी काही प्रजाती ज्या आहेत काटेविरहित निवडुंगाच्या त्या आणल्या गेल्या. ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणारी इकार्डा जी संस्था आहे जी कृषी संशोधनामध्ये कार्य करते तर त्यांच्यामार्फत काही प्रजाती ज्या आहेत त्या झाशी या ठिकाणी आणल्या गेल्या आणि त्याच्यावर काही संशोधनाला सुरुवात झाली. परंतु खऱ्या अर्थानं जर बघायचं झालं तर 1990 काळात म्हणजे साधारण 91-92 सुमारास केंद्रीय मृदा लवणता संशोधन केंद्र जे आहे CSSRI कर्नाल हरियाणा इथं ते काटेविरहित निवडुंगाचं ह्या शास्त्रशुद्ध संशोधनाला सुरुवात झाली. आणि मग त्या अनुषंगानं सुरुवात झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रजाती आहेत, ह्याच्यामध्ये नेमकं चारा उत्पादनाच्या दृष्टीने काय गुणधर्म आहेत किंवा इतर ह्यातले कोणकोणते गुणधर्म आहेत जे भारताच्या हवामानामध्ये आपण ह्याचा वापर करू शकतो, ह्या संबंधीचे ज्या काही प्रात्यक्षिक आहेत किंवा प्रयोग जे आहेत ते करण्याला या ठिकाणी भारतामध्ये सुरुवात झाली. आता महाराष्ट्रामध्ये हे पीक कधी आलं किंवा महाराष्ट्रामध्ये ह्या पिकाच्या लागवडीस सुरुवात झाली असे काही पुरावे आपल्याकडे नाहीयेत. पण खऱ्या अर्थानं आम्ही जो काही अभ्यास याच्यामध्ये केला तर बायप संस्थेनंच या ठिकाणी 2015 शास्त्रशुद्ध संशोधनाला महाराष्ट्रामधून या ठिकाणी सुरुवात केली.
1: बरोबर. काटेविरहित निवडुंग संशोधनासाठी बायप संस्थेने सुरुवात केली आता आपण सांगितलं, तेही कधीपासून सुरुवात झाली आणि त्याचं नेमकं स्वरूप काय होतं?
0: काटेविरहित निवडुंगाला संशोधनाला सुरुवात 2015 आम्ही या ठिकाणी नाबार्ड बँकेच्या अर्थसहाय्यानं केली. त्याचा इतिहास किंवा पार्श्वभूमी थोडीशी जाणून जर घेतली तर साधारण 2002 राष्ट्रीय चारा संशोधन संस्था जी आहे झाशी इथून काही निवडक प्रजाती ज्या आहेत ते आमच्या संस्थेचे वरिष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञ यांनी बायप संस्थेमध्ये आणल्या होत्या. त्याच्यानंतर 2014 त्या ज्या काही प्रजाती आहेत त्या आमच्या बायपच्या प्रक्षेत्रावर वाढत होत्या. एक राष्ट्रीय परिषद 2014 भूज या ठिकाणी संपन्न झाली ह्या काटेविरहित निवडुंगाचं संशोधन आणि त्याची व्याप्ती जाणून घेण्यासाठी. आणि तिथंपासून खऱ्या अर्थानं बायप संस्थेमध्ये या काटेविरहित निवडुंग संशोधनाचा पाया जो आहे तो भरायला सुरुवात झाली. पहिल्यांदा ह्याच्यामध्ये आम्ही असा विचार केला की जी काही जनावरं आहेत त्या जनावरांच्या आहारामध्ये हिरवा आणि सकस चारा जो आहे तो हिरवा आणि सकस चारा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होताना दिसत नाही, त्याचा तुटवडा असल्याचं आपल्याला जाणवतं. आणि तो तुटवडा असताना मग आपल्याला हिरव्या चाऱ्याला काही पर्याय देता येईल का? एकंदरीतच चाऱ्यासाठी काही पर्याय जो आहे तो पर्याय आपल्याला या ठिकाणी काही उपलब्ध करून देता येईल का? ह्या अनुषंगानं आम्ही संशोधनाला सुरुवात केली. आणि मग काटेविरहित निवडुंगाचं लागवड व्यवस्थापन, लागवड तंत्रज्ञान, उत्पादन तंत्रज्ञान आणि रोपवाटिका तंत्रज्ञान हे विकसित करण्याचं काम जे आहे ते 2015-17 या कालावधीमध्ये बायप संस्थेमध्ये करण्यात आलं. ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं निवडुंगाच्या कुठल्या प्रजाती या ठिकाणी लावणं, त्याच्यानंतर त्याच्या लागवडीचं अंतर किती असावं, प्रति हेक्टरी झाडांची संख्या किती असली पाहिजे, त्याच्यानंतर प्रति हेक्टरी आपल्याला उत्पादन किती मिळेल, किती वर्षांनी ते मिळेल, ह्या संबंधीचं जे काही तंत्रज्ञान आहे ते विकसित झालं. आणि कमी जर प्रमाण असेल आपल्याकडे काटेविरहित निवडुंगाचं तर ते आपल्याला ह्याची एकतर अभिवृद्धी शाखीय पद्धतीने होत असते आणि पानांची संख्या बघायला जर गेलं तर काटेविरहित निवडुंगाचे पानं ही आपल्याला पुन्हा शाखीय वृद्धीने त्याची अभिवृद्धी करण्यासाठी खूप कमी प्रमाणात मिळतात. तर त्याच्यासाठी एक रोपवाटिका तंत्रज्ञान जे आहे ते रोपवाटिका तंत्रज्ञान आम्ही या ठिकाणी विकसित केलं आणि त्या माध्यमातून मग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला.
1: बरोबर. बायप संस्थेमार्फत आजपर्यंत या संशोधनातून कोणकोणते निष्कर्ष पुढे आले आणि शेतकऱ्यांना याचा कशा प्रकारे फायदा होईल, काय वाटतं आपल्याला याविषयी?
0: बायप संस्थेमध्ये जे काही संशोधन आजवर काटेविरहित निवडुंगाचं झालेलं आहे जसं मी आता म्हटलं की उत्पादन तंत्रज्ञान आणि रोपवाटिका तंत्रज्ञान हे प्रमुख संशोधन या ठिकाणी आम्ही ह्याच्यावरती केलं. तर ह्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्या लागवडीचं अंतर ठेवून प्रति हेक्टरी झाडांची संख्या निश्चित करून जास्तीत जास्त प्रति हेक्टरी उत्पादन कशा पद्धतीनं मिळेल आणि त्याचा शेतकऱ्यांना नियमित चाऱ्यामध्ये वापर कसा करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न केले. आणि रोपवाटिकेमध्येही त्याच पद्धतीनं की त्याचं अभिवृद्धी कशा पद्धतीने कमीत कमी प्रमाण असताना करता येईल ह्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न केले. ह्याच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ह्याच्यातून जे काही निष्कर्ष समोर आले त्याच्यामध्ये आम्ही 2019 ते 2021 ह्या कालावधीमध्ये ह्या संशोधनाच्या माध्यमातून आलेले निष्कर्ष प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावरती नेण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यामध्ये आम्ही गुजरात आणि राजस्थानचा जो काही वाळवंटी भाग आहे किंवा आपला मराठवाडा विदर्भ जो काही दुष्काळी अवर्षणग्रस्त भाग आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी आम्ही ह्याची लागवड शेतकऱ्यांच्या शेतात केली आणि शेताच्या बांधावर असेल किंवा

0: इथं इतर कुठलंही पीक येऊ शकत नाहीये अशी जमीन असेल, तर अशा जमिनीमध्ये ह्याची लागवड केली आणि आम्हाला अतिशय खूप चांगले निष्कर्ष किंवा खूप चांगले रिझल्ट जे आहेत हे शेतकऱ्यांच्या शेतावरती दिसून आले. आणि प्रामुख्याने ह्याच्यामध्ये एक असं आम्ही हे केलं की 5,000 झाडं जर प्रति हेक्टरी आपण लावली तर त्याच्यामधून साधारण 2 बाय 1 मीटर ह्या लागवड अंतरावरती आपण या ठिकाणी लावली तर शेतकऱ्यांना निश्चितच ह्याच्यातून चांगलं हिरवा चाऱ्याचं उत्पादन मिळू शकतं. ह्याचं एक जे झाड आहे ते 1 वर्षानंतर उत्पन्न द्यायला सुरुवात करतं. एका झाडापासून साधारण पहिल्या वर्षी 6 ते 8 किलो उत्पादन मिळतं. प्रति हेक्टरी जर आपण विचार केला तर साधारण 40 ते 50 मेट्रिक टन प्रति हेक्टर एवढं उत्पादन तुम्हाला झाडाचं आयुष्य 2 वर्षाचं झाल्यानंतर तेवढं उत्पादन तुम्हाला ह्याच्यातून मिळेल. आणि मग अशा माध्यमातून शेतकऱ्यांना चाऱ्याच्या साठी ह्याचा वापर कसा करता येईल ह्याच्यासाठी दुभती जनावरं आणि शेळ्या ह्या दोन्ही जनावरांच्या प्रकारामध्ये आम्ही आहारशास्त्रीय काही चाचण्या घेतल्या आणि असं शेतकऱ्यांपुढे आम्ही चाचण्यांचे निष्कर्ष मांडले आणि ह्याच्या खाण्यातून किंवा ह्याच्या निवडुंगाच्या पानातून कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट जे आहेत ते जनावरांच्या शरीरावर दिसत नाहीत. आणि तुम्ही साधारण एकूण जनावरांना जो काही आहार देता दिवसभरामध्ये त्याच्या 40% आपण ही जी काही रिप्लेसमेंट आहे किंवा पर्यायी चारा म्हणून जो आहे त्याचं आपण या ठिकाणी अंतर्भाव जो आहे तो जनावरांच्या आहारामध्ये या ठिकाणी करू शकतो.
1: हे जे निष्कर्ष तुम्ही मांडले तर हे साधारण किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत?
0: आतापर्यंत साधारण आपण जर बघितलं तर साधारण 800 ते 1,000 शेतकऱ्यांच्या शेतावरती आपण असे प्रात्यक्षिक किंवा काटेविरहित निवडुंगाची जी काही लागवड आहे ती करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारखे पण त्यांचा समावेश आहे. आणि मला सांगायला या ठिकाणी अतिशय आनंद होतो की काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 3 ते 5 वर्ष एवढ्या वयाची झाडं आज आहेत आणि ती त्यांच्या दुभत्या जनावरांना किंवा काही जणांकडे शेळ्यांचं संख्या आहे तर त्या शेळ्यांना ते नियमितपणे निवडुंगाचा चारा जो आहे ते खाऊ घालतायत आणि त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्याही अतिशय उत्तम आहेत. आणि त्यांनी सुद्धा इतर शेतकऱ्यांना प्रवृत्त केलंय किंवा जागरूक केलंय की कशा पद्धतीनं हे तुम्ही जनावरांना खाऊ घालू शकता.
1: बरोबर. हे जे काटेविरहित निवडुंग आहे हे साधारण किती वर्ष शेतामध्ये तग धरू शकतो?
0: काटेविरहित निवडुंग ही वनस्पती ती खरं बघायला गेलं तर बहुवार्षिक आहे. त्याच्यामुळे तुम्ही 25, 30 वर्ष, 40 वर्षापर्यंतही ही वनस्पती एका जागेवरती राहू शकते. जेव्हा आपण पानांपासून ह्याची अभिवृद्धी करतो तेव्हा लागवडीनंतर ह्याच्या जसं जसं ते पान परिपक्व होत जातं तसं त्या पानाचं रुपांतर खोडामध्ये होतं आणि नंतर मग ते त्याला नवनवीन फुटवे येत राहतात. आपण जशी जशी त्याची पानांची कापणी करू तसतसं मग ते झाड मोठं होत जातं, वाढत जातं आणि आपल्याला अधिक पानांचं उत्पादन त्या अनुषंगानं मिळत जातं. दुसरी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो की बायप संस्थेमध्ये आपण जेव्हा संशोधनाला सुरुवात केली तेव्हा भारतभर काटेविरहित निवडुंगामध्ये काम करणाऱ्या ज्या काही सरकारी संस्था आहेत किंवा काही खासगी संस्था आहेत किंवा काही वनपरिक्षेत्रामध्ये काही असे काही प्रजाती आम्हाला आढळल्या तर बायप संस्थेच्या उरुळी कांचन प्रक्षेत्रामध्ये आम्ही 100 हून अधिक वेगवेगळ्या प्रजातींची लागवड जी आहे ती या ठिकाणी केली आणि त्याचं एक संग्रहालय आम्ही उभा केलंय. आणि मग प्रत्येक झाड किंवा प्रत्येक प्रजातीमध्ये किती या ठिकाणी त्याचं पोटेन्शियल आहे किंवा त्याच्यामध्ये किती उत्पादन आपल्याला त्याच्यातून मिळू शकतं, पानांची संख्या किती मिळू शकते, ह्या प्रकारचा अभ्यास जो आहे किंवा या प्रकारचं संशोधन जे आहे ते आम्ही त्या त्या पद्धतीने करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. दुसरी महत्वाची गोष्ट, शेतकऱ्यांना हा एक प्रश्न पडू शकतो की ह्याच्यामध्ये नेमकं आहारशास्त्रीय दृष्ट्या विचार करायला गेला की आपण हे चाराला द्या म्हणतोय किंवा ह्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ह्याचा उपयोग करा असं म्हणतोय तर मग ह्याच्यामध्ये आहारशास्त्रीय दृष्ट्या किंवा ह्याच्या पोषण मूल्यांचा विचार केला तर ह्याच्यामध्ये नेमके कोणकोणते घटक आहेत की ज्याचा खरोखरच उपयोग होऊ शकतो तर त्याचंही पृथक्करण जे आहे ते आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. ऑलरेडी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे संशोधन झालेलं आहे पण तरी सुद्धा आम्ही पुन्हा एकदा हे पृथक्करण करून ह्याच्यातून ह्याची पोषण मूल्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की प्रथिनं जी आहेत ती ह्या वनस्पतीमध्ये साधारण 5 ते 7% प्रथिनं आहेत. शुष्क भाग जो आहे तो शुष्क भाग जर आपण बघितला तर साधारण 15% शुष्क भाग आहे. तंतुमय पदार्थाचं प्रमाण हे साधारण 15 ते 20% आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये 85 ते 90% एवढं आहे. त्याच्यामुळे जसं मी तुम्हाला म्हटलं की शुष्क आणि आवर्षणग्रस्त भाग, दुष्काळी भाग जिथं पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे, वर्षाला 400 किंवा 300 मीटरपेक्षाही कमी पाऊस ज्या ठिकाणी पडतो अशा ठिकाणी ह्याची लागवड करण्याचा फायदा काय आहे तर ह्याच्यामध्ये असलेलं हे पाण्याचं प्रमाण. तर ह्या पाण्याच्या प्रमाणामुळे हे वनस्पती जी आहे ते आपण हिरव्या चाऱ्यासाठी किंवा इतर उपयोगासाठी

0: आणू शकतो. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन ह्याच्यामध्ये असणारं जे खनिजांचं प्रमाण आहे, जसं की कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, फॉस्फरस असेल, मॅंगनीज असेल, अशा प्रकारची खनिजे आहेत ती इतर पिकांच्या आणि वनस्पतींच्या तुलनेत खनिजांचं प्रमाण ह्याच्यामध्ये मुबलक किंवा विपुल प्रमाणात असल्याचं आपल्याला आढळून आले.
1: सर, बहुउपयोगी वनस्पती म्हणून या वनस्पतीची ओळख आपण सांगितली, पण ही नेमकी कशी आहे?
0: खर तर ही वनस्पती बहुपयोगी आहे. मुळातच ही जागरूकता निर्माण करण्याचं जे महत्वाचं काम आहे ते आता आपल्याला पुढील काळ विचारात घेता करणं अत्यंत गरजेचं आहे. तर जागतिक स्तरावर ह्या काटेविरहित निवडुंगावर खूप काम झालेलं आहे आणि चालू आहे. तर मला हे या ठिकाणी सांगायला आवडेल की सध्या 5F इंग्लिशमध्ये म्हणजे 5F ह्या कॅटेगरीमध्ये या वनस्पतीची ओळख जी आहे ती आता हळूहळू निर्माण व्हायला लागली आहे. आता 5F म्हणजे काय? तर ही 5F म्हणजेच ह्या वनस्पतीची बहुउपयोगिता आहे असं मी म्हणेन. ह्याच्यामध्ये पहिला F जो आहे तो F म्हणजे फॉर्डर, फॉर्डर म्हणजे चारा. तर जनावरांसाठी चारा हा प्रमुख उपयोग हा या वनस्पतीचा असलेला आपल्याला बघायला मिळतो. या आधीच मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी चारा म्हणून याचा उपयोग करू शकतो. ह्याच्यातली जी काही पोषण मूल्य आहेत ती जनावरांसाठी अतिशय चांगली आहेत. दुभत्या जनावरांचा किंवा मोठ्या जनावरांचा जर आपण विचार केला तर एका जनावराला साधारण आपण दिवसाला 7 ते 8 किलोपर्यंत निवडुंगाची पानं चारा म्हणून देऊ शकतो. शेळ्यांचा जर आपण विचार केला तर साधारण 3 ते 4 किलो प्रतिदिन एवढं एका शेळीला आपण हा चारा म्हणून देऊ शकतो. चारा म्हणून वापर करत असताना जेव्हा आपण शेतकरी म्हणतो की कशा पद्धतीने ह्याची लागवड करायची किंवा कशा पद्धतीने आपल्याला हा चारा म्हणून उपयोगामध्ये आणता येईल, तर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये ह्याची लागवड करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेताच्या बांधावरती ह्याची लागवड अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकते, जेणेकरून तुम्हाला तुमची उपजाऊ जमीन जी आहे ती वेगळ्या पिकांसाठी वापरता येईल. आणि ह्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे एक जैविक कुंपण म्हणूनही तुम्हाला हे शेताच्या बांधावर लावल्यावर ह्याचा वापर होऊ शकतो. तर आपण हे जर बांधावर लावलं, 1 मीटर अंतरावरती जर ह्याचं एक पान आपण लावलं तर साधारण 2 ते 3 वर्षात तुमच्या पूर्ण शेताभोवती चांगलं जैविक कुंपण तयार होईल आणि त्याला जी पानं येतील त्या पानांचा उपयोग तुम्ही जनावरांच्या आहारातही करू शकता आणि जैविक कुंपण म्हणून तुमचं शेतही या ठिकाणी सुरक्षित राहू शकतं. जनावरांना जेव्हा आपण हे खायला घालतो तेव्हा ती पानं तोडून त्याचे काही 7 ते 8 तुकडे करून सुक्या किंवा हिरव्या चाऱ्यामध्ये एकत्र करून आपल्याला पहिल्यांदा जनावरांना खायला घालावे लागतात. दुसरा F जो आहे याच्यामध्ये, तर दुसरा F आहे तो म्हणजे फूड. अन्न म्हणून ह्या काटेविरहित निवडुंगाचा वापर कशा पद्धतीने करता येतो तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ह्याची जी फळं आहेत तर ह्या फळांचा वापर आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, खनिज मोठ्या प्रमाणात आहेत. औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीत मी मगाशी सांगितलं तर ज्या देशांची नावं मी घेतली, मेक्सिको असेल, ब्राझील असेल, मोरोक्को असेल किंवा दक्षिण किंवा उत्तर अमेरिकामधले काही देश असतील, तर ह्याच्यामध्ये ह्याच्या काही फळांच्या वेगळ्या प्रजाती आहेत आणि त्याला चांगली फळधारणा होते. आणि कॅक्टसपियर ह्या नावानी ते फ्रूट जे आहे त्याचं फळ जे आहे ते ओळखलं जातं. साधारण 80 ते 100 ग्रॅम वजनापर्यंत त्याचं एक फळ असतं आणि त्याच्या फळामध्ये एवढे चांगले गुणधर्म आहेत. त्याचं जर ब्रिक्स म्हणजे त्याच्यातल्या साखरेचं प्रमाण जर आपण बघितलं तर साधारण आपण ऊसाचं जे पीक आहे त्याचं जर आपण रिडिंग बघितलं तर 20-22% त्याच्यामध्ये ते ब्रिक्स रिडिंग आपल्याला मिळतं. तसं ह्याच्यामध्ये आपल्याला 15 ते 16% मिळतं. म्हणजे ह्याची चव जी आहे ही जवळपास गोड आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि ह्याचा वापर जो आहे तो वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये होऊ शकतो. ह्याच्यापासून एक तर सरबत केली जातात, छान अशी कोल्ड ड्रिंक्स बनवली जातात. त्याच्यानंतर जसं आपण वेगवेगळ्या फळांचे जॅम बनवतो तसे जॅम, त्याच्यानंतर चॉकलेट्स, जेली किंवा मार्मलेट्स असे जे काही पदार्थ आहेत तर ते पदार्थ या फळांच्या माध्यमातून या ठिकाणी बनवले जाऊ शकतात. दुसरं, ह्याची जी काही पानं आहेत म्हणजे पानं परिपक्व होण्यापूर्वीची जी स्टेज आहे तर ती तशी जी पानं आहेत त्या पानांचा आपल्या मानवी आहारामध्ये सुद्धा समावेश केला जाऊ शकतो. दुसरं जे आहे याच्यामध्ये कॉस्मेटिक किंवा सौंदर्य प्रसाधनं जी आहेत त्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये ह्याचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे केला जातो. त्याच्यानंतर तिसरा F जो आहे तो म्हणजे फ्युएल, ज्याला आपण इंधन म्हणतो. आणि चौथा F जो आहे तो फर्टिलायझर, ज्याला आपण खत म्हणतो. तर बऱ्याचदा आपल्याला विचार पडेल की आता ही वनस्पती ह्याच्यापासून इंधन आणि खत कशा पद्धतीनं तयार होऊ शकतं. तर जसं आपण बघतो की गाईच्या शेणापासून आपल्याला बायोगॅस तयार करता येतो किंवा अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्यातून इंधन मिळतं. ते इंधन वापरल्यानंतर ती जी काही स्लरी किंवा जो काही द्रव रूप जे काही त्याच्यामधून येतं ते आपण आपल्या शेतामध्ये जैविक खत म्हणून त्याचा वापर करू शकतो, हे सर्व श्रुत आहे. तर मला इथे या ठिकाणी शेतकरी बांधवांना सांगायला आवडेल की काटेविरहित निवडुंगाचा वापर सुद्धा आपल्याला ह्या जैव इंधनासाठी करता येऊ शकतो. कारण की ह्या निवडुंगाच्या पानामध्ये जर आपण ह्याचं पृथक्करण बघितलं किंवा ह्याचे जर घटक बघितले तर ह्याच्यामध्ये साधारण 51-54% मिथेन वायूचं प्रमाण

0: असलेला आपल्याला आढळून येतं.
1: बर,
0: तर हा मिथेन वायू जो असतो तो मुख्य आहे, जो आपल्याला जैव इंधनासाठी महत्वाचा ठरत असतो. तर ह्याच्या माध्यमातून आपल्याला जैव इंधन निर्मिती भविष्यामध्ये करता येऊ शकते. तर भविष्यामध्ये आपलाही असा प्रयत्न आहे की साधारण जर मोठ्या प्रमाणावर लागवड केली, कारण जसं गाईचं शेण आपल्याला तेवढ्या प्रमाणात त्या जैव इंधन निर्मितीसाठी लागतं, तसं आपल्याला निवडुंगाची पानंही तेवढ्या प्रमाणामध्ये ह्या जैव इंधन निर्मितीसाठी लागणार आहेत. आणि मग जर समजा जर आपण जर तशी लागवड जर केली, त्याच्या पानांपासून जर आपल्याला जैव इंधन होत असेल, तर मग आपलं दुग्ध व्यवसाय किंवा आपलं पशुधन त्या पशुधनाच्या बरोबरीने आपल्याला एक वनस्पती ही सुद्धा जैव इंधनासाठी अतिशय प्रभावीपणे वापरता येईल. आणि त्याच्यापासून ती जी स्लरी येते तर त्याच्यामध्ये असणारे जे घटक आहेत ते पण आपल्याला एक जैविक खत म्हणून या ठिकाणी वापरता येऊ शकतात. आणि सगळ्यात शेवटी पाचवा यप जो आहे तो म्हणजे फॅशन. फॅशनमध्ये आता आपण म्हणू की फॅशनमध्ये ह्या काटेविरहित निवडुंगाचा काय रोल आहे किंवा ह्याचा वापर कशा पद्धतीनं होतो, तर जागतिक पातळीवर जर आपण बघितलं किंवा आता जर आपण आजूबाजूला बघितलं तर एक वेगन लेदर नावाची संकल्पना येते. बायो लेदर म्हणजे जनावरांच्या कातडीपासून बनलेलं लेदर हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, पण पिकांच्या अवशेषांपासून किंवा काही झाडांच्या घटकांपासूनही अशा प्रकारचं लेदर बनतं आणि त्याच्यापासूनही वस्तू बनू शकतात अशी काही तंत्रज्ञानं आता हळूहळू विकसित व्हायला लागलेली आहेत. काटेविरहित निवडुंग जे आहे ह्याच्यापासून कशा पद्धतीनं हे लेदर बनवता येईल ह्याच्यासाठी एक संशोधन काही महिन्यांपूर्वी करण्यात आलं आणि ह्याच्यामध्ये त्रिवेंद्रम स्थित एक संस्था आहे, NIST म्हणून राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे, तर त्यांनी काटेविरहित निवडुंगाच्या पानांपासून हे लेदरचं शीट बनवण्याचं जे तंत्रज्ञान आहे ते विकसित केलंय आणि यशस्वीपणे विकसित केलंय. आणि त्याच्यापासून तुम्ही जसं स्त्रिया पर्स वापरतात किंवा वॉलेट्स असतात किंवा मग आपल्या चपला असतात किंवा मग वेगवेगळ्या वाहनांचे काही कुशन्स असतात, अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ह्या लेदरचा प्रभावीपणे वापर जो आहे तो आपण करू शकतो. पण सध्या अजून हे तंत्रज्ञान विकसित जरी झालं असलं तरी मोठ्या प्रमाणावर ह्याचं उत्पादन करण्यासाठी जी काही लागवड गरजेची आहे ती लागवड अजून त्या अंशी आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात झालेली आढळत नाही. आणि म्हणूनच हे जे काही 5F मी आता सांगितले या सगळेच्या सगळे 5F उपयोग हा आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भारतातल्या शेतकऱ्यांना व्हावा आणि त्या अनुषंगानं एक नवीन पीक किंवा एक नवीन वनस्पती ह्याची ओळख शेतकऱ्यांना व्हावी ह्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी बायफ संस्थेमार्फत प्रकर्षाने आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय.
1: भविष्यात या पिकावर संशोधनासाठी किंवा प्रत्यक्षात शेतात लागवडीसाठी कसा वाव आहे?
0: हा, आता जर वाव किंवा संधी जर आपण बघितल्या, जसं मी हे सांगितलं की जैव इंधन असेल, फॅशन असेल किंवा चारा किंवा अन्न, हे जे सगळे प्रवर्ग आहेत ह्या जर प्रवर्गाचा आपण विचार केला तर हे सगळे प्रवर्ग म्हणजे आपला दैनंदिन जीवनक्रम आहे. हे आपल्याला दैनंदिन जीवनात ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. आता जर आपण बदलती पीक पद्धती बघितली किंवा वातावरणातले बदल बघितले हे सगळं जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की कोणत्या एका पिकापासून शेतकऱ्याला ठराविक उत्पादन किंवा आर्थिक उत्पन्न मिळेल ह्याची शाश्वती अशी राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे निवडुंग ही वनस्पती अशी आहे की तुम्हाला ह्याच्या लागवडीसाठी विशेष काही श्रम घ्यावे लागत नाही, त्याच्यासाठी काही रासायनिक खतं किंवा फार असं काही आर्थिक तरतूद ह्या पिकाच्या लागवडीसाठी करावी लागत नाही. त्याच्यामुळे जर जिथं तुम्हाला उपजाऊ जमीन नाहीये किंवा इतर पिकं तुम्ही घेऊ शकत नाहीयेत अशा काही खडकाळ मुरमाड माळरान अशा जमिनीवर जर तुम्ही ह्याची लागवड केली आणि त्या अनुषंगानं ह्याचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली आणि कालांतराने ह्याची लागवड वाढत गेली किंवा जे औद्योगिकरण इतर देशांमध्ये ह्या निवडुंगाच्या विविध उत्पादनांसाठी उभं राहिलेलं आहे, तर भविष्यात असे औद्योगिकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये उभं राहायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. आणि जर तेवढं कच्चा माल अवेलेबल असेल तर नक्कीच तशा प्रकारच्या औद्योगिकरणालाही वाव राहील आणि शेतकऱ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास तयार होईल ह्या वनस्पतीच्या किंवा ह्या पिकाच्या लागवडीसाठी की ही वनस्पती किंवा हे पीक आपण आपल्या शेतावर शेताच्या बांधावरती लावल्यानंतर त्याच्यापासून जे काही पानं मिळणार आहेत त्याचा उपयोग आपल्याला आपल्या जनावरांच्या चाऱ्यासाठीच नाही तर आपल्याला इतर वेगवेगळ्या पद्धतीनं आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी सुद्धा नक्कीच होणार आहे. तर हे मी या ठिकाणी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की नक्कीच तुम्हाला ह्या पिकाच्या किंवा ह्या वनस्पतीच्या लागवडीच्या माध्यमातून एक नवा पर्याय जो आहे तो नवा पर्याय नक्कीच मिळू शकेल आणि या संदर्भातली कुठलीही माहिती मार्गदर्शन याची गरज शेतकऱ्यांना भासली तर बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान यांचं मध्यवर्ती संशोधन केंद्र उरुळी कांचन इथं या ठिकाणी त्यांना सगळ्या प्रकारची माहिती सहजासहजी उपलब्ध होऊ शकते.
1: काटेविरहित निवडुंग एक बहुउपयोगी वनस्पती, या वनस्पतीचे किती फायदे आहेत, याची उपयोगिता काय आहे, गुणधर्म काय आहेत, वैशिष्ट्य काय आहे, हे अगदी सविस्तर आपण सांगितलं. पुढे जाऊन जेव्हा आपण प्रगतशील शेतीचा

0: जेव्हा विचार करतो तेव्हा या काटेविरहित निवडणुकांचा नक्कीच विचार केला जाईल असं मला या ठिकाणी सांगावसं वाटतं.
1: नक्कीच नक्कीच.
0: आपण आमच्याशी ही मनमोकळी बातचीत केली आणि ही जी माहिती दिली त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद.
1: धन्यवाद धन्यवाद.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याद्वारा प्राप्त पुणे बाजार समितीचे आजचे बाजार भाव. सर्व मालाची आवक ही क्विंटलमध्ये असून दर हे रुपयांमध्ये आहेत. बाजरी महिको आवक 549 क्विंटल, कमीत कमी 3,300 ते जास्तीत जास्त 3,800 रुपये, सरासरी 3,550 रुपये. गहू शरबती 458 क्विंटल, 4,700 ते 6,200, सरासरी 5,450 रुपये. ज्वारी मालदांडी 752 क्विंटल, 5,500 ते 6,500, सरासरी 6,000 रुपये. डाळिंब अरक्ता 695 क्विंटल, 2,000 ते 15,000, सरासरी 8,500 रुपये. मूग हिरवा 41 क्विंटल, 9,000 ते 10,100, सरासरी 9,550 रुपये. बटाटा लोकल 3,819 क्विंटल, 800 ते 1,600, सरासरी 1,200 रुपये. कांदा लोकल 6,036 क्विंटल, 700 ते 2,100, सरासरी 1,400 रुपये. टोमॅटो लोकल 2,403 क्विंटल, 1,000 ते 3,500, सरासरी 2,250 रुपये. फ्लॉवर लोकल 626 क्विंटल, 1,000 ते 3,000, सरासरी 2,000. श्रोतेहो, हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याद्वारा प्राप्त पुणे बाजार समितीचे आजचे बाजार भाव. श्रोतेहो, याबरोबरच आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमाच्या वेळी. तोपर्यंत नमस्कार.

0: मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपण फोन करू शकता, तज्ञांशी संवाद साधू शकता 020-2553-1705 किंवा 2553-1706 या दूरध्वनी क्रमांकावर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण होतं दर शनिवारी 9:40 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. तेव्हा जरूर सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:05 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. व्यापार गुंतवणूक संरक्षण सामग्री माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. मोदी यांनी आज युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयन यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि युरोपियन युनियनमधल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी हे ऐतिहासिक यश असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. भारत आणि युरोपियन युनियन सर्वसमावेशक धोरणात्मक अजेंडा हा दोन्ही बाजूंना लाभदायक ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. इराणसोबत युद्धबंदीसाठीचा सामंजस्य करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते फ्रान्समध्ये G7 परिषदेत बोलत होते. इराणसोबत शांतता कराराची घोषणा केल्यामुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. होर्मुझची सामुद्रधुनी 1-2 दिवसात पूर्णपणे खुली झाल्यामुळे इथून व्यापार सुरळीत सुरू होईल असं ट्रम्प म्हणाले. मात्र गरज पडली तर इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. JNPT आणि वाढवण या बंदरापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे, त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.
1: महाराष्ट्र में 2,00,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे.
0: हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या अमृत भारत एक्सप्रेसला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शुक्रवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या तब्बल 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन हप्ता वितरित केला जाणार आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या रोजगार संबंधी महत्वाच्या योजनेमधला मोठा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या योजनेद्वारे रोजगार निर्मितीला चालना देण्यात येणार असून सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचंही प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षांपासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबदल विरोधी कायद्यातल्या तरतुदींचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगे आलिया खारोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 31व्या षटकात 5 बाद 170 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात UK लीड्स इथं सामना सुरू आहे. नेदरलँड्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 1 बाद 134 धावा झाल्या होत्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ अजित कुमार यांनी तारापूर अणुऊर्जा स्थानकाला आज भेट दिली. जगातल्या सर्वात जुन्या

0: असणाऱ्या TAPS-1 आणि TAPS-2 या अणुभट्ट्यांच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. या दोन्ही अणुभट्ट्यांना नुकताच 10 वर्षाचा वाढीव कार्यकाळ मंजूर झाला आहे. या वाढीव कार्यकाळात अणुभट्ट्यांची सर्वसमावेशक तपासणी आणि कार्यक्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 8:15 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम

आपल्या मधुर आणि सुरेल आवाजाने ज्यांनी मराठी संगीत विश्वात आपलं वेगळं असं स्थान निर्माण केलं, असे ज्येष्ठ गायक अरुण दाते. भावगीतांच्या क्षेत्रात ज्यांनी केलेल्या अमूल्य योगदानामुळे ज्यांना भावगीताचे राजकुमार म्हणून संबोधलं गेलं, असे अरुण दाते. आजच्या कार्यक्रमात अरुण दाते यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा एक प्रयत्न. सुरुवात करूया त्यांच्या स्वरातल्या मंगेश पाडगावकर यांच्या या गीताने.

मंडळी, दात्यांची गाणी ऐकताना शब्द आणि सूर यांचं सुंदर नातं अनुभवायला मिळतं. त्यांच्या आवाजातली कोमलता आणि भावनांची सहज अभिव्यक्ती आपल्या मनाला थेट स्पर्श करून जाते. आपल्या मखमली आवाजांनी भावगीतांना नव्या उंचीवर नेऊन ठेवणारे गायक म्हणजे अरुणजी. भावगीतांमधला शुक्रतारात जणू

मंडळी, शुक्रतारा हे अतिशय गाजलेलं गीत, पण हे गाणं तयार होतानाचा किस्सा मात्र अगदी निराळा. त्याचं झालं असं

की प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी अरुणजींना मराठी गायनाबद्दल विचारलं, तर तेव्हा सुरुवातीला चक्क त्यांनी नकार दिला. इंदोरमध्ये वाढल्यामुळे आपलं मराठी फारसं चांगलं नाही असं अरुणजींना वाटायचं. पण नंतर वडिलांच्या आग्रहाखातर अरुणजींनी हे गीत गायला होकार कळवला आणि मग आकाशवाणीवरच्या भावसरगम या कार्यक्रमासाठी शुक्रतारा ध्वनिमुद्रित झालं. गीतप्रसारणाच्या वेळी गायकाचं नाव सांगितलं जातं. अरुणजींचं खरं नाव अरविंद, पण घरी त्यांना अरु असं म्हणत आणि त्यामुळेच अरु म्हणजेच अरुण नाव असेल असा खळ्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी गायकाचं नाव

पण घरी त्यांना आरू असं म्हणत आणि त्यामुळेच आरू म्हणजेच अरुण नाव असेल असा खळ्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी गायकाचं नाव अरुण दाते असं कळवलं आणि तिथूनच अरविंद दातेचे अरुण दाते झाले आणि हे नाव रसिकांच्या मनात घर करून बसलं ते कायमच.

श्रोतेहो, त्यावेळी श्रीनिवास खळे, मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते या त्रयींनी मराठी भावगीतांना पुन्हा एकदा झळाळी मिळवून दिली. यशवंतदेव, हृदयनाथ मंगेशकर या आणि अशा अनेक दिग्गजांना अरुण दाते यांच्या आवाजात स्वतःच्या रचना घडवण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यातूनच तयार झालेल्या सुंदर रचना अरुणजींच्या गळ्यातनं थेट रसिकांच्या मनात जाऊन पोचल्या. ऐकूया अशीच एक सुंदर रचना. ही रचना आहे वसंत बापट यांची आणि संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी.

मंडळी, काळ बदलला, मराठी संगीत सुद्धा बदललं, तरी सुद्धा अरुणजींची गाणी मात्र कायमच प्रत्येक पिढीला आपलंसं करून घेत राहिली. शब्दांमधला अर्थ तितक्याच नजाकतीने रसिकांपर्यंत पोचवणारे गायक म्हणून अरुणजी कायम स्मरणात राहतील. श्रोतेहो, अशा या मृदुस्वरांच्या गायकाला अभिवादन करून मी केतकी हर्डीकर आता आपली अनुमती मागते आणि आपल्या कार्यक्रमाची सांगता आता करते मंगेश पाडगावकरांच्या या गीतांनी, अर्थातच अरुण दाते यांच्या सुरातल्या.

श्रोते हो, आजच्या एक कलाकार या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्यावर आधारित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. यानंतर ठीक 8:45 मिनिटांनी ऐकूया समाचार संध्या आणि न्यूज 9 वाजता News@9 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत मोहम्मद रफी यांच्या स्वरातल्या हसरत जयपुरी यांच्या गीताने. संगीतबद्ध केले सचिन देव बर्मन यांनी. चित्रपट तेरे घर के सामने.

कार्यक्रमातली यानंतरची रचना ऐकूया. लाल पत्थर या चित्रपटातली किशोर कुमार यांच्या स्वरातलं हे गीत आहे, देव कोहली यांचं. संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी.

श्रुतयोग कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. बोल आहेत साहिर लुधियानवी यांचे आणि संगीतबद्ध केलंय रवी यांनी. चित्रपट वक्त.

श्रोतेयो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगुलसुरात मजरू सुलतानपुरी यांचं गीत. संगीत साज आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा. चित्रपट शागीर

कार्यक्रमातली यानंतरची रचना आहे ज्वेल थीफ या चित्रपटातली. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं हे गीत आहे मजरू सुलतानपुरी यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांची रचना. संगीतबद्ध केली आहे शंकर जयकिशन यांनी. चित्रपट राजकुमार.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 10:30 झाले.

नाद ब्रह्म या कार्यक्रमात आता ऐकूया उस्ताद डागर बंधू यांनी गायलेला राग जय जयवंती. धमार तालामध्ये बोल आहेत हू प्रीत चाहत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर. यानंतर ठीक 11 वाजता हिंदीमधून आणि 11:05 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

7-8 मीटर्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 झाली. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी गीतके हर्डीकर आता आपला निरोप घेते. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या 5:45 आमच्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.